नमस्कार, सुप्रभात श्रोतेहो. FM 101.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. आमच्या या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी सुप्रिया देवखरे आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 3 आषाढ, शके 1948, अर्थातच 24 जून 2026. सभेला प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीनं.

संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपण ऐकलात पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातला. संगीत होतं शांक नील यांचं. भक्तिधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. सकाळचे 6:17 आणि 40 सेकंद झालेत.

प्रकाश गांगरेकर यांच्या स्वरातली ही रचना आपण ऐकलीत संत गोरा कुंभार यांची. आणि आता वेळ आहे देशवंदना, ऐकूया समूह स्वरातली ही रचना.

सकाळचे 6:30 वाजलेत. श्रोतेहो आज नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत श्याम नायर आणि रुपेश पाटील. प्रसारण कक्षातून आपल्याशी संवाद साधते मी सुप्रिया देवघरे. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर ऐसी अक्षरे रसिके यामध्ये मनाला भावलेले ग्रंथ भाग पहिला, संवादक विजय निपाणीकर, सादरकर्ते कृष्णा शिंदे. 6:40 स्वरूप कृषीवाणीत भरघोस पिकासाठी बीज प्रक्रियेचं महत्व भाग चौथा, संवाद साधलाय यामिनी भाकरे यांनी, सादरकर्ते कृष्णा शिंदे. 6:45 अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी, संवादक सुप्रिया देवघरे. 6:50 परिसर जलप्रदूषण भाग तिसरा, संवाद साधतात डॉक्टर किशोर पवार, सादरकर्ते कृष्णा शिंदे. 6:55 वडनेरी सराफ विज्ञान कट्टा, मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर भाग 18, संवाद साधतात विनय सोनाली तेलंग, सादरकर्ते कृष्णा शिंदे. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 दिलखुलास, अप्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा, 7:50 क्रिसेंट म्युच्युअल फंड हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर 8:00 दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 8:15 गीतधारा. आज सकाळी 8:30 म्युझिकल मॉर्निंग अंतर्गत स्पेक्ट्रम या कार्यक्रमामध्ये युवकांना मार्गदर्शन करणारी लीला प्रेमप्रभू यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्ते कृष्णा शिंदे. 9:00 प्रायोजित कार्यक्रम पीएनजी अँड सन्स, 9:05 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 गीत भारती, मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:30 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:00 ते 5:30 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्रावरून 12:00 वनिता मंडळ आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युववाणी, 6 ते 7 विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 श्रोते हो आम्ही सहक्षेपित करू आजचं विधिमंडळ.

संध्याकाळी 7:30 माझं शिवार माझा परिसर यामध्ये कृषी संवादात माझे शेतीतील अनुभव यामध्ये सेंद्रिय पद्धतीने सोयाबीन मधुमका गव्हाचे विक्रमी उत्पादन याविषयी भगूर येथील प्रयोगशील प्रगतीशील महिला शेतकरी सविता विलास करंजकर यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. सादर करते कृष्णा शिंदे. 8 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 9:45 समाचार संध्या हे हिंदी भाषेतलं बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 11:00 हिंदीतून 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. तर श्रोते हे होते आमचे आज प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम.

0: संस्कृतीच्या घडणीत पुस्तकांनी मोठा हातभार लावला आहे. दुःखात दिलासा दिला, सुखात सोबत केली, गर्दीत गाणे गायले, एकांतात समजूतदार सहकारी बनले. प्रेमाचा पावसाळा असो की उपेक्षेचा उन्हाळा, पुस्तकांनी नेहमीच विना तक्रार आपल्याला कुशीत घेतलेले असते. आयुष्याचा अर्थ उलगडून दाखवलेला असतो. आपल्या लिलीपूट जगातील ताडमाड गलीभर असतात पुस्तके. अभिजात साहित्यातील सकस वाचन प्रवासात पाणपोईसारखी भेटलेली अनेक पुस्तके, ज्यांनी आपल्या जगण्यातील भंगाराचे सुद्धा सोने केलेले असते. जागतिक साहित्यातील अशा सोनेरी पुस्तकांचा ललितपूर्ण परिचय करून देणारी ही ग्रंथमालिका. या मालिकेतील आपले पहिले पुस्तक आहे द अग्ली डकलिंग. लेखक हॅन्स अँडरसन. द अग्ली डकलिंग ही कथा म्हणजे नुसती बालकथा नाही, तर मानवी अस्तित्वाचा अर्थ शोधण्यास प्रेरणा देणारी महान प्रतीक कथा आहे. महाकवी ग. दि. माडगुळकर यांनी या कथेवर आधारितच एका तळ्यात होती बदकी पिले सुरेख हे सुंदर गीत लिहिलेले आहे. बदकांच्या जगात राजहंस कुरूप ठरत असतो. मीडिया, मार्केट आणि मॅनेजमेंटच्या मॉलमध्ये आज आपल्या जगण्याचे प्रयोजन हरवले आहे. आजच्या आभासी जगात आपण आपली स्वतःची ओळखच विसरलो आहोत. आपली स्वतःची स्वतःला ओळख पटल्याशिवाय जगाची ओळख होऊ शकत नाही. त्यासाठी स्वतःशी संवाद वाढविणारी आपली ऊर्जा वाढवणे महत्त्वाचे आहे. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून स्वतःचे सामर्थ्य प्रकट करण्याचा संदेश देणारी ही कथा मनोरंजनाबरोबरच उत्सुकता जागवते, कल्पना चेतवते आणि अखेर या परिकथेचा आनंदी शेवट होऊन मानव जन्माची कहाणी सुफळ संपूर्ण होते. डेन्मार्कचे परिकथा लेखक हॅन्स अँडरसन यांनी लिहिलेल्या द अग्ली डकलिंग या कथेतील कुरूप वेडे बदकाचे पिल्लू म्हणजे स्वतः हॅन्स अँडरसनच होय. द स्टोरी ऑफ माय लाईफ या त्यांच्या आत्मचरित्रातून दिसते की शारीरिक कुरूपतेमुळे बालपणी त्यांच्या वाट्याला उपेक्षा आणि अवहेलनाच आली. त्यातूनच परिकथांचे सुंदर मानसिक जग निर्माण करणारे हॅन्स अँडरसन आज जगातील अभिजात लेखक ठरलेले दिसतात. नदीकिनारी असलेल्या शेतजमिनीत एका बदकिणीने अंडी घातली. त्यावर बसून ती उबवली. एक म्हातारी अनुभवी बदकीन तिच्या जवळ आली. बघू बरं, पूर्ण उबवून झाली का अंडी? काळजीपूर्वक सगळ्या अंड्यांचे निरीक्षण करून ती म्हणाली, ते एक अंडे फारच मोठे दिसते, टर्कीचे असेल कदाचित. माता बदकीण हसली. अखेर एक दिवस सगळी अंडी फुटून फटाफट सहा पिल्ले बाहेर आली, पण सातवे मोठे अंडे काही फुटले नाही. बदकीण पुन्हा त्या अंड्यावर बसली आणि दुसऱ्या दिवशी ते मोठे अंडे फुटून पिल्लू बाहेर आले. पण हे काय, इतरांपेक्षा ते मोठे निश्चित आहे, पण इतके कसे वेगळे आणि कुरूप? बदकीण सगळ्या पिल्लांना म्हणाली, चला पिल्लांनो पोहायला लागा. ती नदीत उतरली. तिच्या मागोमाग सहा पिल्ले पाण्यात उतरली, मजेत पोहू लागली. ते मोठे कुरूप पिल्लू सुद्धा चांगले पोहू लागले. माता बदकीण म्हणाली, चला छान झाले, त्याला चांगले पोहता येते म्हणजे ते बदकच असणार. नदीकडून ते शेतावरच्या घरी आले, इतर पक्ष्यांना भेटले. जुन्या म्हाताऱ्या बदकिणीला सर्वांनी प्रणाम केला. शेतावरील कोंबडा, टर्की वगैरे इतर पक्षी कुरकुर करायला लागले. एवढ्या पिल्लांना जास्त अन्न कुठून आणणार? आणि ते खूप मोठे पिल्लू, त्याला तर बाबा जास्तच अन्न लागणार. आणि त्या मोठ्या पिल्लाचा वनवास सुरू झाला. इतर पक्षी त्याला जवळ करत नव्हते, त्याची भावंडे त्याच्या सोबत खेळत नव्हती. अखेर वैतागून त्या पिल्लाने पळून जायचे ठरवले. बिचारे पिल्लू चालत राहिले. अखेर एका सुंदर बागेतील तळ्यात पोहणाऱ्या राजहंसांना पाहून आपण त्यांच्यात जायचेच, भलेही त्यांनी आपल्याला मारून टाकले तरी चालेल, असे ठरवून ते कुरूप पिल्लू तळ्याकाठी आले. पाण्यात त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले. तो एक सुंदर राजहंस होता. इतर राजहंसांनी त्याचे स्वागत केले. काही मुले मुली त्याला पाहून म्हणाली, किती सुंदर आहे हा नवा राजहंस.
1: ऐसी अक्षरे रसिके, मनाला भावलेले ग्रंथ भाग पहिला आज आपण ऐकलत. संवाद साधला होता विजय निपाणेकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz वर.

0: लीला प्रेम प्रभुजी यांचे कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐका येत्या बुधवारी सकाळी 8:30 वाजता स्पेक्ट्रम कार्यक्रमात. तर ऐकूया श्री लीला प्रेम प्रभुजी यांची मुलाखत बुधवारी सकाळी 8:30 वाजता.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड नाशिक 37 नाशिक 37 तोच विश्वास 37 तोच विश्वास 37 तोच विश्वास 37

0: स्वरूप कृषीवाणी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. तीच साथ, तोच विश्वास.
0: स्वरूप कृषीवाणी ऐकणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया भरघोस पिकासाठी बीज प्रक्रियेचं महत्व, भाग चौथा. संवाद साधताय यामिनी भाकरे.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीवाणीमध्ये मी यामिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आता बीज प्रक्रिया आपण ठरल्याप्रमाणे करतो आहोत, ती म्हणजे रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया. आपल्याला जर सोयाबीनची पेरणी करायची आहे तर बीज प्रक्रियेसाठी आपल्याला सुरुवातीला रासायनिक औषधांची आपल्याला बीज प्रक्रिया करावी लागेल. 20 ते 22 किलो बियाणे आपल्याला लागत असतील तर या बियाण्यांना 1 किलो बियाण्यांना 3 ग्रॅम अशा प्रकारे रासायनिक औषधांची बीज प्रक्रिया करावी. शेतकरी बंधूंनो, बरेचदा बाजारातून आणलेल्या बियाण्यांवर ट्रीटेड अशा प्रकारचं लिहिलेलं असतं. म्हणजेच काय, बियाण्यांना थायरमची ट्रीटमेंट केलेली आहे. अशा परिस्थितीत आपण जी बीज प्रक्रिया पुढे करणार आहोत त्यावेळेस आपण थायरम हे वापरायची गरज नाही. समजा एखाद्या पिशवीवर ट्रीटेड असं लिहिलेलं नसेल परंतु पॅकेट उघडल्यानंतर त्यात छोटं पॅकेट टाकलेलं असतं, त्यात थायरम हे बीज प्रक्रियेसाठी दिलेलं असतं. त्यामुळे आपल्या प्रक्रिया जेव्हा आपण करणार आहोत त्यावेळेस आपण दुसरं थायरम आणायची गरज नसते. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि बीज प्रक्रिया करताना जास्तीत जास्त एका वेळेस 30 किलो बियाण्यांचीच आपण प्रक्रिया करावी. कारण खूप जास्त 100 किलो बियाण्यांना एका वेळेस जर आपण बीज प्रक्रिया करायला गेलो तर काही बियाण्यांना औषध लागतं, काहींना ते लागत नाही. आणि बरेचदा जर ज्या बियाण्यांना औषध लागलेलं वगैरे नसेल तर ते बियाणे फेल ठरतात, त्यांची उगवण क्षमता नाहीशी होते, किंवा ते एखाद्या वेळेस पक्ष्यांनी वगैरे खाल्ले पण जाऊ शकतात, किंवा ते उगवतच नाही. सुरुवातीला आपण जेव्हा बीज प्रक्रिया करणार आहोत तेव्हा तोंडाला मास्क लावूनच करावी. कारण हे रासायनिक औषध आहे जे आपण वापरणार आहोत, त्याचा आपल्या स्वतःला त्रास व्हायला नको. बरेचदा डोळ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. आणि हातांना सुद्धा हँडग्लोव्ज घालावे, कारण हाताला जळजळ होऊ शकते आणि तेच हात जर डोळ्यांना लागले तर डोळ्यांना सुद्धा त्रास होऊ शकतो. आता बियाणे पाहिजे तसेच गोंडपाटावर पसरावेत. हँड स्प्रे पंप असतो की नाही, त्यामध्ये पाणी आणि बुरशीनाशक हे चांगलं एकत्र करून घ्यावं आणि स्प्रेनं हे द्रावण काळजीपूर्वक त्या बियाण्या

0: बियाण्यांवर फवारावं. द्रावण लावल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बियाण्यांना बुरशीनाशक हे चोळू नये, कारण बुरशीनाशक हाताला लागून बियांचे टरफलं निघून जातात, म्हणून चोळण्यासारखे असे लावायचे नाहीत. तसंच कीटकनाशकांची बीजप्रक्रिया नंतर करावी, आणि ती करत असताना सुद्धा हाताने चोळण्यापेक्षा स्प्रे पंपानी जर केली तर चांगल्या प्रकारे ही बीजप्रक्रिया होऊ शकते. त्यानंतर मग करावी जीवाणूंची बीजप्रक्रिया. तुम्हाला तर माहितीच आहे रायझोबियम हे जीवाणू आपण बीजप्रक्रियेसाठी वापरत असतो आणि ते वापरले जाऊ शकतात. यांनी कुठल्याही प्रकारची हानी होत नाही, परंतु हे बियाण्यांना अतिशय असे चोळल्यापेक्षा एकत्र मिक्सिंग करत जर लावल्या गेले तरीही चालू शकतात. तर मंडळी बघा, असा हा बियाण्यांचा प्रवास बीजप्रक्रियेपासून तयार होतो, तो पुढे बियाणे जमिनीत पेरले जातात आणि मगच ते उगवत ते रोपटे मोठे होत जातात. आणि खरंच बियाण्यांचा हा प्रवास जर सुखकर व्हायचा असेल तर बीजप्रक्रिया महत्वाचीच. बराय तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत यामिनीचा नमस्कार.
1: भरघोस पिकासाठी बीजप्रक्रियेचं महत्व याविषयी माहितीचा भाग चौथा आत्ताच आपण ऐकलात. संवाद साधला होता यामिनी भाकरे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. आजच्या स्वरूप कृषीवाणीत इथेच थांबूया.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz. अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी. अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंद या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, कधी कधी आयुष्य आपल्याला इतकं खाली ढकलतं की वर येण्याचा मार्गच दिसेना असा होतो. सगळं संपलंय असं वाटतं, पण नेमकं त्याच क्षणी एक छोटीशी गोष्ट आपल्याला पुन्हा उभं करते. आज मी तुम्हाला अशाच एका माणसाची गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे सुनीलची. सुनील एक सामान्य मध्यमवर्गीय मुलगा. घरची परिस्थिती बेताची, पण स्वप्न मोठी. स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. घरच्यांनी कर्ज काढलं, नातेवाईकांनी मदत केली आणि सुनीलनं एक छोटी केटरिंग कंपनी सुरू केली. सुरुवातीला सगळं छान चाललं होतं, ऑर्डर्स येत होत्या, नाव होतं, पण 2 वर्षातच परिस्थिती बदलली. एक मोठी ऑर्डर मिळाली, त्यासाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली आणि शेवटच्या क्षणी ती ऑर्डर रद्द झाली. सगळं एका रात्रीत कोसळलं. बऱ्याचदा असतं या बाबतीतल्या गोष्टी आपल्याही बघण्यात असतात, आपल्या बाबतीतही घडत असतातच. तसंच हे सगळं एका रात्रीत कोसळलं. कर्ज डोक्यावर आलं, नातेवाईकांचे पैसे बुडाले आणि घरात मग कलह, तणाव. आणि सुनीलच्या मनात फक्त एकच विचार, मी सगळ्यांना निराश केलाय. त्या रात्री सुनील त्या घरातनं बाहेर पडला. उद्देश नाही, दिशा नाही, फक्त चालत राहिला. नदीकाठी जाऊन तो बसला आणि डोळ्यात त्याच्या पाणी होतं, मनात सगळा अंधारच होता. तेवढ्यात एक वृद्ध माणूस त्याच्याजवळ येऊन बसला. काहीच बोलला नाही, फक्त शेजारी बसला. थोड्या वेळानं हळूच विचारलं, बेटा चहा घेणार का? त्या एका प्रश्नानं सुनीलचं मन मोकळं झालं. त्यानं सगळं सांगितलं. तो वृद्ध माणूस शांतपणे ऐकत राहिला.

मग म्हणाला, बघ ही नदी बघ, किती वळणं घेते रे. कधी दगडावर आदळते, कधी खोल दरीत पडते, पण वाहत राहते, थांबत नाही. मग तू पण नदीसारखा आहेस ना, आदळलायस, पडलायस, पण संपलेला नाही आहेस. येस. त्या रात्रीनंतर सुनील बदलला. दुसऱ्या दिवशी उठला, नातेवाईकांची माफी मागितली, एक एक कर्ज फेडण्याचा निर्धार केला, छोट्या छोट्या केटरिंग ऑर्डर्स पुन्हा घेऊ लागला, स्वतःची भांडी घासणं, स्वतः डबे नेऊन दिले. लोक हसलेही असतील, काहींनी टोमणेही मारले असतील, पण सुनील थांबला नाही. आज 3 वर्षांनंतर त्याची केटरिंग कंपनी पुन्हा उभी आहे. आता त्याच्याकडे 15 जणांचा स्टाफ आहे, कर्ज फिटलं आहे, आणि त्याच नदीकाठी तो रोज सकाळी फिरायला जातो. कृतज्ञतेने, भीतीने नाही, तर मित्रांनो, सुनीलच्या या गोष्टीतून आपल्याला काय मिळत आहे? अपयश म्हणजे संपणं नाही आहे, अपयश म्हणजे एक वळण आहे जे आपल्याला योग्य दिशा दाखवतं. त्या वृद्ध माणसानं सुनीलला पैसे दिले नाहीत, नोकरी दिली नाही, फक्त शेजारी बसला आणि योग्य शब्द बोलला. कधी कधी एवढंच पुरेसं असतं ना. आपल्या आयुष्यातही असे क्षण येतात जेव्हा आपल्याला कुणीतरी फक्त शेजारी बसणारं हवं असतं. तुम्ही कोणाच्या शेजारी असे बसले आहात का? अंधार कितीही दाट असला ना तरी पहाट येतेच, फक्त रात्र संपेपर्यंत थांबायला हवं. हेच तर आहे आनंदी जगण्याचं रहस्य आणि सौंदर्यही. तुमच्या आयुष्यातही अशी एखादी कठीण वेळ आली असेल आणि त्यातून तुम्ही बाहेर पडला असाल, तर त्या शक्तीला आज सलाम करा, कारण ती शक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाहीये, तुम्ही स्वतः आहात.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
0: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
0: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
0: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
0: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक. परिसर.
3: नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर किशोर पवार. नद्यांचे प्रदूषण या विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधणार आहे. आनंदवल्लीपासून पुढे आसाराम पूल, KTHM कॉलेज, बोट क्लब, मल्लार खान व रामवाडी पूल आणि व्हिक्टोरिया पुलापर्यंत गोदावरीची अवस्था भयानक होते. हे पाणी स्थिर असल्यामुळे व शहरातील सांडपाणी सरळ नदीपात्रात सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. एका लॉन्स जवळ तर सांडपाणी पाईपद्वारे नदीपात्रात पडते. येथील पुलावरून तसेच रामवाडी पुलावरून अनेक लोक निर्माल्य कुंडीत टाकण्याऐवजी सरळ नदीपात्रात निर्माल्य पाण्यात कुजते आणि त्यामुळे प्रदूषण होते. मशीनचे गोठे किनाऱ्यावर होते. या मशी येथेच नदीपात्रात डुंबायच्या. मालक त्यांची स्वच्छता पाण्यातच करायचे. शेण आणि मूत्र नदीतच मिसळायचे. रामकुंड परिसरात गंगेवर भाजी बाजार भरतो. अनेकदा भाज्या सुकू नयेत म्हणून नदीपात्रात भाज्या धुतल्या जातात. गाजर आले चकचकीत करण्यासाठी पाण्यातच घासले जाते. बऱ्याचदा घरोघर दूध घालणारे गवळी आपल्या दुधाच्या कॅन्स येथे स्वच्छ करतात. तेलकट टवंग पाण्यावर तरंगतो, त्यामुळे हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळू शकत नाही. ऑक्सिजन विना जलचर जगू शकत नाही. दूषित पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण घटते. रामकुंड परिसरात गाडगे महाराज धर्मशाळेजवळ मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी वाहने तसेच ट्रॅव्हलच्या बसेस धुतल्या जातात. या वाहन

0: वाहनांमधील पेट्रोल, डिझेल, ऑइल, ग्रीस पाण्यात मिसळते. हे तेलकट घटक माशांच्या कल्ल्यांवर चिकटतात, त्यांना श्वसन करता येत नाही, त्यामुळे अनेक जलचर मृत्युमुखी पडतात. पुढे टाळकुटेश्वर मंदिर परिसरात नदीला ओंगळ रूप प्राप्त होते, अत्यंत दूषित पाणी तयार होते. येथे पंचवटी, गणेशवाडी, कुंभारवाडा, वाघाडीचे सांडपाणी नदीपात्रात सरळ मिसळते. सांडपाणी, अनेक सेंद्रिय घटक, साबण यामुळे पाणी कमालीचे दूषित होते, त्यामुळे येथे जलपर्णी ही वनस्पती, शेवाळ व अनेक जलचर वनस्पती या पाण्यावर वाढतात. जलपर्णी वनस्पतीची वाढ अशा पाण्यात झपाट्याने होते, कारण या पाण्यात नायट्रेट्स, फॉस्फेट्स हे असेंद्रिय घटक मोठ्या प्रमाणात असतात. या वनस्पती प्रदूषण निदर्शक आहेत. जलपर्णी ही वनस्पती स्वच्छ पाण्यात वाढत नाही. अशा प्रदूषणयुक्त पाण्यावर जलपर्णी वनस्पतीचा गालिचा तयार होतो. या वनस्पतीची केसाळ मुळे पाण्याखाली वाढतात व जलप्रवाह तसेच जलचरांना अडथळा निर्माण करत. जेव्हा असेंद्रिय व सेंद्रिय घटकाचे प्रमाण पाण्यात वाढते, तेव्हा या ठिकाणी अन्नाचा अतिरेक होतो. त्या पाण्यात ऑक्सिजन शिल्लक राहत नाही, त्यामुळे जलचर मरतात. अशा दूषित पाण्यात अनेक रोगकारक जीवाणू असतात. हे दूषित पाणी तपोवनातून पुढे वाहत जाते, त्यामध्ये असलेल्या साबणामुळे मोठ्या प्रमाणात फेस तयार होतो आणि तो जलपृष्ठावर पुंजक्यांच्या रूपात पसरतो. पुढे हेच पाणी एक लरा थर्मल पॉवर स्टेशन जवळून जाताना त्यात राखेत सोडलेले पाणी मिसळते. या पाण्यात राखेतील जड धातू असतात, ते मात्र जलचर प्राण्यांना मारक ठरतात. या परिसरातही अनेकदा मृत माशांचा खच पडतो. अनेक जलचर पक्षी हे मासे खातात, त्यांनाही विषबाधा होऊन शकते. अशा प्रकारे जलप्रदूषण वाढतच जाते. गोदावरी नदीवरील वेगवेगळ्या ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेऊन त्यांचे रासायनिक विश्लेषण केले गेले आहे. पाण्यातील विविध घटकांचा अभ्यास केला आहे. त्यात पाण्याच्या सामू तथा पीएच, पाण्यातील ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, पाण्याची पारदर्शकता, पाण्याची काठिण्य पातळी, पाण्यातील नायट्रेट्स, फॉस्फेट्स, क्लोराईड्स, तापमान आदी घटकांचा अभ्यास केला असून या पाण्याची गुणवत्ता अत्यंत खराब असते. या नदीच्या पाण्यावर अनेक संशोधकांनी संशोधन केले असून पाण्याची गुणवत्ता मात्र सुधारली नाही. असे पाणी मानवासह इतर सजीवांनाही घातक आहे.
1: वडनेरी सराफ विज्ञान कट्टा.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नाशिकच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी सोनाली तेलंग आपले मनपूर्वक स्वागत करते. मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेत आपण मानसशास्त्र, मानवी मन आणि त्यामागचे विज्ञान याविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या 18व्या भागात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते, निराशा येते आणि कधी कधी स्वतःचा विश्वासही डळमळतो. तो विषय म्हणजे अपयश. अपयश हा शब्द आपण टाळतो, त्यापासून दूर पळतो, पण खरं म्हणजे अपयश हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. कारण जिथे प्रयत्न आहेत तिथे अपयशाची शक्यता असतेच. पण प्रश्न हा नाही की अपयश येतं का, प्रश्न हा आहे आपण त्याकडे कसं पाहतो. मानसशास्त्र सांगतं आपण एखाद्या घटनेचा कसा अर्थ लावतो त्यावर आपल्या भावनांचा आणि वर्तनाचा परिणाम ठरतो. यालाच कॉग्निटिव्ह अप्रेझल असं मानसशास्त्रात नाव आहे. म्हणजेच अपयश ही एक घटना आहे, पण मी अपयशी आहे हा त्याचा अर्थ आपण स्वतः लावतो आणि हाच अर्थ आपल्या पुढच्या पावलांवर परिणाम करतो. आता एक उदाहरण पाहूया. समजा एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाला. एक विद्यार्थी म्हणेल, मी काहीच नाही, मी कधीच पास होणार नाही. तो खचतो, प्रयत्न सोडतो. पण दुसरा विद्यार्थी म्हणेल, हो यावेळी अपयश आलं, पण मला अजून अभ्यास करण्याची गरज आहे. तो पुन्हा उभा राहतो. घटना तीच आहे, पण दृष्टिकोन वेगळा. यालाच मानसशास्त्रात कॅरोल ड्वेक यांनी माइंडसेट असं नाव दिलं आहे. त्यांच्या मते दोन प्रकारचे दृष्टिकोन असतात. फिक्स्ड माइंडसेट, माझी क्षमता ठरलेली आहे, मी बदलू शकत नाही. आणि दुसरा म्हणजे ग्रोथ माइंडसेट,

0: मी प्रयत्नांमधून शिकू शकतो, मी बदलू शकतो. अपयश आपल्याला खचवत नाही, तर आपला फिक्स माइंडसेट आपल्याला खचवतो. आता थोडं विज्ञानाकडे वळूया. जेव्हा आपण अपयश अनुभवतो तेव्हा आपल्या मेंदूत अमिग्डाला सक्रिय होतो, जे भीती, चिंता आणि तणाव निर्माण करतं. पण जर आपण त्या अनुभवाकडे शिकण्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय होतं, जे विश्लेषण करतं, उपाय शोधतं. म्हणजेच अपयशानंतर आपण काय विचार करतो त्यावर आपला मेंदू कसा प्रतिसाद देईल हे ठरतं. आता एक वास्तव उदाहरण. थॉमस एडिसन यांनी बल्ब तयार करण्यासाठी हजारो प्रयत्न केले. कोणीतरी त्यांना विचारलं, तुम्ही इतक्या वेळा अपयशी ठरलात, तुम्हाला कसं वाटतं? ते म्हणाले, आय हॅव नॉट फेल्ड, आय हॅव जस्ट फाउंड 10,000 वेज दॅट वोंट वर्क. हा आहे ग्रोथ माइंडसेट. आपल्या आयुष्यातही असंच घडतं. नोकरी मिळाली नाही, नातं टिकलं नाही, एखादं स्वप्न पूर्ण झालं नाही, आपण लगेच स्वतःला दोष देतो, मी अपयशी आहे. पण खरं म्हणजे आपण अपयशी नाही, आपण फक्त एका प्रयत्नात यशस्वी झालो नाही. ही दोन वाक्य ऐकायला सारखी वाटतात, पण त्यांचा परिणाम खूप वेगळा असतो. आता आणखीन एक उदाहरण. समजा एखाद्या व्यक्तीने व्यवसाय सुरू केला, पहिल्या वर्षी तोटा झाला. जर तो म्हणाला, मी व्यवसायासाठी योग्य नाही, तर तो थांबेल. पण जर तो म्हणाला, माझ्या पद्धतीत काही चुका होत्या, मी शिकतो, तर तो पुढे जाईल. म्हणूनच अपयश म्हणजे शेवट नाही, तो एक फीडबॅक आहे. मानसशास्त्रात याला लर्निंग ऑपॉर्च्युनिटी म्हणतात. आपण अपयशाला इतकं घाबरतो का? कारण आपल्याला शिकवलं जातं, चूक करू नकोस, नेहमी जिंक, अपयश म्हणजे लाज. म्हणूनच आपण अपयशाला स्वतःची ओळख बनवतो. पण खरं शिक्षण तिथेच होतं जिथे आपण चुका करतो. लहान मूल चालायला शिकतं, ते किती वेळा पडतं, पण ते कधी म्हणतं का, मी चालण्यासाठी योग्य नाही? नाही ना. ते पुन्हा उभं राहतं, पुन्हा प्रयत्न करतं. मग आपण मोठे झाल्यावर अपयशाला का घाबरतो? कारण आपण पडणं विसरतो आणि फक्त जिंकणं महत्त्वाचं मानतो. आता अपयशातून शिकण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी. पहिली, अपयश स्वीकारा. हो, चूक झाली हे मान्य करणं ही पहिली पायरी आहे. दुसरं, स्वतःला दोष देऊ नका. घटना आणि स्वतःची ओळख वेगळी ठेवा. तिसरं, शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा. मी यातून काय शिकू शकतो हा प्रश्न विचारा. चौथं, लहान पावलं उचला. पुन्हा सुरुवात मोठी नसली तरी चालेल. पाचवं आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःशी दयाळू रहा. आपण माणूस आहोत, मशीन नाही.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते

0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगा पूर्ण का,
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, एफ एम 101.4 MHz. सकाळचे 7:02 होत आहेत.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
5: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
6: एकीवाक शिक्षण संस्थेचे कला
5: वाणिज्य
6: विज्ञान
5: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स BSc सायबर अँड डिजिटल सायन्स BCom MCom डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
6: संपर्क
5: 9423531969 किंवा 8275854 19.
2: रूपकुमार राठोड यांनी गायलेलं जयदीप सहानी यांचं हे गीत, चित्रपट रब ने बना दी जोडी.

आणि आता प्रादेशिक बातम्या पुणे केंद्राच्या. ठीक 7:07:10 आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रमातील खुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका. आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. किती ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल. काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. 12 महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: आकाशवाणी,
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
0: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान, राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान। राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा। आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले। राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता। पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर अर्मिळा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपा वादक भिखल्या लाडक्या धिंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला। चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं। या कृती दलात कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल। त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षल विरोधी पथकाप्रमाणे अतिरिक्त भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। त्याचवेळी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला। याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
4: मुंबई पोलिसांचं अभिनंदन याकरता केलं पाहिजे की देशभरातल्या राज्यांमध्ये मुंबई पोलिसांनी ऑपरेशन केले। देशभरात म्हणजे केवळ मुंबईत नाही तर देशातल्या 4-5 राज्यात जाऊन एमडीचे त्या त्या राज्यातले, तेलंगणात आपण उद्ध्वस्त केलं, गुजरातमध्ये आपण उद्ध्वस्त केलं, युपीमध्ये जाऊन आपण उद्ध्वस्त केलं। आपण जी मागणी केली आहे, या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असतील तिथल्या पीआय वर कारवाई ही केली जाईल। आणि दुसरं आपण काय म्हटलं होतं, दुसरा हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे, रिहॅबिलिटेशन सेंटर हे केल्याशिवाय आपण लोक आपले जे तरुण आहेत यातनं बाहेर काढू शकत नाही। या संदर्भात तात्काळ रिहॅबिलिटेशन सेंटर करता जागा उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीनं महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील आणि लवकरात लवकर रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्यात।
3: महावितरणची स्थापित क्षमता येत्या 5 वर्षात 78,000 मेगावॅट पलीकडे नेण्याचे नियोजन असल्याची माहितीही फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 19% अधिक वीज मागणी नोंदवण्यात आल्याचं ते म्हणाले। राज्यात तिहेरी तलाक प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली। विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र अभयारण्य तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली। वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं। समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली। त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला। आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला, मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले। अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला। दरम्यान विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला। शासनानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा

आगाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभा आणि विधान परिषदेत केली. एसटी महामंडळातील सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. एसटी ही राज्यातल्या जनतेची जीवनवाहिनी असून या सेवेमागे एसटी कर्मचाऱ्यांचं योगदान मोलाचं असल्याचं सरनाईक म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्यात आला आहे, तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे, तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2% करण्यात आला आहे. एसटीकडे पुरेशा प्रमाणात गाड्या उपलब्ध आहेत, त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मागणी करणाऱ्यांना अतिरिक्त गाड्या पुरवल्या जातील असं आश्वासन सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. खासगी प्रवासी बस चालक मालकांनी बसमधून कुरिअर पार्सल किंवा अवैध माल वाहतूक केल्यास त्यांचा परवाना निलंबित करण्यात येईल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा AI प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा AI प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या केळीबाग नुकसानासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल आणि पीक विमा कंपन्यांना भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही असं ते म्हणाले. कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यातल्या शेतकरी, महिला शेतकरी, कृषी विभागामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 2023 आणि 2024 या वर्षांचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली असून येत्या 1 जुलै रोजी मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. एकंदर 189 पुरस्कारार्थींचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. 36th महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन या संस्थेच्या करुणाष्टके या नाटकाला 7.5 लाखांचं प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची घोषणा केली आहे. जिगीशा अष्टविनायक या संस्थेच्या भूमिका या नाटकाने द्वितीय, तर जिगीशा क्रिएशन या संस्थेच्या चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकानं तृतीय पारितोषिक पटकावलं आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक शिरीष मोडक यांचं काल अहिल्यानगरमध्ये अल्प आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. गणित आदी विज्ञान विषयाचे शिक्षक असलेले मोडक हे हिंद सेवा मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेचे ते काही काळ उपाध्यक्षही होते. राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूननं लक्षणीय प्रगती केली आहे. पुणे शहर आणि परिसरात काल संध्याकाळनंतर पावसाची संततधार होती. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं जोर धरला असून बळीराजा सुखावला आहे. रत्नागिरीमध्ये कोसळणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर पालघर जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सातारा शहर आणि जिल्ह्यातल्या पश्चिम भागात काल दुपारनंतर पाऊस पडला. यवतमाळमध्ये कळंब तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर एक तरुण जखमी झाला. धुळे तसंच नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अकोल्यात काल रात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. धाराशिव शहर आणि परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून पावसाची रिमझिम सुरू आहे. खरीप पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून हलक्या सरी पडत आहेत, मात्र पेरणीसाठी पुरेसा पाऊस नाही. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस काल मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी लगतच्या भागातही जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका. आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
4: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
5: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
6: अहो काका, रस्त्यात तुमचा शी, अहो सगळे आजारी पडतील.
7: हो चुकलं रे गड्या.
6: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
7: घेतो स्वच्छतेची शपथ, मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
8: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
9: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
10: आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झाली आहेत. दिनविशेष. गंधर्व युगाची स्मृती जपणारे ज्येष्ठ नटवर्य गोपाळ गोविंद तथा नानासाहेब फाटक यांचा आज जन्मदिन. 24 जून 1899 या दिवशी त्यांचा जन्म झाला. 24 जून 1897 गायक, संगीत अभ्यासक, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पंडित ओंकारनाथ ठाकूर तथा प्रणव रंग यांचा जन्म. चार्ल्स रँड याची हत्या करणारे दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म दिनांक 24 जून 1869. रविकिरण मंडळाचे संस्थापक श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म 24 जून 1862. आपण ऐकत होतो दिनविशेष.

या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपणाला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचं. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर वृषाली, तुम्ही ध्यानाबद्दल सांगत होतात तर मला सांगा की एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो की आता तुम्ही सांगितलं की एखादा ऑब्जेक्ट समोर ठेवून आपण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न करायचा, पण आपलं ध्यान बरोबर लागतंय की नाही हे आपण कसं ओळखायचं?
1: बरोबर. जर का आता आपण एखाद्या वस्तूवर ध्यान केंद्रित केलं, मन एकाग्र केलं, लक्ष केंद्रित केलं आपलं, तर तेव्हा काय होईल की तुम्हाला इतर ठिकाणचा जो विचार आहे तो विचार तुमच्या मनात, तुम्हाला हे स्वतःला कळेलच ते, आणि मग तुम्हाला मनाला हलकं वाटायला लागेल किंवा तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. तुमच्या मनात जे द्वंद्व चालत असतं एखाद्या गोष्टीबद्दल की मी ही गोष्ट करू किंवा नाही करू, करू किंवा नाही करू, ते द्वंद्व नाहीसं होईल तुमच्या मनातलं. ह्या सगळ्या गोष्टीत स्वतःचीच अशी उन्नती झालीये, तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण झालाय, तुमचं द्वंद्व नाहीस झालंय,
0: फ्रेश वाटायला,
1: बिलकुल प्रश्नच नाही, मनाने फ्रेश वाटायला लागेल, उत्साह वाटायला लागेल, आणि कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता, तुमची बुद्धी जी आहे ती अक्षी काय म्हणता येईल, निश्चयात्मिका बुद्धी तुमची जी आहे ती एकदम कार्यान्वित होईल. ती म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीचं कन्फ्युजन नाही राहणार तुमच्या आयुष्यामध्ये. तर तुम्हाला कळेल की मी जे ध्यान लावते आहे त्याचे मला हे सगळे फायदे होतात.
0: अच्छा, आणि साधारण किती वेळ आपण ध्यानाला बसायचं?
1: तसं काही नाही आहे, म्हणजे त्याला असं काही, तुम्ही अर्धा तास बसाल ना पूर्णपणे धारणा लावून, तरी त्यातलं तुमचं होऊ शकते की तुमचं 2-3 सेकंदच ध्यान लागलंय.
0: अच्छा.
1: हा, होऊ शकते की तुमचं 1-2 मिनिटच ध्यान लागलेलं असेल, तर असं पण होऊ शकते. त्याच्यामुळे डिपेंड्स की एखादा व्यक्ती किती वेळ ध्यानाला बसतोय धारणा करत आणि त्याचं ध्यान किती वेळ लागतंय, तर ते आपण असं सांगू नाही शकत. पण म्हणजे एखाद्या माणसाला सवय झाली तरी जनरली प्रॅक्टिस मध्ये की नाही 1 तास करतात.
0: अच्छा.
1: 1 तास असं बसतात कंटिन्युअस आणि 1 तास भर तरी कमीत कमी ध्यान करतात.
0: आता तुम्ही सांगितलं की एखादा सेकंड किंवा एखादं मिनिट ध्यान आपलं लागत असेल, पण जेव्हा ध्यान लागतं तेव्हाच काय चित्र असतं ते आपल्याला समजतं का? म्हणजे काय तो माहोल असतो?
1: एकदम आत्मानंद ज्याला म्हणतो, आनंदाचे डोही, आनंद तरंग, ते आनंद जो आहे तो अनुभवायला येतो. आणि हे अनुभव
0: नाही,
1: हा राईट, ते जो अनुभवतो तोच सांगू शकतो, जो म्हणजे तो असं वर्णन न करता येणारा आनंद येतो.
0: अच्छा.
1: हा, तर त्याच्यामुळे

0: अनुभवाचं शास्त्र आहे त्याच्यामुळे ज्याने त्यांनी अनुभव घ्यायचा आणि त्या आनंदाचा अनुभव त्याला मिळू शकतो.
1: तुम्ही जसं सांगितलं की सकाळची वेळ ही कधीही चांगलीच, तर वेळेचं याला काही बंधन आहे? आणि कधी कधी आपण बघतो की म्हणजे ध्यानाला बसणारे जे लोक असतात ते असे अंधारी खोली, थोडासा मंद प्रकाश असा त्यांच्या खोलीत असतो, तर हा माहोल त्यांना काही अजून कॉन्सन्ट्रेशन करायला मदत करत असतो का?
0: असं होऊ शकतं, पण असं काही ठरलं नाही आहे किंवा असं काही दिलंही नाही आहे किंवा असं शास्त्रात पण असं काही म्हणलं नाही आहे की तुम्ही अंधाऱ्या खोलीत बसायला हवंय किंवा असं काही. बसू शकतात काय, सकाळच्या वेळेस जे काही आपण ध्यान करूया म्हणजे ब्राह्ममुहूर्त ज्याला आपण म्हणतो, सूर्योदयाच्या पूर्वी 45 मिनिटं तो ब्राह्ममुहूर्त, त्या ब्राह्ममुहूर्ताच्या वेळेस केलेलं ध्यान जे आहे ते नक्कीच काय म्हणता येईल चांगलं आनंद देणारं असू शकतं, म्हणजे आहेच थोडक्यामध्ये, फक्त ध्यान लागलं पाहिजे.
1: डॉक्टर, ध्यानाला बसायच्या अगोदर आपण कसं आंघोळ करून की थोडस आपले हातपाय तोंड फ्रेश केले आणि मग बसलो, काय नेमकी स्थिती आपली असायला हवी?
0: तर सुचेता पहा, हे काय असं धार्मिक अनुष्ठान वगैरे नाहीये ध्यानाला बसणे म्हणजे, त्याच्यामुळे असे काही नियम पण नाही आहे त्याचे.
1: अच्छा,
0: है ना, एखाद्या व्यक्तीनी आसन सिद्ध केल्यानंतर तो धारणा ध्यान करू शकतो. आसन सिद्ध करायचं म्हणजे कसं, जर का तुम्हाला एका विशिष्ट आसनामध्ये तुम्हाला 3 तास बसता येत असेल,
1: 3 तास
0: हां, तर तुम्हाला आसन सिद्ध झालेलं आहे असं समजू शकतो आपण, ठीक आहे. तर मग ध्यानाला बसताना आपल्याला काय जास्त चुळबुळ करता येत नाही, हालचाल करायची नसते, एकाच ठिकाणी एकाच आसनामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी आपल्याला बघायचं असतं, बघायचं म्हणण्यापेक्षा कॉन्सन्ट्रेशननी सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर अशा वेळी आसन सिद्ध झाल्यानंतर पद्मासन वगैरेच्या अवस्थेमध्ये आपण ध्यान लावायला पाहिजे. पण असं काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच ध्यानाला बसलं पाहिजे, तुम्ही नॉर्मल फ्रेश झाले आणि ध्यानाला बसले तरी पण चालतं, असं तिच्यात काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच केलं पाहिजे असं काही.
1: नक्कीच, आपली मनाची एकाग्रता, पुन्हा मनाची तयारी असणं हे फार महत्वाचं आहे. डॉक्टर, असं म्हणतात की परमात्मा आणि आत्म्याचं मिलन म्हणजे योग.
0: येस,
1: काय नेमकं
0: म्हणजे योगशास्त्र मध्ये आत्मा आणि परमात्मा हा कॉन्सेप्ट आहे, है ना. आता बरेच लोक मानत नाहीत पण ठीक आहे. तर आपला जो आत्मा आहे आणि परमात्मा ह्यांचं मिलन म्हणजे योग. युज्यते अनेन इति योग असं म्हणतात, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. तर कसं असते की आपण एकटं शरीर, माझं हे शरीर आहे आणि परमात्मा संपूर्ण सृष्टीमध्ये आहे, सृष्टी पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतात. माझं जे आहे ते पिंड आहे आणि सृष्टीमध्ये जे आहे ते ब्रह्मांड आहे, म्हणजे जे ब्रह्मांडात आहे तेच माझ्यामध्ये आहे, फक्त त्याचं छोटे छोटे अंश स्वरूपात माझ्या शरीरात आहे, है ना. तर माझ्या शरीरातला आत्मा पण सेम छोट्याशा स्वरूपातला आहे आणि सृष्टीतला आत्मा तो म्हणजे परमात्मा आहे. तर योगशास्त्राचा अभ्यास केल्याने आपल्याला आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होते, है ना, असं म्हणतात. पण सर्वसामान्य माणसाला समजण्याकरता तुम्ही आपण म्हणू शकतो की आपल्याला परमात्म्याचं ज्ञान होते, किंबहुना आपण किती कमी आहे संपूर्ण सृष्टीमध्ये, आपले जे इगो आहेत, मी पण आहे, तो सगळा गळून पडतो.
1: अच्छा,
0: म्हणजे माझ्या आत्म्याला ते संस्कार मिळतात असे की जेणेकरून मला परमात्म्याचं ज्ञान होतं. जो कोणी करता करविता, तुम्ही जो कोणाला मानत असाल सृष्टीमधला परमात्मा, त्याचं ज्ञान होणे म्हणजे तुमच्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, मोक्ष प्राप्ती. योगशास्त्राचं अंतिम ध्येय काय आहे, तर मोक्ष प्राप्ती.
1: अच्छा,
0: आत्म्याचं परमात्म्याशी मिलन म्हणजे ज्ञान प्राप्ती असं पण म्हणू शकतात.
1: डॉक्टर, मला सांगा की योगाभ्यासामध्ये जी वेगवेगळी आसनं आहेत त्यांचा शारीरिक दृष्टीने सुद्धा खूप महत्व आहे, तर काय सांगाल तुम्ही आपल्या शरीराच्या दृष्टीने? आता सध्या बघितलं तर मांडी घालून बसणं सुद्धा सगळ्यांना अवघड झालंय, कारण आपलं खाली बसणं होतच नाहीये सध्याच्या काळामध्ये. तर विविध आसनं आहेत त्यांचा आरोग्याच्या दृष्टीने काय महत्व आहे?
0: बरोबर आहे. कसं आहे पहा, आपण जेव्हा म्हणलं ना योगशास्त्र हे एक जीवन पद्धती आहे, ही काही चिकित्सा शास्त्र नाही, राईट. तरी सुद्धा आपण जर का योगशास्त्राचा अभ्यास करत असू तर याच्या अनुषंगाने आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं, ठीक आहे ना, म्हणजे आपण आसनं करत असू याच्यातून आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायचे आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, है ना, तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य

0: तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी.
1: बरोबर
0: ना, आपण म्हणजे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे, अगदी खूप महत्वाची गोष्ट. मग याच्यासाठी आसनं करतो तर विविध प्रकारची आसनं आहेत. तर आसन नेमकं काय करतं तर तुमच्या शरीरामध्ये तुमचं चयापचय जे आहे, चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझमला नॉर्मल ठेवण्यास मदत करतात. आसनं काय करतात, जे मेटाबॉलिझम आहे शरीरातलं ते नॉर्मल ठेवायचं मदत करतात, है ना. मग त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतात सगळीकडे, सगळ्या ऑर्गन्स कडे, हार्ट कडे, ब्रेन कडे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं तर तुमचे ऑर्गन्स आणखी चांगले परफॉर्म करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे हात पाय हे जे मसल्स आहेत त्या मसल्स मध्ये टोन येतो, म्हणजे त्याची लवचिकता वाढते. तुमच्या मांसपेशींची लवचिकता वाढते, त्याचं बल वाढतं, स्ट्रेंथ वाढते, शक्ती वाढते, है ना. एकूण तुमचा स्टॅमिना वाढतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आसन केल्याने आपल्याला प्राप्त होतात. तर म्हणजे थोडक्यामध्ये आसन केल्याने तुमचं बल वाढतं, स्टॅमिना वाढतो, सर्क्युलेशन वाढतं, मग त्याच्यानंतर मेटाबॉलिझम चांगलं होतं, म्हणजे तुम्हाला सर्वांगीण शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं.
1: अच्छा, आणि आसनाचे कोणकोणते प्रकार आहेत?
0: आसनांचे खूप सारे प्रकार आहे. म्हणजे कसं, आसनांचं कसं आहे की झोपून केलं जाणारी आसनं, है ना, पाठीवर झोपलेली केलेली आसनं, पोटावर झोपून केली जाणारी आसनं, मग उभ्याने केलेली आसनं, मग ध्यानात्मक काही असतात ती आसनं असतात, काही शिथिलीकरणात्मक आसनं असतात. शिथिलीकरणात्मक म्हणजे तुम्हाला रिलॅक्स फील करवणारी आसनं, अशा सगळ्या गोष्टी, असे वेगवेगळे प्रकारचे आसनं असतात. कधी कधी तर आसनं अशी पण आहेत की म्हणजे त्यांचं नाव वेगवेगळं दिलं असतं, म्हणजे एखाद्या पर्वताच्या नावावरून आसनाचं नाव, है ना, वृक्षावरून वृक्षासन वगैरे, या टाइप असे वेगवेगळे वेगवेगळी नावं पण दिलेली असतात वेगवेगळ्या आसनांना.
1: अच्छा,
0: तर असे विविध प्रकारचे आसनं आहेत बरीच.
1: अच्छा डॉक्टर, आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की या आसनांमुळे बॉडीला टोन येतो. योगाभ्यास करणारे जे लोक आहेत ते खूप असे तेजस्वी दिसतात. इव्हन त्यांची स्किन बघितली तरी ती एकदम अशी चकचकीत तेज असं दिसतं. तर त्याचा आपल्या स्किनवरती पण परिणाम होतो योगाभ्यासाचा?
0: निश्चितच. म्हणजे कसं की स्किन सगळ्यात शेवटचं ऑर्गन आहे. तुमच्या आतमधलं जे काही सार आहे, सार आम्ही म्हणतो ना ज्याला आयुर्वेदामध्ये रससार, रक्तसार, म्हणजे हे सगळे धातू आहे. आपलं शरीर सगळ्या धातूंनी बनलंय, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, आणि हे सगळे धातू सारवान बनले म्हणजे चांगले बनले तर ते रिफ्लेक्ट होणार.
1: नक्की.
0: मग ते रिफ्लेक्ट कसे होणार, तर डेफिनेटली तुमची स्किन रिफ्लेक्ट करणार, तुमच्या डोळ्यातनं ते दिसणार, तुमच्या भावनांमधनं ते दिसणार. आणि ह्याच्यामुळे हे जो योगाचा अभ्यास करतो त्याचे सगळे धातू सारवान झालेले असतात, आणि त्याच्यामुळे त्याचं सगळं तेज त्याच्या स्किनमधनं, त्याच्या डोळ्याच्या मधनं सगळं समोरच्या माणसाला अपील करत.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मिनिटांनी. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz वर. सकाळचे 7:40 होत आहेत. भावधारा

सौभद्र या नाटकातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी शब्दबद्ध केलेलं प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातलं हे नाट्यपद आपण ऐकलं. श्रोते हो, एक आठवण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या काही कार्यक्रमांसंदर्भातली. आज सकाळी 8:30 म्युझिकल मॉर्निंग अंतर्गत स्पेक्ट्रम या कार्यक्रमामध्ये युवकांना मार्गदर्शन करणारे लीला प्रेम प्रभू यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत सकाळी 8:30 म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात.

0: शरद जांभेकर यांनी गायलेलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं हे नाट्यपद आताच आपण ऐकलं. आणि याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. आणि आता वेळ झाली आहे या प्रायोजित कार्यक्रमाची.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: Ampere registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमातनं क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्याशी नेहमीच बोलत असतात, इन्व्हेस्टमेंट बद्दल माहिती देत असतात. आज त्यांच्याच टीम मधून रोहित वडनेरे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार रोहित सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.
1: खरं तर इन्व्हेस्टमेंट बद्दल ऐकून बरेच लोक इन्व्हेस्टमेंट साठी येतात, ते इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, SIP मग अगदी 1000 असेल, 500 असेल, 10,000 असेल. आणि ही जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला जसं जनरली आम्ही बँकेत पैसे ठेवल्यानंतर किंवा FD केल्यानंतर आम्हाला कळतं की आपल्याला एवढा इंटरेस्ट मिळणार आहे आणि आपण हॅपी असतो. पण जेव्हा इथे SIP मध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करतो तेव्हा काहीच माहिती नसतं की पुढे जाऊन काय होणार आहे. आपल्याला दरवेळेला त्यांच्या मेल येत असतात पण त्या मेलमध्ये नेमकं आपण काय बघायचं हेही आम्हाला कळत नसतं. आम्हाला वाटतं ती फक्त एक रिसीट आहे की आपण 10,000 रुपये पर मंथ भरतो याची. याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: खरंच खूप उत्तम प्रश्न तुम्ही आज मॅम इथे घेतलेला आहे. तर प्रत्येक इन्व्हेस्टरने ती मेल उघडून बघावी हे जे प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीचं असो किंवा आमचं असो ते उद्देश तोच आहे. म्हणूनच तुम्हाला ती पाठवली जाते. त्यामध्ये काय बघावं आणि कोणती माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे हे मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे. तर ते जे काही स्टेटमेंट तुम्हाला मेलवर येतंय तुमच्या गुंतवणूक झाल्यानंतरचं, तर ते फक्त एक रिसीट नाहीये, तर त्याच्यामध्ये पूर्ण तुमच्या इन्व्हेस्टमेंटची माहिती आहे, इत्यंभूत माहिती आहे, ज्याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स आहेत, तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, बँक डिटेल्स आहेत, ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन तिथे झाली. त्यानंतर त्या इन्व्हेस्टमेंटची तारीख तिथे योग्य आहे का हे पडताळणं गरजेचं आहे. त्या इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किंवा ती जी रक्कम तिथे तुम्ही गुंतवलेली आहे ती योग्य आहे का हे पडताळणं गरजेचं आहे. त्याला युनिट्स जे काही तुम्हाला म्युच्युअल फंडाचे मिळालेले आहेत त्याचा NAV नेट असेट व्हॅल्यू हा त्या दिवसाचा काय होता हे आपल्याला कळतं आणि त्यानुसार तिथे युनिट आपल्याला मिळत असतात. देन त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटची आजची व्हॅल्यू काय आहे ही ह्या NAV द्वारे सुद्धा चेक करू शकतात. जे स्टेटमेंट तुम्हाला येतं ते तुमच्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या दिवसाचं येत आहे. त्यानंतर पण तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू किती आहे हे आजच्या किंवा उद्याच्या जी काही डिक्लेअर होणारी असते त्याच्यावरनं तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता. आता त्यामध्ये तुम्हाला किती फायदा झालाय, किती तोटा झालाय हेही आपल्याला कळू शकतं. त्यानंतर आपण जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये फायदा होतोय, नुकसान होतंय हे मार्केट सिच्युएशन किंवा त्या ज्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे त्याच्या कॅटेगरीनुसार ठरतात. देन ती जी काही इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे त्याची स्कीम कोणती आहे, त्या स्कीम मध्ये कशा पद्धतीचे स्टॉक पोर्टफोलिओ घेतला गेलेला आहे त्यावर सुद्धा आपल्याला इन्व्हेस्टमेंटचा परतावा आपल्याला समजू शकतो. आता हे जे काही मी सांगितलं की ती कॅटेगरी, त्या कॅटेगरीच्या अंतर्गत असलेले ज्या कंपनींचे स्टॉक्स आहेत त्यांची मार्केट सायकल कशा पद्धतीची असते आणि ती किती काळापर्यंत मी ती होल्ड करणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं अगदी छोट्याशा उदाहरणासोबत तुम्हाला सांगतो मॅम की कुठलाही एक बिझनेस आहे त्याची एक बिझनेस सायकल असते. आता साधारणतः एक नवीन बिझनेस चालू झाला, त्यात पैसे घातले गेले, ते पैसे त्या बिझनेसमध्ये चर्न होतात. म्हणजे ते मशिनरी विकत घेणं, एम्प्लॉयमेंट जनरेट करणं, मग प्रोडक्शन करणं, रॉ मटेरियल विकत घेणं, वेंडर्स मॅनेज करणं, मग ते डिस्ट्रीब्युशन करणं, प्रोडक्ट जे काही असतील त्याच्यात ते सेल्स नंबर वाढतील, मग तिथून प्रॉफिट जनरेट होईल, तो खर्च वजा करून प्रॉफिट त्या बिझनेसमॅनला मिळणार. सो तो पैसा टाकल्यापासून तर तो परत येईपर्यंत प्रॉफिटच्या स्वरूपात ह्या काळाला म्हणतात एक बिझनेस सायकल.
1: बरोबर.
2: अशी ही बिझनेस सायकल प्रत्येक बिझनेसची वेगवेगळी असते, प्रत्येक कॅटेगरीची किंवा इंडस्ट्रीची वेगवेगळी असते. त्याच्यामध्ये त्या काळापर्यंत जर कधी मी इन्व्हेस्टर

0: त्यात इन्व्हेस्टेड राहतो तरच मला तो परतावा मिळू शकतो.
1: बरोबर.
0: सो तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट आज केलेली आहे त्याची कॅटेगरी काय आहे, ते कशा पद्धतीचे बिझनेसेस मध्ये इन्व्हेस्ट करता, यांची एक ऍव्हरेज बिझनेस सायकल तयार होते. 50 कंपन्यांमध्ये जर कधी गुंतवणूक होते तर त्यांचा एक ऍव्हरेज बिझनेस सायकल असते जी साधारणतः 5 वर्ष 10 वर्ष असू शकते. त्या काळापर्यंत तुम्ही जर कधी शांत बसलात तर तुम्हाला अपेक्षित रिटर्न किंवा योग्य परतावा हा मिळू शकतो.
1: बर, अर्थातच याबद्दल अजूनही आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्ट वरही ऐकू शकता. रोहित सर, आपण बोलत होतो की इन्व्हेस्टरनी नेमकं मेल मध्ये काय बघणं गरजेचं आहे. आता जेव्हा ती मेल उघडली जाते आपल्याला आपला पोर्टफोलिओ दिसतो, त्याच्यामध्ये आपल्याला हेही दिसतं की आपण मार्केट व्हॅल्यू पेक्षा प्रॉफिट मध्ये आहोत का लॉस मध्ये आहोत, आणि या दोन्ही गोष्टींची भीती असते. जर प्रॉफिट असेल तर माणसं अजून इन्व्हेस्टमेंट, अरे चला प्रॉफिट होतोय ना अजून पैसे लावूयात, किंवा लॉस झाला तर अरे बापरे लॉस झाला का नको आहेत ते पण पैसे काढून घेऊयात, अशा मानसिकतेनी वागतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की इतकी रिस्क असते का?
0: बरोबर. जसं एम्फीचे टॅगलाईन किंवा म्युच्युअल फंडची टॅगलाईन जी काही आहे, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड ऑल स्कीम्स रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली. सो ही टॅगलाईन जी काही म्युच्युअल फंड साठी दिली गेलेली आहे, सो हे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. मार्केटच्या नुसार त्याच्यामध्ये रिटर्न्स मध्ये तो बदल आपल्याला दिसू शकतो.
1: बरोबर.
0: पण इन्व्हेस्टरने त्या दृष्टीने म्हणजे मार्केटच्या सिच्युएशन नुसार पॅनिक न होता आपण काय उद्देशाने काय कालावधीसाठी ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यावर त्यांनी ठाम राहणं अपेक्षित आहे. कारण की थोड्या वेळापूर्वी जसं सांगितलं की बिझनेस सायकल, आणि त्या बिझनेस सायकल पर्यंत थांबणं, ते टेम्परामेंट कॅरी करून ठेवणं, तरच आपल्याला तो फायदा हा दिसू शकतोय.
1: बरोबर.
0: याच्यामध्ये आपण जर कधी कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरून गेलात आणि तिथून बाहेर पडलात आणि त्याच्यात जर कधी तुम्हाला नुकसान होत असेल तर तो इन्व्हेस्टर परत कधीच इन्व्हेस्टमेंटला येत नाही, आणि ही त्यांच्या दृष्टीने त्यांचं नुकसान होण्यासारखी गोष्टही राहू शकते.
1: बरोबर.
0: म्हणजे तिथे मानसिक त्रासही त्यांना होऊ शकतो, आर्थिक त्रास तर होतोच आहे, त्या आर्थिक त्रासापेक्षा तो मानसिक त्रास न व्हावा ही आमची इच्छा आहे. आणि इन्व्हेस्टरने ते टेम्परामेंट कॅरी करून ठेवणं, कारण की मार्केट ही वर खाली चढत उतरत राहणार आहे आणि ही परिस्थिती कायम याच पद्धतीची नसणार आहे. म्हणजे याआधी भारतीय कॅपिटल मार्केटने अशा पद्धतीच्या परिस्थिती बघितलेल्या आहेत, इन्व्हेस्टर्स या परिस्थितीमधनं गेलेले आहेत आणि क्रिसेंटने सुद्धा असे बरेच उतार चढाव मार्केटचे बघितलेले आहेत. सो तिथे निश्चिंत राहणं गरजेचं आहे आणि आपण कुठल्या पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आहोत हे तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सशी संपर्क साधून त्याची अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता.
1: बरोबर.
0: किंवा कोणालाही आमच्याशी संपर्क साधून याबद्दल अजून माहिती घेऊ इच्छित असाल तर नक्की आमच्याशी संपर्क साधावा.
1: अगदी. म्हणूनच श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन साठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 9764125533. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: थँक्यू मॅम. थँक्यू श्रोते.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे.

0: युवकांना मार्गदर्शन करणारे श्री लीला प्रेम प्रभूजी यांचे कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐका येत्या बुधवारी सकाळी 8:30 स्पेक्ट्रम कार्यक्रमात. तर ऐकूया श्री लीला प्रेम प्रभूजी यांची मुलाखत बुधवारी सकाळी 8:30.
1: आज बुधवार तेव्हा सकाळी 8:30 स्पेक्ट्रम म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमांतर्गत जरूर ऐका.
2: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
2: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
5: किवा शिक्षण संस्थेचे कला
2: वाणिज्य
5: विज्ञान
2: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स BSc सायबर अँड डिजिटल सायन्स BCom MCom डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
5: संपर्क
2: 9423531969 किंवा 8275854190.
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत श्रीधर फडके यांचं होतं. गीतधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.

0: आणि या गीताबरोबरच आजचा गीतधारा हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz वर. सकाळचे 8:30 वाजलेत. काही क्षणातच स्पेक्ट्रम. श्रोतेहो, आजच्या स्पेक्ट्रम या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत युवकांना मार्गदर्शन करणारी लीला प्रेमप्रभू यांची कृष्ण शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. काही क्षणातच स्पेक्ट्रम.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
1: 10 लाख द्या, वाचाल.
3: सर, एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर, 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
3: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.
7: श्रोतेहो नमस्कार. आज आमच्या स्पेक्ट्रम या कार्यक्रमामध्ये आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे श्री लीला प्रेमप्रभू यांना. लीला प्रेमप्रभू जी लेखक आहेत, साहित्यिक आहेत, कवी आहेत. त्यांनी MSc ॲग्रीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे. बँक ऑफ महाराष्ट्रात कृषी अधिकारी या पदावर त्यांनी नोकरी देखील केलेली आहे. आणि आता इस्कॉन नाशिक इथं त्यांचं वास्तव्य असतं. इस्कॉन नाशिकमध्ये राहूनच ज्ञानदानाचं आणि मार्गदर्शनाचं कार्य करत असतात. लीला प्रेमप्रभूजींचं भगवद्गीता आणि आजचे युवक यावर बरंच मार्गदर्शन झालेलं आहे. त्यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून बरंच युवकांना मार्गदर्शन केलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आजचा युवक आणि भगवद्गीता या विषयावर बोलण्यासाठी आज आम्ही त्यांना आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. श्रीयुत लीला प्रेमप्रभूजी, आकाशवाणीच्या वतीने आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने मी आपलं स्वागत करतो. नमस्कार.
8: नमस्कार.
7: प्रभूजी, तरुणांच्या बाबतीत बोलायचं झालं, असं म्हटलं जातं की भौतिक सुखामागे किंवा आईक सुखामागे पडणारी ही पिढी आहे, तर तुमचं काय यावर मत आहे?
8: प्रत्येक तरुण हा भौतिक एक सुखाच्या मागे असतोच.
7: बर.
8: पण त्याच्यामध्ये वाहत जाणं हे तसं पाहायला गेलं तर आपल्या भारतीय तरुणांमध्ये दिसत नाही, जे आपण बाहेरच्या देशांमध्ये पाहू शकतो. तर भारतीय तरुण हा कर्तव्य दक्ष आहे, अभ्यासू आहे, पण काळाच्या प्रभावामध्ये काही जण जे आहेत आपण पाहतो की ते ऐहिक सुखाच्या मागे पडलेले आहेत. त्यांना जीवनामध्ये मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. जेव्हा आपण कोणती गोष्ट अति करतो तेव्हा त्याचा जो आहे हा निश्चितच आपल्या अभ्यासावरती आणि आपल्या भविष्यातील करिअरवरती त्याचा परिणाम होतो. तर मार्गदर्शन आवश्यक आहे. आणि भगवद्गीतेमध्ये जे सांगितलं आहे की कोणती गोष्ट अति नाही केली पाहिजे, यांना युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, या प्रकारे जर आपलं जीवन असेल तर आपण भौतिक सुख पण भोगू शकतो आणि आपण आपल्या जे करिअर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण व्यवस्थितपणे लक्ष देऊन फोकस देऊन आपण पुढे प्रगती करू शकतो. आणि याबद्दलची बरेचशी उदाहरणं आमच्याकडे आहेत की जे मुलं व्यसनाच्या आहारी गेले होते किंवा जे भौतिक सुखाच्या मागे लागले होते पण त्यांनी मार्गदर्शन घेतलं आमच्याकडून. आणि जे 70% मिळवणारे युवक 60-70 ते 90% मार्क त्यांना मिळाले डिग्रीमध्ये. अशा प्रकारे अध्यात्माची जोड जर दिली ऐहिक सुखाला तर निश्चितच त्याच्याने तरुण जो आहे हा आणखी जास्ती कार्यक्षम होऊ शकतो.
7: बर. परंतु कधी कधी असं वाटतं की अपयश पचवणं हे देखील एक महत्वाचं आणि अवघड कार्य आहे, याविषयी सांगा ना आमच्या तरुणांना.
8: तर भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं की हे अर्जुना, तू युद्ध कर आणि जय पराजय याचा विचार करू नको, कारण की अभ्यास करणं हे युवकांचं कर्मच आहे. आणि त्याच्यामध्ये यश अपयश जर आलं तर त्याच्यानी आपले मानसिक संतुलन त्यांनी गमावलं नाही पाहिजे. आणि हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की फेल्युअर्स आर स्टेपिंग स्टोन्स टुवर्ड सक्सेस. अपयशावरती, अपयशांना एक मार्गावरील दगड समजून त्याच्यावरती पाय ठेवून आपण यशाचे शिखर गाठू शकतो. त्यामुळे जसं भगवंतांनी

0: भगवद्गीतेमध्ये सांगितले तसं आपण आपल्या जीवनामध्ये जर अपेशाकडे अपयश न बघता की त्याला एक यशाकडे नेणारी पायरी म्हणून जर आपण पाहिलं तर निश्चितच आपल्याला हे अपयश पचवता येईल, नाही तर मग आपल्याला अपयश पचवणं अवघड जातं आणि मग यामुळे जे विद्यार्थी आहे, तरुण वर्ग आहे, तो मग डिप्रेशनमध्ये जाणार. तर हे टाळण्यासाठी जे आपल्याला आध्यात्मिक मार्गदर्शकाची निश्चितच आवश्यकता आहे.
1: बरं, आणि एकदा त्याने अपयश पचवलं किंवा अपयश पचवण्याची सवय झाली तर आपल्या सर्वांगीण विकासामध्ये देखील ते महत्त्वाचं असतं.
0: हो, निश्चितच, कारण की अपयश तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारच आहे. जसं की इस्कॉनचे संस्थापक आचार्य प्रभुपाद, त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेला अपयश आलं. त्यांनी भारतामध्ये त्यांनी अपयश पाहिलं, अमेरिकेला गेले तिथेही अपयश पाहिलं आणि शेवटी मग त्यांना यश मिळालं. तर त्यांनी अपयशाला कधीच अपयश म्हणून पाहिलं नाही आणि अपयश आल्यामुळे त्यांनी ते कार्य बंद केलं नाही, तर ते करत राहिले आणि त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण जगामध्ये 108 केंद्र स्थापन केले. तर हे आपण पाहू शकतो.
1: अकॅडमिक जो अभ्यास असतो, आपला जो पाठ्यक्रमाचा जो अभ्यास असतो, विद्यार्थी वर्ग करतच असतो, परंतु अवांतर वाचन हे कमी झालेलं आहे असं लोकांचं लक्षात आलेलं आहे. जेवढी उपलब्धता आहे त्या अनुषंगाने वाचन संस्कृती तेवढी विकसित पावत नाहीये, त्याविषयी सांगा ना.
0: निश्चितच वाचन संस्कृती कमी झाली आहे. जसं तुम्ही म्हटले की इंटरनेट आहे, सगळ्या गोष्टी आहेत, वाचन वाढायला पाहिजे, पण त्या गोष्टीचा वापर हा व्हिडिओज पाहण्यासाठी होत असल्या कारणाने वाचन संस्कृती ही सध्या कमी झालेली आहे. आणि जे कोणी वाचन करत आहेत ते केवळ अभ्यासापुरतं मर्यादित आहे आणि नोकरीसाठी मर्यादित आहे. वाचनाचा छंद जो आमच्या काळी होता तो आता जवळपास नाहीच आहे. जवळपास कोणाला वाचनाची आवड राहिलेली नाही आहे. याच्यामुळे जे आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते अष्टपैलू होत नाही आहे की आपण एकांगीच आपण विचार करतोय. ते वाचन वाढलं गेलं पाहिजे जेणेकरून आपले विचार प्रगल्भ होतील आणि वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आपल्याला निश्चित दररोज काही ना काही वेळ हा वेगळा काढून ठेवावाच लागणार आहे, जेणेकरून आपण वेगवेगळ्या पुस्तकांचं अध्ययन करू शकू.
1: दर्जेदार लेखकांची पुस्तकं उपलब्ध आहेत,
0: ते आपण इंटरनेटच्या माध्यमातून सॉफ्ट कॉपीमध्ये, किंडलमध्ये वाचू शकतो. कारण की सगळेजण आपण हार्ड कॉपी सगळ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही, तर तुम्ही टॅब वापरू शकता, त्याच्यावरती तुम्ही ते पुस्तकं डाउनलोड करून ती निश्चितच वाचू शकता.
1: बरोबर, जर कधी आपण बघितलं तर इंटरनेटचा वापर वाढलेला आहे, घर मोठं आहे, सगळं जवळ आलेलं आहे आपण म्हणत आहोत, परंतु आपला जवळचा नातेवाईक, आपला आप्तेष्ट हा कुठेतरी दूर गेला आहे, म्हणजे नात्या संबंधामध्ये दुरावा देखील येतोय, काय सांगता येईल यावर?
0: जवळची माणसं दूर जाण्याचं कारण म्हणजे नात्यांमध्ये जो ओलावा आहे तो ओलावा राहिलेला नाही आहे. तर मी जे हा कविता संग्रह लिहिले अनुभूती, त्याच्यामध्ये हेच कारण सांगितलेलं आहे की संशय गैरसमज यांना वेळीच करा दूर, नात्यातील ओलावा टिकून राहील प्रचूर. तर संशय आणि गैरसमज याने आपले जवळचे नाते दूर जातात आणि जे जवळचे आहेत आपण त्यांना वेळ देत नाही. मग ते आई वडिलांमधला असू दे, मुलांचा आणि आई वडिलांमधला, पती पत्नीमधला, अशा प्रकारे ओलावा हा कशा प्रकारे कमी कमी होतोय आणि घरामध्ये भरपूर सारे समस्या निर्माण होत आहे. तर या गोष्टी जर आपण काळजीपूर्वक पालन केलं की एकत्र येणे, एकमेकांना विचारणे, वेळ देणे, या गोष्टी आपण वाढवल्या पाहिजे, जेणेकरून या ओलावा टिकून राहील नात्यांमधला. आपल्याला शेवटी प्रेम पाहिजे आणि ते जर प्रेम नसेल तर मग माणूस जो आहे हा हिंसक होतो. त्यासाठी नात्यांमध्येच प्रेम असणं फार आवश्यक आहे, ओलावा असणं आवश्यक आहे.
1: बरं,
0: हे फारच आवश्यक.
1: त्याच अनुषंगाने तुमची जी कविता,
0: त्याच अनुषंगाने माझी ही ओलावा कविता आहे. त्याच्यामध्ये मातीच्या ओलाव्याने फुटे बीजाला अंकुर, नात्यातील ओलाव्याने निराशा पळते दूर. नात्यातील ओलाव्याने जीवनात येते चैतन्य, नात्यातील ओलाव्याने येत नाही औदासीन्य.
1: बरोबर, नाते सुदृढ झाले तर माणूस सुदृढ होतो, समाज सुदृढ होतो, पर्यायाने देश सुदृढ व्हायला आपण मदत करत असतो आणि हे सगळं करत असताना आपली जी मनाची शांतता आहे ती महत्वाची असते. मग हे सगळं मन शांती करत असताना व्यसनाधीनता जी आहे याकडे देखील काही तरुणांचा कल दिसून येतो, तर याविषयी आमच्या युवकांसाठी काय सांगणार?
0: बऱ्याचशा ठिकाणी पोलिसांनी छापेमारीमध्ये ड्रग्स वगैरे पोलिसांनी मिळाले, तर हे सगळं ड्रग सप्लाय हे सगळं याचे टार्गेट जे आहे तरुण वर्ग असतो आणि त्यामुळे तरुणांना बिघडवण्याचं काम जे आहे हे बऱ्याच जोरात चालू आहे. अंमली पदार्थाचं सेवन म्हणा किंवा तंबाखू गुटखा तर हे सामान्य गोष्ट झाली आहे. तर याच्या मागे युवकांनी शक्यतो जाणं वापरणं या गोष्टींच्या आहारी जाणं टाळलं पाहिजे. गुन्हा पण आहे तर याच्याने आपलं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आणि पूर्ण नंतरचं जीवन जे हे आपलं उद्ध्वस्त होऊन जातं. व्यसनाधीनतेकडे तरुण

0: बर जातो, कारण की त्याची संगती सोबत तशी असेल त्याच्यामुळे, किंवा त्याचं मनावर नियंत्रण नसल्यामुळे तो व्यसनाच्या आहारी जातो. जसं वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन आहे, मोबाईलचं सुद्धा व्यसन आहे, व्हिडिओ गेमचं व्यसन आहे, ड्रग्सचं व्यसन आहे, दारू, जुगार खेळण्याचं समजा, कॅसिनो आहे, बेटिंग आहे, हे सुद्धा सगळे व्यसनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. व्यसनाला अधीन जायचं नसेल तर आपल्याला मनावरती नियंत्रण पाहिजे,
1: बरोबर,
0: कारण की मनच आपल्याला असे काही कृत्य करून घेतो आपल्याकडून, आणि त्याच्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये जाऊन त्रास होतो. त्यामुळे ज्याचं मन नियंत्रणामध्ये आहे तो कधीही अशा गोष्टींकडे जात नाही. त्यामुळे मन नियंत्रण हे युवकांसाठी फार आवश्यक गोष्ट आहे. याच्यावरती मी एक कविता लिहिलेली आहे, त्याचं मनावरती कविता आहे. तर त्याच्यामध्ये सांगितलं की आपल्या दुःखाचे आहे एकमेव कारण आपल्या मनावर नाही आपले नियंत्रण. अनियंत्रित मनामुळे आलेख घसरत जातो, नियमांचे उल्लंघन करून स्वतःला फसवत असतो, अडकत जातो, मग समस्यांच्या चक्रव्यूहात अनेक चुकीच्या इच्छा उत्पन्न होतात मनात. मनाची शक्ती आहे खूप अमाप, बुद्धीचे दमन करून करायला लावतो पाप. तर मनामध्ये खूप शक्ती आहे. स्वतः भगवान कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, भूमी आपो नलवायू खम मनोबुद्धी आहे वचन. तर पाच भौतिक गोष्टी ज्या आहेत त्याच्यापेक्षा शक्तिशाली मन आहे. आपण पाहतो की मनाचा किती वेग आहे. या मनाला नियंत्रण करणं हे बुद्धीचं काम आहे, पण बुद्धी काम करत नसेल तर मन बुद्धीला सुद्धा त्याचं नौकर बनवतं आणि बुद्धीद्वारे तो वाईट काम करून घेतो. त्यामुळे बुद्धीच्या द्वारे मनाला नियंत्रण करणं हे भगवान कृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितले. तर अर्जुनाने प्रश्न विचारला भगवान कृष्णाला की चंचलही मन कृष्ण प्रमाथी बलभद्रुवम तस्याहम निग्रम मने वायु रपीसु दुष्करम, की मी एका वादळाला नियंत्रणात आणू शकतो पण मी मनाला नियंत्रणात आणू शकत नाही. तर या प्रश्नाच्या उत्तरामध्ये भगवान कृष्ण सांगतात की अभ्यासने तू कोणते या वैराग्याने गृह्यते. जर मनाला नियंत्रित करायचं असेल तर दोन गोष्टी आवश्यक आहे, ते म्हणजे एक अभ्यास आणि दुसरा वैराग्य पाहिजे. व्यसनांपासून आपण दूर राहिलं पाहिजे, असा व्यक्ती जो आहे मग मनाला नियंत्रित करू शकतो आणि जीवनामध्ये आनंदी राहू शकतो.
1: बरोबर, मग जीवनामध्ये आनंदी राहिलं तर मनावर नियंत्रण असलंच पाहिजे,
0: त्याच्याशिवाय शक्यच नाही.
1: मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे आहेच. आताच तुम्ही बहिणाबाई चौधरी जे आहेत त्यांचे देखील
0: त्यांचे सुद्धा मनावरती सुंदर कविता
1: आहे.
0: मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर.
1: मग मन शांती आणि मन स्वास्थ्य या विषयी आमच्या श्रोत्यांना सांगा.
0: सध्याच्या युवकांना जे व्यसनाधीनता जी आहे वेगवेगळ्या प्रकारची, त्याच्यामुळे मनाचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे. त्यातल्या त्यात इंटरनेटचा जास्ती वापर, अतिवापर, याच्यामुळे मन खूप चंचल झालेलं आहे. तर या चंचल मनाला नियंत्रणात आणणं फार आवश्यक आहे, कारण की मन जेवढं चंचल राहील तेवढं आपलं स्वास्थ्य खराब राहील. असं सांगितलं जातं की शरीर हे नेहमी चालतं फिरतं पाहिजे आणि मन हे नेहमी एका ठिकाणी बसलेलं पाहिजे. जर याच्या उलट आपली जर जीवनशैली असेल तर निश्चितच आपलं मानसिक स्वास्थ्य आपल्याला मिळवणं अवघड जाईल. व्यायाम नाही आहे जीवनामध्ये, चालणं फिरणं नाही आहे, सतत कम्प्युटर समोर आणि सतत मोबाईल हातात असल्यामुळे शरीर स्वस्थ झालेलं आहे, शरीराला वेगवेगळे आजार झालेले आहे. आणि या उलट मन एका ठिकाणी बसलेलं पाहिजे, एका ठिकाणी थांबलेलं पाहिजे. ते मन सगळीकडे फिरतं आहे आणि त्यामुळे जे हे मानसिक समस्या शारीरिक समस्या वाढलेल्या आहे. तर मन आपण जेवढं एका ठिकाणी त्याला एकाग्रता वाढू तेवढं आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील. आणि हे सगळ्या आध्यात्मिक जे कोणी गुरु होते स्पिरिच्युअल लीडर होते सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की मनाला शांत करा. आणि मनाला शांत केलं तरच जीवनामध्ये शांतता मिळेल, नाही तर मन अशांत असेल तर आपलं जीवन शांत राहू शकत नाही. युवकांची जे इंद्रिय तृप्ती किंवा इंद्रिय सुखाच्या मागे लागण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्यामुळे त्यांचं नुकसान होतं आणि मन जे हे त्याच्यामुळे आणखी चंचल होतं. जसं माझी सापळा ही कविता आहे, त्याच्यामध्ये सांगितलंय की जिव्हेमुळे मासा अडकतो, हलका स्पर्श हत्तीला नडतो, संगीतामुळे हरिण होते जेरबंद, मरण पावतो भुंगा घेता कमळाचा सुगंध, ज्योतीकडे आकर्षित होऊन मरतो पतंग, कोळशासम होते त्याचे भस्म अंग. तर मन हे काय की मन हे सगळ्या इंद्रियांचा स्वामी आहे आणि तो इंद्रियांना सोबत घेऊन इंद्रिय तृप्ती भोगाच्या मागे लागतो. पण त्याच्याने काय होतं तो आणखी शक्तिशाली होतो आणि आपल्याला दुःखामध्ये टाकतो. तर मनुष्यात आहे ही पाचही इंद्रिय शक्तिशाली, मन त्यांचा मालक होतो, पंचेंद्रिय करतात हमाली. सर्वांना जोपर्यंत करता येत नाही नियंत्रित, दिव्य ज्ञान हृदयात होत नाही स्फुरित. आणि ज्यांनी कोणी अध्यात्माचा प्रचार केलाय तर समजून

0: घ्या की त्यांनी पहिले मनावरती विजय प्राप्त केलाय. कोणत्याही धर्माची संस्था बघा, असू द्या, त्यांनी पहिले स्वतःच मन नियंत्रणात आणलंय आणि त्याच्यानंतर ते समाजाला उपदेश करू शकले. त्यामुळे प्रत्येकासाठी आवश्यक आहे आणि त्यातल्या त्यात जे धार्मिक उपदेश करतात दुसऱ्यांना त्यांच्यासाठी तर फारच आवश्यक आहे की त्यांनी मनावरती नियंत्रण हे प्राप्त केलेलंच पाहिजे. तर ही फार आवश्यक गोष्ट आहे एका साधकासाठी, एका विद्यार्थ्यासाठी, ज्यांना आपलं जीवन यशस्वी करायचंय त्यांच्यासाठी सुद्धा ही फार आवश्यक गोष्ट आहे.
1: सामाजिक दळणघडण होत असताना सर युवकांना लक्ष देणं देखील गरजेचं आहे. तुम्ही दोन कविता संग्रह लिहून या गोष्टीवर खूप मोठे मोठे भाष्य केले आहेत, भरपूर कविता लिहिल्या आहेत, यापुढे काय करायचं मानस आहे?
0: माझे तसे पाहिलं तर आतापर्यंत जवळपास 400 कविता लिहिलेल्या आहेत आणि मी चारोळ्या पण लिहित असतो. 3000 पेक्षा जास्ती चारोळ्या आहेत की ज्या जे जीवनाच्या समस्या आहेत त्यावर आधारित आहेत. तर युवकांना जास्ती जास्ती मार्गदर्शन करणे, जे युवकांच्या समस्या आहेत त्या समस्येतून त्यांना बाहेर काढणे, फोकस त्याच्यावरती आहे. युवक झालं तर शास्त्राच्या दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन करणे, एकंदरीत पुढचा प्रोजेक्ट आहे आणि पुढे जे काही 3रा 4था 5वा कविता संग्रह राहील तो पब्लिश करणे हा पण हेतू आहे. तर युवकांना सुद्धा आणि जे कुटुंब आहे कुटुंबामध्ये अशांतता आहे तर त्यांना भक्तीचं मार्गदर्शन करून त्यांचं जीवन आपण आनंदी बनवतो आणि हा लाईफटाईम प्रोजेक्ट आहे.
1: निश्चितच आनंदाची गोष्ट आहे सर. श्रीयुत लीला प्रेम प्रभूजी, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमच्या कवितेचा थोडक्यात का होईना परिचय करून दिला आणि युवकांसाठी बरंच मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने, आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानतो.
0: खूप खूप धन्यवाद.
2: स्पेक्ट्रम या कार्यक्रमाअंतर्गत युवकांना मार्गदर्शन करणारे लीला प्रेम प्रभू यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलेत. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz. श्रोते हो एक आठवण आमच्या फोन इन कार्यक्रमाविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाची शक्यता आता सगळ्यांनाच जाणवते आहे, त्यामुळे खरीप पिकाची लागवडीची लगबग पण आता सुरू होईल. परंतु लागवडी आधी किंवा लागवडी नंतर पिकांसाठी अन्नद्रव्य फार महत्वाचं असतं आणि हे अन्नद्रव्य व्यवस्थापन नेमकं कसं करायला पाहिजे याबद्दलचाच विषय 30 जूनला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा आपण घेतला आहे. खरीप पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी आपल्या शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तरं देतील प्राध्यापिका पुष्पांजली शिंदे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा. आमचे फोन नंबर्स तर आपण जाणताच, 234-27-73 आणि 295-07-72. करा मग फोन हॅलो किसान वाणी. आणि आता आनंद घेऊया मराठी चित्रपट गीतांचा. सुरुवात या गीतानं.

0: अगबाई अरेच्या या चित्रपटातल्या शंकर महादेवन आणि सहकारी यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत अजय अतुल यांचं होतं. आणखीन एक असंच बहारदार गीत आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी एक आठवण.
1: मला अजून सांग की कसा चाललाय बरं तुझा बिझनेस?
2: कसा चाललाय? अगं असं समज की जेव्हापासून ऑल इंडिया रेडिओवर माझ्या ह्या व्यवसायाच्या जाहिराती सुरू झाल्यात ना, बिझनेसला जणू काही पंख फुटलेत. एकदम मस्त रिस्पॉन्स आहे.
1: ए हो ना. अगं मी देखील माझ्या कामासाठी खरं तर ह्या जाहिरातींचाच विचार केला होता. पण
2: काय, अगं देशभरात ऑल इंडिया रेडिओच्या कुठल्याही केंद्रातून कोणत्याही भाषेत जाहिरात देणं आता खूपच सोपं झालंय.
1: ए हो.
2: मग असं समज की तुझेही चांगले दिवस आता सुरू झालेले आहेत.
3: होय, आपणही देशातल्या कुठल्याही ठिकाणहून आकाशवाणीवर जाहिरात देऊ शकता. आपली जाहिरात आपल्या व्यवसायाला पुढे न्यायला नक्कीच मदत करेल.
1: आकाशवाणी नाशिक केंद्रातर्फे आपल्या व्यवसाय हितार्थ जारी.

0: अजिंठा या चित्रपटातलं हमसिखा अय्यर यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत कौशल इनामदार यांचं होतं. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रम आपण ऐकलात. सकाळचे 9 वाजलेत. आता प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत पीएनजी अँड सन्स यांचा.
1: कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो नमस्कार. 20व्या शतक

0: च्या उत्तरार्धात जगाची अर्थव्यवस्था स्थिर व्हायला लागली. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि पुढच्या 2 दशकातच इथल्या लोकांचं जीवनमान उंचवायला सुरुवात झाली. जास्तीत जास्त रोजगार लोकांना मिळायला लागले आणि समृद्धी खूपशा प्रमाणात मध्यम वर्गाकडे पोहोचली. लोक मोठ्या प्रमाणात जीवनमान सुखी करणाऱ्या वस्तूंची खरेदी करायला लागले. मग ते झाल्यावर घरोघरी सोन्याच्या दागिन्यांबरोबर हिरे आणि इतर रत्नांची सुद्धा खरेदी व्हायला लागली. आता तर हिऱ्याचे दागिने घेणाऱ्यांची संख्या वाढतीये आणि आपल्या सर्वांना हिऱ्यांच्या दागिन्यांची ओळख व्हावी म्हणून सादर करत आहोत एक मालिका, हिरा आहे सर्वांसाठी. PNGS रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांना आज आपण स्टुडिओमध्ये मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलंय. मोडक साहेब नमस्कार.
1: नमस्कार.
0: मोडक साहेब, ग्राहक जेव्हा हिऱ्यांचे दागिने खरेदी करायला जातात तेव्हा खरं तर ग्राहकांच्या हेच लक्षात येत नाही की हिऱ्यांच्या दागिन्यांच्या किमती कशा ठरतात.
1: हिऱ्याच्या दागिन्यांच्या किमतीमध्ये हिरा हा एक घटक आहे, कारण दागिना घडवायचं म्हटलं तर आपण हिरा डायरेक्टली काही अंगाला चिकटवू शकत नाही किंवा तो कुठेतरी इलॅस्टिक मध्ये वगैरे लावून वापरू शकत नाही. तो सोन्यामध्ये प्लॅटिनम मध्ये मढवलेला असतो, म्हणजे आपण त्याला स्टडेड म्हणतो. तर तो वेगवेगळ्या प्रकारे स्टड करणं, त्याच्यात डिझाईन क्रिएट करणं, याच्यातून दागिने घडतात. आणि भारतीयांना जे हिऱ्याच्या दागिन्यांची आवड आहे ती डिझाईन सकट आहे, म्हणजे एक सिंगल खडा बसवलाय आणि तो घातलाय असं नसतं. अनेक छोटे छोटे हिरे एकत्रितपणे डिझाईन केले जातात, त्यातून पानं फुलं असेल, पक्षी असतील, निसर्गातल्या काही छटा असतील, तर त्या मढवल्या जातात त्याच्यामध्ये. ते वेगवेगळ्या आकाराचे हिरे असतात, त्या आकारानुसार त्याच्या किमती ठरत असतात. त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर त्याच्यात सोनं किंवा प्लॅटिनम वापरलं जातं. तर सोन्याच्या प्लॅटिनमच्या किमती या धातूवर आहेत. जसं आता सोन्याची किंमत आपण विचार केला तर 18 कॅरेटची किंमत म्हणजे साधारणपणे 75% 24 कॅरेटच्या किमतीच्या. मग जर 24 कॅरेटची किंमत 120,000 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल तर त्याच्या 75% म्हणजे साधारणपणे 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅम ही 18 कॅरेटची किंमत असेल. तर ते 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅम सोनं किती त्यात लागलंय, हिरे किती किती साईजचे कशा प्रकारचे लागलेत, कारण त्याच्यामध्ये कट, क्लॅरिटी आणि साईज याच्यावरती प्रत्येक हिऱ्याची किंमत ठरते. म्हणजे 1 कॅरेटचा समजा तुम्ही हिरा घेतला मोठा एखादा अंगठीत बसवायला तर तो डी कलरचा चांगल्या कटचा चांगल्या क्लॅरिटीचा असेल तर त्याची किंमत वेगळी असेल. पण कॅरेट वाईज सेमच, पण तो कुठेतरी GH कलरचा असेल तर त्या दोनच्या किमतीमध्ये जमीन आसमानचा फरक पडतो. एवढंच नाही, 1-1 सेंटचे 100 हिरे एकत्र केले तर ते 1 कॅरेटच होतात. पण 1 कॅरेटचा 1 हिरा घेतला तर त्याची किंमत आणि 1-1 कॅरेटचे 100 हिरे म्हणून त्याला म्हटलेलं 1 कॅरेट तर त्या 1 कॅरेट 100 खड्यांची किंमत आणि 1 सिंगल 1 कॅरेटच्या हिऱ्याची किंमत ह्याच्यातही जमीन आसमानाचा फरक असतो. त्यामुळे हिऱ्याच्या दागिन्यांच्या ज्या किमती ठरतात त्या त्याच्यामध्ये मढवलेले हिरे कुठले आहेत, त्याचा रंग काय आहे, त्याची क्लॅरिटी काय आहे, त्याचे कट्स काय आहेत, ते काय साईजचे आहेत आणि त्याच्यावर वापरलेले गेलेले जे धातू आहेत प्लॅटिनम असेल किंवा सोनं असेल तर ते किती वजनाचे वापरले गेले. आणि याच्यामध्ये तिसरा जो भाग येतो मेकिंग चार्ज. साधारण प्लेन गोल्ड ज्वेलरीचे जे काही मेकिंग चार्ज असतात ते साधारण दुप्पट तिप्पट प्रमाणामध्ये जास्त असतात. त्यामुळे किंमत 3 गोष्टींवरती ठरते, एक तर हिरा आणि मग हिऱ्यामध्ये कट, कलर, क्लॅरिटी आणि साईज, दुसरं धातू प्लॅटिनम का सोनं आणि तो किती प्युरिटीचं, त्यानुसार सोन्याच्या किंवा प्लॅटिनमच्या किमती तर सर्व जगच जाहीर असतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मेकिंग चार्ज. त्यामुळे किंमत ठरताना 3 गोष्टी असतात, हिऱ्याचा दागिना म्हणजे फक्त हिऱ्याची किंमत नसते.
0: मोडक साहेब, आज आपण आम्हाला हिऱ्यांच्या दागिन्यांच्या किमती कशा ठरतात याची माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
3: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz. सकाळचे 9:05 झालेत, आता सकाळी 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz. सकाळचे 10 वाजतायत. गीतभारती मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सुरुवात या जाहिरातींनी.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: हॅलो
5: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय. तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले जडकाल.
4: 10 लाख द्या, वाचाल.
6: सर एवढे कुठून आणणार?
4: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
6: सर 2 लाख
7: काय झालं बाबा?
6: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
4: अरे
6: ठेवला
7: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
6: फ्रॉड?
7: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
6: तर पैसे गमवाल.
8: RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क राहा.

0: सलील कुलकर्णी यांनी गायलेलं, संगीतबद्ध केलेलं संदीप खरे यांचं हे गीत आपण ऐकलं, गीतभारती. मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: नामको बँक.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
5: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
4: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
5: परतफेड कालावधी 5-10 वर्ष.
4: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं आणि आता गीतभारती कार्यक्रमात पुन्हा एकदा काही क्षणांची विश्रांती या जाहिरातींसाठी.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स, जगुया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.

0: नटरंग या चित्रपटातलं अजय अतुल यांनी गायलेलं संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं. गीतभारती कार्यक्रमात पुन्हा एकदा काही क्षणांची विश्रांती या जाहिरातींसाठी.
1: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.

पंडित संजीव अभ्यंकर यांनी घालेला संत एकनाथ महाराजांचा हा अभंग आपण ऐकलात. संगीत केदार पंडित यांचं होतं. कार्यक्रमाची सांगता या नाट्यपदानं करूया.

विद्याहरण या नाटकातलं प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर कारेकर यांचं, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे पद आत्ताच आपण ऐकलं. आणि याबरोबरच आजचा गीत भारती हा मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. आता NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत, उमंग.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर सहज संवाद श्रोते हो आपण ऐकत होतात। आता थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून वनिता मंडळाचा कार्यक्रम।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। दुपारचे 12:20 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ। या अंतर्गत लिव्हिंग विल महत्वाचं याविषयी डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत, सूत्रसंचालन प्राची परांजपे यांचं, तसंच इतिहासाचार्य व्ही का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ, इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण आपण ऐकू शकाल। सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन। ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ।
3: वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार। आजच्या कार्यक्रमात आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर ॲडव्होकेट मोहना गद्रे आणि डॉक्टर माधव केळकर यांची मुलाखत ऐकणार आहोत। याशिवाय इतिहासाचार्य व्ही का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ या विषयावर अभ्यासक आणि प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत। कार्यक्रमाची सुरुवात करूया एका छानशा गाण्यानं।

0: मैत्रिणींनो, सध्याचं आयुष्य इतकं धकाधकीचं झालंय, बेभरवशाचं झालंय की पुढच्या क्षणी काय होईल याची बरेचदा खात्री देता येत नाही. हे खरं असलं तरी उम्मीद पे दुनिया कायम है, हेही खरंच आहे. त्यामुळे आपल्या आयुष्याचं, जगण्याचं, खर्चाचं आणि आनंदाचं प्लॅनिंग आपणच करू शकतो, नव्हे करून ठेवलं पाहिजे. आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय, संकल्पना थोडी नवीन आहे. चला तर मग आणखी वेळ न दवडता थेट मुलाखत ऐकूया. आज आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर मुलाखत ऐकणार आहोत. मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो नमस्कार. डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे या आलेल्या आहेत. आज आपण त्यांच्याशी लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर बातचीत करणार आहोत. गद्रे मॅडम आणि डॉक्टर केळकर, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना प्रश्न आहे की लिव्हिंग विल म्हणजे काय.
2: लिव्हिंग विल म्हणजे आपण ह्याच्यात मराठीत म्हणू शकतो की जगण्याचे इच्छापत्र. हा एक कायदेशीर दस्तावेज आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, म्हणजे जर भविष्यात तो व्यक्ती गंभीर आजार किंवा अपघातामुळे निर्णय घेण्याच्या किंवा बोलण्याच्या स्थितीत नसेल तर त्याच्यावरती कुठले कृत्रिम उपचार करावेत किंवा व्हेंटिलेटर सारखी जीवनरक्षण प्रणाली लावावी का, लावली असल्यास ती कधी थांबवावी याचे स्पष्ट निर्देश असणारं जो कायदेशीर इच्छापत्र आहे त्याला लिव्हिंग विल म्हणतात.
0: अच्छा, जसं आपण नेहमीचं मृत्यूपत्र रजिस्टर करून ठेवतो तर तसं हे रजिस्टरही करता येतं का?
3: हा, म्हणजे त्याला सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की आता नेहमीच आपण मृत्यूपत्र रजिस्टर करतो सब रजिस्टर ऑफिसेसमध्ये, पण सब रजिस्टर ऑफिसेस या प्रॉपर्टी संदर्भात डॉक्युमेंट नोंदणीकृत करण्यासाठीच्या आहेत. सो इथे आपण म्हणतो लिव्हिंग विल, आपले जे नोटरी असतात त्यांच्यासमोर जाऊन नोटराईज करणं किंवा आता ऑनलाईन पण त्याची सोय सरकारने केलेली आहे. सो ते नोटरी करणं हीच त्याची रजिस्ट्रेशनची बेसिक प्रोसेस आहे. मग त्या पुढे 5 ते 6 ठिकाणी त्याच्या कॉपीज पोचत्या करायला लागतात, कारण ज्या ज्या इन्स्टिट्यूट आपले मेडिकल ट्रीटमेंट मॉनिटर करत असतात, म्हणजे सरकारी ऑफिस, आपलं स्वतःचं जिथे आपण रेग्युलर ट्रीटमेंट घेतो तो दवाखाना, आपले मेडिकल हेल्थ ऍडवायझर्स असतात, आपले फॅमिली डॉक्टर असतात, इव्हन विटनेसेस जे असतात ज्यांनी आपल्या विलवर नोट सह्या केलेल्या असतात, अटेस्ट केलेल्या असतात, त्यांनाही याची एक कॉपी देऊन ही रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होते.
0: एखाद्या पेशंटनी कुठल्या टप्प्यात असताना ते करावं?
2: बेसिकली ह्याच्यासाठी गाईडलाईन्स अशा आहेत की प्रत्येक व्यक्ती कुठल्याही वयामध्ये हे करू शकतो. कारण जसं आपल्याला हे लिव्हिंग विथ डिग्निटी आहे, तर माझं जगणं जे आहे हे कायमस्वरूपी ह्या डिग्निटीनेच असलं पाहिजे. म्हणजे माझा जो मान सन्मान आहे, आत्मसन्मान, त्याच्यानेच असलं पाहिजे. आणि जर असे कुठले आजार मला झाले की ज्याच्यामध्ये ते आजार बरे होण्यासारखी परिस्थिती नाहीये, अशी परिस्थिती कधीही

0: निर्माण झाली तरीही हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट व्हावं म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर हे तरुण लोक सुद्धा करू शकतात, कारण जर आता अपघात हे कुठल्याही वयात होत असतात, दुर्दैवाने एखादी व्यक्ती असं झालं की त्याचा अपघात झाला आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याच्यात तो बराही होऊ शकत नाही, अशा वेळेला ह्या जगण्याच्या इच्छापत्र किंवा लिव्हिंग विल जे आहे त्याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे फक्त वृद्धांनीच ते करावं असं नाही, प्रत्येक व्यक्तीने ते करण्यासारखं आहे.
1: म्हणजे जसं आपण मृत्यूपत्र करतो तसं लिव्हिंग विल करावं असं तुमचं म्हणणं आहे, पण मग यात मूलभूत फरक काय आहे, एक वकील म्हणून काय सांगाल?
2: आता मृत्यूपत्र ज्याला आम्ही आजकाल इच्छापत्र असंही म्हणतात लोक, साधारण आपण वयाच्या 50 पर्यंत आपण ज्या मिळकती मिळवतो आयुष्यामध्ये आणि त्या मिळकती मिळाल्यानंतर आपली अशी इच्छा असते की माझ्यानंतर या मिळकती माझ्या मुलाला मुलीला बहिणी

0: माझ्यानंतर या मिळकती माझ्या मुलाला, मुलीला, बहिणीला, भावाला किंवा कुठल्याही क्ष व्यक्तीला मिळाव्यात. तर आजकाल असं होतं की आफ्टर डेथ, म्हणजे आपण जर विल केलं नसेल तर त्यासाठी तुम्हाला कोर्टात जाऊन सक्सेशन सर्टिफिकेट घ्यायला लागतं, प्रोबेट घ्यायला लागतं, त्याला खूप खर्चिक आणि वेळखाऊ काम असतं. म्हणून आम्ही म्हणजे साधारण 50-55 नंतर, जेव्हा आता आपण ह्या पुढे प्रॉपर्टी किती करू माहित नाही, जे काही आपल्याला मिळवायचंय ते आपण मिळवून झाले, तर त्यावेळेला विल नोंदणीकृत करावं हे साधारणपणे एक सजेस्टिव्ह एज आहे. आणि खरं तर अजून त्या बाबतीतही आपल्या समाजामध्ये फारसा अवेअरनेस नाही, कारण अजूनही जेव्हा आपण आम्ही समोरच्याला सांगतो की आता 55+ आहे, सो यू कॅन, तुम्ही तुमचं विल नोंदणीकृत करू शकता, तर लोकांना वाटतं की अरे मी काय मराला टिकलोय का. तर हा असं अजिबात नसतं. साधारण ज्या वयापर्यंत तुम्ही मिळकत मिळवू शकताय त्या वयानंतर जर तुम्ही हे केलं तर ते अधिक चांगलं, कारण आपल्याला काही माहीत नसतं की उद्याचा दिवस काय आहे. आणि म्हणून तर आम्ही हे असं अजूनही आपल्याला नॉर्मल विलच्या बाबतीतच आपल्याकडे अवेअरनेस खूप कमी आहे. ते नोंदणीकृत सुद्धा करायची गरज नसते असंही लोकांचं म्हणणं आहे. पण आता खरं सांगायचं तर कोविड नंतर ही रियालिटी चेक आहे की तुम्ही कोविड नंतर एखाद्या मृत व्यक्तीच्या साठी प्रॉपर्टीसाठी नावं लावायला गेलात तर जे काही सरकारी अधिकारी असतात ते म्हणतात की आम्ही अशी नावं लावणार नाही, तुम्ही एक तर रजिस्टर्ड विल द्या नाहीतर कोर्टातनं ऑर्डर आणा, त्याशिवाय आम्ही ऑपरेट करणार नाही. मग आता लोक खूप अडतायत. आणि आता पोस्ट कोविड मात्र थोडा थोडा थोडा एक कासवाच्या गतीनेच, सो नॉर्मल मृत्यूपत्राला सुद्धा हाच अजूनही अवेअरनेस आहे. तर लिव्हिंग विलच्या बाबतीत तर आता थोडस कुठे मेडिकल फील्डमध्ये ते काय होणार लोकांना माहिती असेल, पण इच्छापत्र जे म्हणतो ते आपल्या प्रॉपर्टी, आपल्यानंतर आपली प्रॉपर्टी कोणाला मिळावी हे झालं नॉर्मल आपलं विल. आणि लिव्हिंग विल म्हणजे माझी शरीराची जर अशी अवस्था झाली कुठल्याही आजारपणामुळे किंवा वृद्धापकाळामुळे, आता तर की माझं 80-82 वय आहे आणि माझं नॅचरली ऑर्गन माझे वीक झालेत आणि अशी कंडिशन आलेली आहे की या उपर कुठलाही उपचार केला तरी मी एक चांगलं आयुष्य जगू शकणार नाही, व्हेजिटेटिव्ह आयुष्य जगू शकतो, म्हणजे फक्त एक जिवंत आहे श्वास चालू म्हणून त्याला माणूस म्हणणं, त्या कंडिशनमध्ये गेल्यानंतर माझ्या देहासाठी किंवा माझ्या आयुष्यासाठी कुठल्याही प्रकारे वाढ न होणारे प्रयत्न करा. म्हणजे असे उपचार करू नका की ज्याने माझं ते आयुष्य वाढेल, ज्याने मला राईट टू लाईफ हा जो कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिलाय पण तो डिग्निटीने दिलाय की मी चांगलं आयुष्य जगावं, पण तर तेच माझ्या मेडिकल कंडिशनमुळे मला ते पुढे जगता येणार नसेल तर एखाद्या माणसाला तो अधिकार आहे की मला असे असे उपचार त्या पुढे माझ्यावर करू नका आणि मला एक डिग्निफाईड मृत्यू येऊ दे असं.
1: निश्चित. पण म्हणजे डॉक्टर जगण्याचा अधिकार आहे.
2: बरोबर. हा लिव्हिंग विलच्या शब्दामध्येच आहे की हे जगण्याचे इच्छापत्र आहे, हे मृत्यूचे पत्र नाही, म्हणजे हा जगण्याचा अधिकार आहे. फक्त हे जगताना माझं जगणं हे माझ्या मानसन्मानासकट असावं. म्हणजे काय, थोडस आपण सांगायला गेलं तर काही वेळेला लाईफ सपोर्ट सिस्टीम जे असतात, व्हेंटिलेटर असतो, तर व्हेंटिलेटर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत श्वास चालू असतो. पेशंटची अशी परिस्थिती असते की त्याचं हृदय पण चालू राहतं. जोपर्यंत तुम्ही व्हेंटिलेटर काढणार नाही तोपर्यंत हृदय बंद पडणार नाही, असे काही वैद्यकीय आजार असतात. मग अशा वेळेला फक्त व्हेंटिलेटर राहिलं तर पेशंट कधी कधी काही महिने राहू शकतो, क्वचित काही वर्ष पण राहू शकतो. अशा वेळेला ह्या लिव्हिंग विलची खूप उपयोगिता जाणवते, कारण कायद्याप्रमाणे व्हेंटिलेटर काढण्याचे अधिकार डॉक्टरांना पण नाहीत आणि त्याच्या नातेवाईकांना पण नाहीत. परंतु जर त्या व्यक्तीने तसं लिव्हिंग विल करून ठेवलं असेल आणि मग त्याची पण फॉर्मॅलिटी सरकारने आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार केलेली आहे की हे एक व्यक्ती नसतो ठरवत, दोन वैद्यकीय मंडळ वेगवेगळी असतात, एक त्या हॉस्पिटलचं वैद्यकीय मंडळ असतं आणि एक शासकीय वैद्यकीय मंडळ असतं. ही दोन्ही वैद्यकीय मंडळ हे ठरवतात की ह्या व्यक्तीला जे काही आपण उपचार करत आहोत त्या उपचारांनी त्याचं फक्त आता लॉन्गिव्हिटी वाढतीये, परंतु त्याचं तो त्यातनं बरा होण्याची शक्यता अजिबात नाही. आणि मग अशा वेळी हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट होऊ शकतं. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती असं असेल की ज्याला टर्मिनल कॅन्सर झालेला आहे आणि मग अशा वेळेला त्याला गिळता येत नाहीये, मग त्याला गिळता येत नाही म्हणून नाकातनं नळी टाकून त्यांनी फिडिंग देत असतो, अशा वेळेला तो व्यक्ती सांगू शकतो आधीच लिव्हिंग विल करून त्यांनी ठरवलेलं असेल की नाही अशा वेळेला मला नाकातनं नळी टाकून फिडिंग पण द्यायचं नाही, जेवढं मी खाऊ शकेल तेवढंच मला चालेल, जर मी खाऊ नाही शकलो तर मी स्वीकारायला तयार आहे आणि हेच माझ्या डॉक्टरांनी आणि माझ्या कुटुंबियांनी पण स्वीकारायला पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे त्या लिव्हिंग विलचं आपण बघायला गेलो तर एक लाईफ सपोर्ट सिस्टीम मला लावायचं नाही, कृत्रिम पोषण मला द्यायचं नाही, म्हणजे पाईप किंवा ट्यूबद्वारे अन्न किंवा पाणी दोन्ही देऊ नये. त्याच्यानंतर जर माझं हृदय बंद पडलं तर आपल्याला हृदय बंद पडल्यानंतर कार्डिओ पल्मनरी रिसक्सिटेशन CPR नावाची एक आपण पद्धत करतो की ज्याच्यामध्ये आपण पंपिंग करतो, शॉक देऊन हृदय चालू करायचा प्रयत्न करतो, तर तसं मला करू नये की अशा वेळेला मला फक्त अतिरिक्त त्रास होऊ नये. म्हणजे मला जर वेदना होत असतील तर त्या वेदना होऊ नयेत म्हणून मला फक्त वेदनाशमक औषधं द्यावीत, वेदनाशमक वेळप्रसंगी इंजेक्शन द्यावं की जेणेकरून माझ्या फक्त वेदना कमी कराव्यात, परंतु माझं

0: असं वेदनायुक्त आयुष्य लांबवण्याचे कुठले प्रयत्न करू नयेत. म्हणजे परत कायदा हे सांगतो की मला मृत्यू यावा म्हणून मला देण्याची कुठली तरतूद ह्याच्यात केलेली नाहीये.
1: म्हणजे ही आत्महत्येची सोय नाहीये.
0: ऍब्सोल्युटली नाही, ही आत्महत्येची सोय नाहीये. जोपर्यंत मी जगतोय ते माझं जगणं सुकर व्हावं एवढाच प्रयत्न आहे. त्याच्यामुळे लिव्हिंग विल हे खूप पॉझिटिव्ह आहे, हे जगण्याचे इच्छापत्र आहे. हे म्हणजे ह्याच्यासाठी कुठेही हे आत्महत्येची तरतूद नाही. कोर्टाने खूप काटेकोरपणे काळजीपूर्वक ह्याची सगळी तरतूद केलेली आहे आणि त्याच्या सगळ्या तरतुदी ह्या सगळ्या गाईडलाईन ज्या सगळ्या दिलेल्या आहेत ह्या सुद्धा पॉझिटिव्ह आहेत.
1: की याच्यातनं जे काही जाणवत आहे ते असं की मला लाईफ सपोर्ट तुम्ही देऊ नका, पण माझं आयुष्य कमी होईल म्हणून काही इंजेक्शन पण देऊ नका.
0: अगदी बरोबर आहे. म्हणजे इथे कधी कधी पेशंट्स आम्हाला म्हणत असतात की नाही डॉक्टर आता मला कंटाळा आलाय मला हे थांबवा, तर आम्ही त्यांना सांगतो की ही थांबवण्याची आपल्याकडे कुठेच तरतूद नाहीये. जे काही तुम्हाला देवाने निसर्गाने दिलेले श्वास आहेत ते असेपर्यंत आपल्याला हे सगळं करायचं आहे. फक्त तुमच्या ज्या वेदना आहेत त्या कमी करण्यासाठी जे वैद्यकीय दृष्टीने प्रयत्न करण्यासारखे आहेत ते आम्ही करू आणि ते आपण करत असतो.
1: बरोबर. असं लिव्हिंग विल केल्यानंतर जसं आपण नॉर्मल इच्छापत्रामध्ये सुद्धा काही फाटे फुटे फुटतात, तसं लिव्हिंग विल मध्ये काही क्वेरीज आल्यात किंवा कोणी काढल्यात सक्सेसरनी असं काही अनुभव आहे का?
2: नाही, ऍक्च्युली तसं हे रिसेंट विल हा जो 23 सालानंतरचा हा निर्णय आलाय, अजूनही खूप कमी पर्सेंट लोक हे करतायत. आपल्याला जो एक आपल्याकडे एक थ्रेट वाटते आपल्याला की आता जो व्यक्ती व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये ऑलरेडी आहे आणि जो काही डिक्टेक करू शकणार नाही की माझ्यावर हे करा हे करू नका, तर आपल्याकडे बरेचदा त्या गोष्टीला खूप इमोशनल अँगल देऊन घरचे असं म्हणू शकतात की नाही नाही नाही आम्ही सांगतोय ना मग तुम्ही करा. पण त्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत की एकदा तुम्ही विल ची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केली की 6 ते 7 ठिकाणी त्याच्या कॉपीज आपण द्यायला लागतात, सरकारी हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल. आणि त्या विल करताना 3 तुम्ही DHR म्हणजे डायरेक्ट हेल्थ केअर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे थोडक्यात आपण मेडिकल आपले डॉक्टर असतील, नर्सेस असतील, हेल्थ केअर ऑफिसर असतील, ते आपण त्या विलमध्ये नेमायचे आहेत. मग त्यांनाही तुम्ही ती कॉपी देऊ शकता. आणि तुमचं जे डायरेक्ट सक्सेसर आपण ज्यांना म्हणतो तुमचे मूल बाळ, तुमचा नवरा बायको किंवा अजून पण बहीण भावंड, त्यांना सुद्धा तुम्ही एक कॉपी द्यायची. आणि जसं डॉक्टर म्हणले की ते सुद्धा स्क्रुटिनी करायला खूप फुलप्रूफ प्रोसिजर कोर्टाने लेट डाऊन केले. माझी ट्रीटमेंट या या दवाखान्यात व्हावी हे सुद्धा एखादा माणूस लिहू शकतो.
1: इतकं आधी केलं
2: 100%. मग त्या हॉस्पिटलमध्ये ते तुम्ही जर कॉपी दिलेली असेल तर तुम्हाला जेव्हा तिथे ऍडमिट केलं जातं तेव्हा त्या दवाखान्यातले लोक तर चेक नक्कीच करणार की हे व्यक्तीचं लिव्हिंग विल अपलोडेड आहे का नाही. कारण आता अगदी रिअलिस्टिक बोलायचं जातं मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च आफ्टर कोविड म्हणून स्पेसिफिकली लोकांना होणारे खूप लहान वयात आजार, त्या आजाराची होणारी तीव्रता, आपली लाईफस्टाईल यामुळे सुद्धा खूप लवकर एखादा माणूस व्हेजिटेटिव्ह कंडिशनला जाऊ शकतो. त्या केसमध्ये जर हे अशा प्रकारे फुलप्रूफ मेडिकल विल केलेलं असेल लिव्हिंग विल तर मला वाटत नाही यामध्ये फारसे फाटे फुटतील. फक्त लोकांनी ते करणं गरजेचं आहे.
0: फाटे फुटण्याच्या मध्ये कसं होऊ शकतं अशामध्ये त्या व्यक्तीने जर सांगून ठेवलं असेल तर असं होऊ शकतं की कुटुंबामधले काही व्यक्तींचं म्हणणं आहे की नाही हे असं आहे ते कंटिन्यू करूयात आणि काही व्यक्तींचं म्हणणं आहे की हे नको कंटिन्यू करायला.
1: जसं व्हेंटिलेटर काढायचा की नाही
0: याच्यावरती होऊ शकतं. पण म्हणूनच ती जी कायदेशीर तरतूद जर असेल ना तर त्या व्यक्तीने जर ते सांगून ठेवलं असेल की नाही मला हे करायचंय तर मग अशा वेळेला ते बंधनकारक राहतं. त्या रुग्णालयाचं वैद्यकीय मंडळ सरकारी वैद्यकीय मंडळ ह्या दोघांनी एकदा डिक्लेअर केलं की नाही हा व्यक्तीचे जी इच्छा आहे त्याच्याप्रमाणे हे एक्झिक्यूट करणं योग्य ठरेल तर मग कुटुंबाचा काही विषय त्याच्यात येत नाही आणि म्हणूनच ही तरतूद केलेली आहे.
1: छान. म्हणजे मला वाटतं देहदान करायचं का किंवा त्वचादान करायचं का, नेत्रदान, याचे जसे फॉर्म आहेत त्याचाच एक पुढचा आणि चांगला टप्पा म्हणून आपण लिव्हिंग विल कडे बघू शकतो.
0: अगदी बरोबर. आणि ह्याचेही आता भविष्यामध्ये व्यवस्थित फॉर्म्स आणि हे सगळं तयार होतं आहे. काही फॉर्म्स याचे ऑनलाईन फ्री अवेलेबल पण झालेले आहेत आणि आता का याच्यात समाजामध्ये असे फॉर्म्स अवेअरनेस यायला लागला आणि याचे फॉर्मही तयार होत आहेत. असे पुढे मिळतील सगळ्यांना की जेणेकरून ते फॉर्म वापरून लोक स्वतःचं लिव्हिंग विल करतील. आणि सरकारी खर्च फक्त 1000 रुपयेच आहे. ते पोर्टल सरकारने चालू केलेले अजून पूर्णपणे ते व्यवस्थित चालू नाही झालेलं पण वेबसाईटवरती ते उपलब्ध आहे. काही दिवसात ते होईल आणि त्यामुळे लोकांना आपापले लिव्हिंग विल त्याला अपलोड पण करता येईल.
1: निश्चित. म्हणजे मला वाटतं कुठलाही कायदा झाला की त्याच्यामध्ये सुरुवातीचे काही दिवस हे थोडेसे एखादी केस होणं किंवा संशोधन होणं हे होतच आणि मग हळूहळू तो फुलप्रूफ इव्हॉल्व्ह होत जातो कायदा. आणि लिव्हिंग विलच्या बाबतीतही असंच होईल असं दिसतंय. लिव्हिंग विल केलं आहे एखाद्या व्यक्तीने डॉक्टर आणि त्यांनी आधीच देहदानाचा पण फॉर्म भरलाय, नेत्रदानाचा भरलाय, तर हे दोन्ही एका वेळी चालतं ना?
0: अगदी चालतं. कारण देहदान आणि नेत्रदान हे त्याचा ऍक्च्युअली मृत्यू झाल्यानंतर होणार आहे आणि लिव्हिंग विलचा विषय असा

0: की आत्ता त्याचं हृदय चालू आहे, श्वास चालू आहे, आणि त्यांनी असं म्हटलेलं की ज्या सगळ्या यंत्रणेमुळे हे जे चालू आहे ते थांबवावं किंवा त्याला कृत्रिम यंत्रणा देऊच नाहीये. त्यामुळे दोन्ही अगदी व्यवस्थित एक्झिक्यूट होऊ शकतात. लिव्हिंग विल प्रथम एक्झिक्यूट होईल आणि त्याचा ऍक्च्युअली मृत्यू झाल्यानंतर त्याचं देहदान, नेत्रदान किंवा त्वचादान ह्या गोष्टी ह्या पुढे होऊ शकतील, पण ह्या दोन्ही होऊ शकतात. आतापर्यंत खूप लोकांनी अशी मागणी केलेली, आमचे खूप सारे पेशंट आहेत की ज्यांनी मागणी केली होती की डॉक्टर आपल्याकडे लिव्हिंग विल पाहिजे आणि आता आम्ही थकलोय, आता आम्हाला नाही करायचं. मग आम्हाला त्यांना सांगायला लागायचं की नाही, अजून हे आपलं प्रक्रियेमध्ये आहे पण होणार, भारतामध्ये ही सगळी गोष्ट होत आहे आणि भविष्यात होईल, पण सध्याच्या कायद्यामध्ये आपल्याला जसं आहे त्याप्रमाणेच करायला लागणार. त्यामुळे आतापर्यंत असे प्रसंग कधीच आला नाहीये की आम्ही कुणाचं लिव्हिंग विल बघितलंय आणि ते एक्झिक्यूट केलंय, कारण ही प्रक्रिया अजूनही प्रशासकीय प्रक्रियेमध्येच आहे.
1: अच्छा, भारतामध्ये असा तुम्ही उल्लेख केलात तर वकील म्हणून मला सांगा, हे परदेशात आहे?
2: आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाचं उदाहरण तर खूप प्रमुखपणे दिलं जातं, किंवा इव्हन सुप्रीम कोर्टाने जजमेंट देताना पण ऑस्ट्रेलियाचा उल्लेख केला होता की परदेशी, म्हणजे परदेशामध्ये हे खूप व्यवस्थित रुटीन प्रोसिजर आहे. म्हणजे तिथे तर अगदी पण नॉर्मल विल जसं म्हणतो ती विल सुद्धा 40 लोक नोंदणीकृत करतात, एवढा तिथे तो अवेअरनेस आहे याही बाबतीत आहे. आणि तिथे कसं आहे माहितीये का, तिथे हे खूप फुलप्रूफ प्रकारे एक्झिक्यूट होतोय, त्यामुळे तिथे आपल्याकडे जी भीती असते, प्रत्येक खरं सांगायचं तर आपल्याकडे कायद्याचा गैरवापर होईल ही जी भीती असते, त्यामुळे आजपर्यंत हे लिव्हिंग विल आपल्याकडे आलं नाही की एखाद्याला फसवून त्याचं लिव्हिंग विल करणं किंवा हा व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये आहे असं रॉंग सर्टिफिकेट कोणी उगूया एखाद्या व्यक्तीच्या
1: बाबतीत. व्हेजिटेटिव्ह कंडिशन म्हणजे डॉक्टर काय जरा सांगतात?
0: व्हेजिटेटिव्ह कंडिशन म्हणजे की एखादा व्यक्ती स्वतः काही हालचाल करू शकत नाहीये, स्वतः श्वास पण घेऊ शकत नाही, म्हणजे लोळागोळा पडलेला देह असं जे म्हणतो त्याला व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणतात. त्याला अशा परिस्थितीत असताना हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट होत.
1: अच्छा,
2: हा, भारताबाहेरच्या काही ठराविक कंट्रीज मध्ये हे खूप रुटीन प्रोसिजर आहे. आपल्याकडे याला 23 उजाडलं कारण आपल्या घटनेमध्ये राईट टू लिव्ह होता, पण आता ह्या सुप्रीम कोर्टाच्या 23 जजमेंट नंतर लाईफ टू डाय विथ डिग्निटी तो फंडामेंटल नाही, पण तो राईट टू लिव्ह लाच जोडून त्यांनी ते अमेंडमेंट केलेले आहे की जीवन जगावं पण कधी तर ते तुम्ही डिग्निफाईड अवस्थेत आहात तोपर्यंत. मग त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टर म्हणलं तसं व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये मी आल्यानंतर माझ्यावर काय उपचार करावेत आणि काय करू नयेत, अगदी एका शब्दात सांगायचं तर हे जे सगळं सांगणारा जो कागद आहे त्याला लिव्हिंग विल आपण म्हणू शकतो किंवा जीवनाचे इच्छापत्र.
1: बरोबर, महिलांनी लिव्हिंग विल करायला हवं आणि तो त्यांचा हक्क आहे ना?
2: ऑफकोर्स, म्हणजे आपण महिलांना माणूस समजायला पाहिजे तरच आपण तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे असं म्हणू शकतो. सी, आपला भारतीय समाज आपण पुरुषसत्ताक म्हणतो आणि बरेच काळ स्त्रिया मिळवत नव्हत्या, प्रॉपर्टी करत नव्हत्या, त्यानंतर त्या मिळवायला लागल्या तरीही त्यांच्या पैशावर नवऱ्याचा हक्क होता, त्यामुळे मिळकत उभी करणे हे सगळं पुरुष वर्गाचं काम, म्हणून आईचं विल किंवा बायकोचं विल हा विषय कधी आला नाही. त्यातल्या त्यात आता थोड्या आई वडिलांच्या काळात जे होते ते जॉईंट विल तरी होत आहेत, कारण ऍटलीस्ट फॉर टॅक्सेशन बायकोच्या नावाने प्रॉपर्टी करणारे पुरुष आहेत आणि मग टॅक्सेशनमुळे काय होणार, तिची मिळकत आहे, म्हणून जॉईंट विल तरी आता होत आहेत. पण तुम्ही म्हणलं तसं की जगण्याचा अधिकार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आहे, त्याच्यात जेंडरचा विषय नाही, त्याच्यात स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते महिलांनी अशी कुठेही त्यामध्ये असा समज आणू नये की माझा काय त्याशी संबंध आहे. महिलांचा पण जन्म मृत्यू होतोय, त्यांनाही ते सगळे त्रास होत आहेत. एक माणूस म्हणून जे काही शारीरात दोष होणार आहेत ते सगळ्यांच्या सारखे होणार आहेत. सो महिलांनी अगदी नक्कीच करावं या मताचे मी आहे यामध्ये.
1: लिव्हिंग विलची पडताळणी कुठे करता येते आणि कशी करायची?
0: बेसिकली महाराष्ट्रामध्ये ह्या डिजिटल प्रणालीमुळे रुग्णालयामध्ये जर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर डॉक्टर आणि कुटुंबीय ह्या दोघांनाही महा UELB पोर्टलवरती युनिक कस्टडी आयडेंटिफायर हा नंबर दिलेला जातो आणि त्याच्यावरती तुम्ही त्या व्यक्तीची कायदेशीर पडताळणी करू शकता. फक्त आता असं जे आहे की आजही आपण ती वेबसाईट बघितली तर त्याची सगळी प्रोव्हिजन आहे, पण अजून ते तुम्ही जर त्याला क्लिक केलं तर ते ओपन होऊन ते एक्झिक्यूट झालेलं नाहीये, पण ही सगळी प्रोव्हिजन महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. म्हणजे त्या व्यक्तीने लिव्हिंग विल केल्यानंतर ते अपलोड करायचं आहे त्या पोर्टलवरती आणि मग तुम्ही त्या रुग्णालयामध्ये ते कुठलंही रुग्णालय कधी ते ऍक्सेसिबल राहणार आहे त्या व्यक्तीला. फक्त असं आहे की त्या व्यक्तीने त्याचं ऍडमिट होताना स्वतःच्या नातेवाईकांना किंवा त्या रुग्णालयाला ते आधी सांगून ठेवणं आवश्यक आहे. कालांतराने अशी परिस्थिती होईल, आपल्याकडचे जे प्रत्येक अतिदक्षता विभाग आहेत ह्याला ह्याचं व्यवस्थित एक ट्रेनिंग दिलं जाईल आणि अशी जे व्यक्तीची परिस्थिती आली की आता तो व्हेजिटेटिव्ह लाईफ मध्ये आलेले आहे त्यावेळेला त्या रुग्णालयाचे अतिदक्षता विभागातले लोक ते पाहू शकतील की अरे ह्यांनी कुठे लिव्हिंग विल केलंय का, रजिस्टर केलेलं आहे का, ते ऑनलाईन सगळीकडे उपलब्ध असणार आहे आणि मग ते झाल्यानंतर

0: त्याच्या एक्झिक्युशनची प्रोसिजर त्यांना सुरू करता येऊ शकेल. पण ह्याला आपल्याला खूप मोठे टप्पे गाठायचे आहेत. अजून आपण ते फार प्राथमिक अवस्थेमध्ये आहोत.
1: पण म्हणजेच प्राथमिक अवस्थेत असलो तरी आज 2026 मध्ये बोलताना लिव्हिंग विलची प्रक्रिया खरंच सुरू झाली आहे का?
0: झालेली आहे, सरकारी पातळीवर झालेली आहे. त्याच्यानंतर असे लिव्हिंग विल व्हायला सुरू झालेले आहेत. वैद्यकीय व्यावसायिक ते रजिस्टर करण्याची प्रोसेस पण सुरू केली आहे आणि पुण्यामध्ये ह्याची प्रक्रिया निश्चितपणाने सुरू झालेली आहे.
1: अच्छा, याच्यामध्ये अजून एक मला असं वाटतं की समजा लिव्हिंग विल केलेलं नाहीये, ती व्यक्ती कोमामध्ये गेलेली आहे, तर अशा वेळी नातेवाईक लिव्हिंग विल किंवा नातेवाईक त्या दृष्टीने काही बोलू शकतात?
0: सध्याच्या कायद्यामध्ये अशी कुठेच तरतूद नाही. अशा वेळेला कोर्टामध्ये जाऊन अर्ज करणं आणि मग कोर्टच निर्देश देतं की असं वैद्यकीय बोर्ड स्थापन करणं आणि अशा होतात, पण सध्या अशी कुठलीच तरतूद नाही कायद्यामध्ये.
2: बेसिकली असं 2023 पर्यंत असं काही नव्हतंच. म्हणजे जसं आपण मेडिकल फील्डमध्ये असं म्हणतात की शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ट्रीटमेंट देणार, तसंच होतं. म्हणजे ज्या केसमुळे हे सगळं सुरू झालं, जे एक अरुणा शानबाग केस ही खूप गाजलेली होती, ती एक मेडिकल नर्स होती आणि मग ती खूप वर्ष व्हेजिटेटिव्ह कंडिशनमध्ये राहत होती आणि तिच्यासाठी एक व्यक्तीने खूप कोर्टाचे दार झिजवली आणि शेवटी 23 साली ते जे निर्णय झाला. तर असं आहे की ह्या नंतर होईल, जर तुम्ही लिव्हिंग विल केलेलं असेल तरच आणि तरच ते एक्झिक्यूट करता येईल. पण जर तुमच्या हयातीत तुम्ही लिव्हिंग विल केलं नसेल तर त्याचा अधिकार तुमच्या मुलाबाळांना किंवा तुमच्या केअरटेकरला नाही,
0: नातेवाईकांना असे अधिकार अजिबात नाही किंवा डॉक्टरला पण नाहीये. त्या व्यक्तीने जर लिव्हिंग विल केलं असेल तरच ते होणार आहे.
2: त्यामुळे ते करणं खरं तर खूप गरजेचं आहे आणि खरंच ह्याचा हे खूप बेनिफिशियल आहे, सगळ्याच लोकांसाठी उपयुक्त आहे.
1: म्हणजे मला कोमामध्ये असलेल्या व्यक्तीसाठी हे फार महत्वाचं विल वाटतंय, तर त्यासाठी ही लिव्हिंग विल ही चांगली तरतूद.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर,
2: चांगली.
0: आणि म्हणूनच ना, आता कोण व्यक्ती कधी कोमात जाईल हे कुणालाच कल्पना नसते. त्याच्यामुळे जसं मॅडम म्हणाल्या की साधारणतः 85 नंतर ते वैद्यकीय साधं इच्छापत्र रेग्युलर विल करण्यासाठी आपण म्हणतो. साधारण आपण त्याच वयात म्हणू शकतो की 40-50 मध्ये प्रत्येक व्यक्तीने विचार करावा आणि आपलं लिव्हिंग विल पण करावं, म्हणजे जगण्याचं इच्छापत्र पण करून ठेवावं. कारण कुठला आजार कधी कुणाला होईल हे कुणालाच कल्पना नसते आणि तो आजार झाल्यानंतर तो व्यक्ती त्या मानसिकतेत नसणार की आता मला हे सगळं करायचं आहे. त्याच्यामुळे माणसांनी आधीच ह्या गोष्टी करून ठेवाव्या, की जेणेकरून अशी परिस्थिती जर दुर्दैवाने उद्भवली तर ते त्याला सगळ्यांना आपल्या कुटुंबाला निर्देश असतील की मला काय करायचंय, कशा प्रकारे ते मला जगवायचं, कसं हे जगण्याचा अधिकार मलाच आहे.
2: इवन त्यामध्ये म्हणजे आपण जर डिटेल बघितलं तर त्यामध्ये मी माझ्या मृत्यूनंतर जसं तुम्ही डोनर्सचं म्हणलात की माझे आय डोनेशन ऑर्गन डोनर, तसंच कशा प्रकारे माझ्यावर अंत्यसंस्कार करावेत ते सुद्धा एखादा माणूस लिहू शकतो की बाबा काही न करता थेट अग्निसंस्कार करा किंवा एखाद्या विशिष्ट धर्मपद्धतीने करा किंवा माझ्या देहाचं दान करा. इवन माझं अंत्यसंस्कार झाल्यानंतर माझ्या अस्थींचं काय करायचं हे सुद्धा लिव्हिंग विल मध्ये लिहिता येतं.
1: बर
2: पूर्ण डिटेल लिहित
1: आहे. हे एक नवीन आहे कारण अनेक जण असं बोलून ठेवतात, म्हणजे देहदान, त्वचादान, नेत्रदान इथपर्यंतचे फॉर्म भरलेले असतात, पण खरंच नंतर संस्कार काय करा किंवा कशा पद्धतीने करा हे आपण फक्त बोलतो. हे पण घालता येतं, हे फार महत्वाचं आहे.
2: एखादी व्यक्ती जर तिने आयुष्यात कुठल्याच रिलीजियस गोष्टी केल्या नसेल तर त्यांची स्वतःची इच्छा असते की माझ्या मृत्यूनंतरही काही करू नये. पण कित्येकदा नातेवाईक म्हणतात नाही आता त्यांना जायचं तो गेलेला आहे पण मला आम्हाला इच्छा म्हणून आम्ही करतो. पण जर एखाद्याला खरोखर अशी इच्छा असेल तर तेही ते नमूद करू शकतात आणि आपण अपील करू शकतो की ज्यांनी जसं सांगितलं तसंच त्याच्याबरोबर करावं.
1: अर्थात भारतामध्ये व्यक्ती गेल्यानंतरच्या भावनिक गोष्टी फार वेगळ्या असतात. तरी सुद्धा एक मनात असा प्रश्न येतो, एखादी व्यक्ती गेल्यानंतर ते पार्थिव शरीर उरतं, बॉडी उरते, तर त्या बॉडीवर खरंच कुणाचा अधिकार असतो?
2: देर इज नो डायरेक्शन अबाउट राईट अबाउट ऑफ अ डेड बॉडी. म्हणजे माझा ही व्यक्ती माझी नात्यातली आहे म्हणून माझा अधिकार आहे असं कुठेही स्पेसिफिक नाही केलेलं. हा प्रॉपर्टीवरच्या अधिकाराची खूप डिटेल चर्चा असते, पण ती बॉडी कोणाची आहे तर असं. म्हणून तर हे लिव्हिंग विलचं मला तर अगदी मी अपील करीन की इतकं सुंदर आता आपल्यासाठी ही सोय झाली आहे जी आजपर्यंत नव्हती. आपल्याकडे सुसाईड हा सुद्धा एक ऑफेन्स मानला गेला होता एवढे वर्ष अजूनही. म्हणजे आपण जसं म्हणलं की मरण्याचा अधिकार आजपर्यंत कधीही नव्हता, जो 23 सालच्या जजमेंट नंतर आलेला आहे. आणि आता जर गव्हर्नमेंट एवढं प्रोएक्टिव्हली काम करते की पोर्टल उभं करते, त्याच्या नोंदणीची प्रोसिजर करतायत आणि मेडिकल फील्डमध्ये तर खूप सरप्राइझिंगली पण चांगल्या प्रकारे त्याचा अवेअरनेस आलेला आहे, तर खरोखर सगळ्यांनी ह्याचा ह्या गोष्टीची मदत घेऊन हे लिव्हिंग विल नोंदणीकृत करायला पाहिजे.
1: आपल्याच पुढच्या आयुष्यासाठी आपणच आधी केलेली तरतूद आहे आणि ज्याचा फायदा आपल्यालाही होणार आहे आणि आपल्या नातेवाईकांना.

0: नाही होणार आहे.
1: पार्किन्सनचा रुग्ण असतो की ज्याच्यामध्ये तो अगदी थकलेला असतो, त्याला गिळता पण येत नसतो, किंवा मायसेनिया ग्रॅव्हिस नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये त्याला गिळणं शक्य नसतं, किंवा मोटर न्यूरॉन डिसीज नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये त्याला श्वासही घेणं शक्य नसतं. अशा वेळेला असं निश्चित वाटतं की तो रुग्णही थकलाय, त्याचे नातेवाईकही सगळ्या ह्याच्यानी थकलेले आहेत, तर अशावेळी हे लिव्हिंग विल असावं. पण म्हटल्याप्रमाणे की ही फार अलीअलीकडे झालेली तरतूद आहे, त्याच्यामुळे पूर्वी ही सगळी तरतूद नसल्यामुळे आपल्याला श्वास चालू असेपर्यंत, हृदय चालू असेपर्यंत ते सगळं कंटिन्यू करावंच लागतं. म्हणजे आजच्याही परिस्थितीमध्ये असं वाटतं डॉक्टर म्हणून की अरे ह्यांना खूप त्रास होतोय, परंतु हात बांधलेले असतात कायद्याने की अशा वेळेला काहीच करता येत नसतं. पण तेव्हा निश्चित वाटतं की ह्यांनी लिव्हिंग विल केलं असतं तर खूप फायदा झाला असता, ते एक्झिक्यूट करता आलं असतं. पण म्हटल्याप्रमाणे अजूनही हे एक्झिक्यूट करण्याचा अनुभव नाही,
2: कारण आत्ताच तुम्हाला वाटतं लेट डाऊन झाले,
1: आत्ताच सगळं होत आहे त्या गोष्टी. पण अशी खूप वेळा वेळ येते की आम्हाला माहिती जाणवत असतं की नाही अरे हा तर म्हणजे उगीच आपण मरण लांबवतोय थोडक्यात म्हणायचं, कारण त्याच्या जगण्याचे त्याला स्वतःलाच त्रास होत असतात.
0: बरोबर. मला वाटतं वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर आपण बोलतोय किंवा गप्पा मारतोय, याच्यामुळे कदाचित अनेकांना लिव्हिंग विल हा विषयच नव्याने समजत असेल, आणि जेवढा जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचेल तेवढे जास्त लोक लिव्हिंग विल करण्यासाठी अधिकाधिक लोक पुढे येतील, आणि जेवढा समाजातून रेटा मला वाटतं जास्त वाढेल तेवढा तो सगळाच कायदा वकिली अंगाने पुढे जाईल आणि वैद्यकीय अंगानेही पुढे जाईल.
2: आता विल म्हणले की परत लोक थोडं कन्फ्यूज होऊ शकतात, तर हे जसं एक विल असतं ते प्रॉपर्टीचं तर एक विल असतं आपल्या जगण्याचं, अशा पद्धतीने जर लोकांनी घेतलं हे बघितलं, कारण हे अजूनही तुम्ही म्हणतात तसं की लोकांना बेसिक विलचाच अवेअरनेस नाही, आणि ते करायचं म्हणजे आता काही मी मराला टेकलीय का किंवा मराला टेकलोय का म्हणून तू आम्हाला विल करायला सांगते असा आम्हाला अनुभव येतो. आम्ही लॉयर म्हणून जेव्हा एखाद्याला एज्युकेट करतो, पण या बाबतीत असं आपण लोकांना सांगू शकतो की मरणाच्या जवळच्या अवस्था आल्यानंतर माझ्यावर काय उपचार करावेत आणि काय करू नयेत याचा केलेला कागद म्हणजे लिव्हिंग विल, आणि मी मेल्यानंतर माझ्या कोणाला मिळकती जाव्यात हे करणारा आपलं नॉर्मल विल.
0: आपण चक्क एखादी आर्थिक गुंतवणूक करतो, एसआयपी करतो, एखादा इन्शुरन्स काढतो, तसं हे खरं तर विल आहे. असं जर याच्याकडे बघितलं तर त्याच्यातला एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्या समोर येईल की आपण मेल्यानंतर मालमत्ता कुणाला मिळावी, तसं आपण जगत असताना आपण कसं
1: म्हणजे माझं मी जोपर्यंत आनंदाने जगू शकतो तोपर्यंत मला जगायचं आहे. पण समज असं झालं की मला असे दुर्धर आजार झाले की माझं जगणंच खूप त्रासदायक होत आहे, तर अशावेळी मला आता फक्त ओढत जगवू नका हे सांगण्याचा जो अधिकार आहे हा म्हणजे लिव्हिंग विल.
2: किंवा अजूनही साधा फरक म्हणजे लिव्हिंग विल जे आहे ते तुमचं जीवन श्वास असेपर्यंत ऑपरेटिव्ह आहे, एक जीवन असतानाचं विल आणि एक जीवन संपल्यानंतरचं विल.
1: अगदी बरोबर.
2: अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजे नॉर्मल विल तरी आपण नोंदणीकृत म्हणजे सबरजिस्ट्रार ऑफिस मध्ये जाऊन करावे लागतात, ती विल अजूनही ऑनलाईन होत नाहीयेत. पण लिव्हिंग विलचं पोर्टल आहे, त्याच्यात तुम्ही नोटरी करून फक्त अपलोड करायचं की ते सगळं खूप सुरळीत आणि खूप सोपी प्रोसिजर आहे की माणूस ठरवलं तर एका दिवसात ते करू शकतो. आणि इव्हन मला वाटतं गव्हर्नमेंट वेबसाईटवर पण कालांतराने ना जशी आता लिव्ह अँड लायसन्सच्या बाबतीत टॅम्पलेट्स येतात गव्हर्नमेंट वेबसाईटवर, ती सुद्धा कालांतराने येतील सरकारी ह्याच्यावरच की तिथे टॅम्पलेट आहेत मग तीच टिक करा तीच भरा, की तो स्टँडर्ड फॉर्मॅटही कालांतराने सरकारकडनं येईल.
0: किती ना विचार करताना असं वाटतं की समाज जसजसा पुढे सरकतो, जसजसं जगण्याची वयोमर्यादा पुढे सरकते, तसे तसे येणारे प्रश्नही नवे नवे निर्माण होतात आणि आपणच सगळेजण मिळून त्याच्यावर उत्तरं काढतो. तर मला वाटतं हे खूप नवीन येणाऱ्या काळात चांगलं उत्तर वैद्यकीय क्षेत्रासाठीही असेल, जगण्यासाठीही असेल, तर निश्चित लोकांनी लिव्हिंग विल बद्दल माहिती मिळवावी, वाचावं, अभ्यास करावा, इतरांना सांगावं. साधं इच्छापत्र जसं करतो तसं जगण्याचं इच्छापत्र जरूर करावं. याच नोटवर मला वाटतं थांबूयात. मोहनाताई तुम्ही आज इथे आलात आणि डॉक्टर केळकर तुम्हीही आज इथे आलात, आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत तुम्ही दोघंही आलात. खूप मोकळेपणाने आपण जगण्याच्या इच्छापत्रावरती अर्थात लिव्हिंग विलवरती आणि ते का महत्वाचं आहे याविषयी चर्चा केली, तुम्ही माहिती सांगितलीत, अनुभव शेअर केलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
2: खूप आम्ही
1: आकाशवाणीचे पण आभार आम्हाला बोलवलं आणि ह्या विषयावरती सगळ्यांना समाजाच्या दृष्टीने जागृती करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत म्हणून तुमचेही आभार.
2: आणि खूप चांगला उपक्रम आहे की हे जे नवीन आणि उपयुक्त गोष्ट आहे ती जास्तीत जास्त लोकांना कळेल.
0: मैत्रिणींनो, श्रोत्यांनो, आत्ताच आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: आपण बरेचदा म्हणतो ना की उज्ज्वल भविष्य काळासाठी वर्तमान काळात भरीव कामगिरी कष्ट घेतले पाहिजेत, तसेच आपला भूतकाळ, आपण कोण आहोत, कुठून आलो हे देखील आपल्याला माहीत असायला हवं, आपण अभ्यासायला हवं. आज 24 जून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांची जयंती. राजवाड्यांचा जन्म 24 जून 1863 साली झाला. आज चालू आहे 2026. तरीही राजवाडे त्यांचं संशोधन अभ्यासकांना उपयुक्त आहेच, दिशादर्शक आहेच, आणि सामान्य जनांना त्यांचं कार्य रंजक, अचंबा वाटावं असंच आहे. कालौघामध्ये राजवाड्यांची काही संशोधनं किंवा त्यांची काही मतं याबद्दल संशोधकांमध्ये दुमत आढळतं, पण म्हणून राजवाड्यांचं काम हे कमी ठरत नाही. ते आजही इतिहास अभ्यासकांना मार्गदर्शक असंच ठरतं. इतिहासाचार्य विका राजवाडे, इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ, याविषयी आपल्याशी संवाद साधतायत इतिहास अभ्यासक आणि प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी.
1: भारतातील अग्रगण्य इतिहास संशोधक व थोर इतिहासकार म्हणून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे स्मरण आपण आजही आदरानं करतो. मराठ्यांच्या इतिहास संशोधन व लेखनाबरोबर ऐतिहासिक साधनांचं संकलन, संपादन व प्रकाशन त्यांनी केलं. म्हणूनच ऐतिहासिक कागदपत्रांच्या युगाचे प्रवर्तक

त्या शब्दांनी त्यांचा गौरव केला जातो. राजवाडे यांना अलौकिक बुद्धिमत्ता आणि असामान्य प्रतिभा लाभलेली होती. त्यामुळेच बहुविध विषयांची विलक्षण ग्रहणक्षमता त्यांच्याकडे होती. त्यामुळेच राजकीय व सामाजिक विचारवंत, एक निबंधकार, भाषाशास्त्रज्ञ, अनेक भाषांचे जाणकार, व्याकरणकार, कोशकर्ता, कोरीव लेखशास्त्रज्ञ, लोकवाङ्मय व लोकगीत यांचे अभ्यासक, अनेक संस्थांचे संस्थापक म्हणून त्यांनी केलेले कार्य चिरंतन व मौलिक स्वरूपाचे आहे. एक व्यक्ती आपल्या आयुष्यात एवढे प्रचंड कार्य करते हे पाहून आपण खरंच थक्क होऊन जातो. ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये स्थापन झाल्यानंतर अनेक पाश्चिमात्य मूल्य, संकल्पना, बौद्धिक विचारधारा यांचा प्रभाव येथील विचारवंतांवर झाला. राजवाडे देखील त्याला अपवाद नव्हते. एकीकडे राजवाड्यांवर पाश्चात्य विज्ञान आणि पाश्चात्य विचारवंत याचा प्रभाव होता व त्याचबरोबर भारतीय अध्यात्म आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा याचाही त्यांना अभिमान होता. प्राचीन भारतीय परंपरा आणि नवीन पाश्चिमात्य जीवनसरणी यांचा मेळ आपण घातला पाहिजे असं त्यांना मनापासनं वाटत होतं. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर राजवाड्यांनी काही काळ शाळेत शिक्षकाची नोकरी केली आणि त्यानंतर कोल्हापूरच्या समर्थ या वृत्तपत्रात लेख प्रकाशित केले. भाषांतर या मथळ्याचे नियतकालिक 4 वर्ष त्यांनी चालवले व त्यात ग्रीक तत्वज्ञ प्लेटोच्या रिपब्लिक या ग्रंथाचा त्यांनी केलेला अनुवाद प्रकाशित केला. त्याच वेळी मराठ्यांच्या इतिहासाचे आद्य इतिहासकार युरोपियन होते. त्यांचे लिहिलेले इतिहास त्यांनी वाचले. त्यामध्ये मराठ्यांचा समग्र इतिहासकार जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ याचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ग्रँडफने लिहिलेला मराठ्यांचा इतिहास हा पूर्वग्रह दूषित होता. तसेच तो अपुऱ्या कागदपत्रांवर आधारित होता. त्यांनी मराठी सत्तेच्या उदयाची केलेली मीमांसा ही कोणालाच पटणारी नव्हती. त्यामुळे अभ्यासकांची दिशाभूल करणारा हा इतिहास होता. मराठ्यांचा खरा आणि विश्वासार्ह इतिहास समजून घ्यायचा असेल तर मूळ कागदपत्रांचा शोध घेऊन ती संकलित करून प्रसिद्ध करण्याची मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. ही चळवळ राजवाड्यांच्या आधी काशीनाथ नारायण साने, वासुदेवशास्त्री वामन खरे यांनी सुरू केलेलीच होती. परंतु तिला व्यापक आणि शास्त्रीय स्वरूप राजवाड्यांनी दिलं. मराठ्यांच्या वास्तववादी इतिहास लेखनासाठी उपयुक्त अशी अस्सल समकालीन साधने ही मराठी सत्तेशी निगडित सरदार आणि जहागीरदार यांच्याकडे धूळखात पडली होती. ती गोळा करणं हे राजवाड्यांनी आपलं उद्दिष्ट ठरवलं. त्याकाळी आजच्यासारख्या वाहतुकीची सोयी प्रगत साधनं नव्हती. त्यासाठी राजवाड्यांना अखंड पायपीट करावी लागली. अडचणी सोसाव्या लागल्या. हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागलं. मानहानी सोसावी लागली. जुन्या मूळ कागदपत्रांच्या शोधासाठी त्यांनी भारतातील जवळजवळ सर्व प्रांत पायाखाली घातले. आपल्या विषयाला उपयुक्त कागद मिळतील म्हणून काबूललाही राजवाडे गेले होते. अशा तऱ्हेनं महाराष्ट्र आणि भारताच्या विविध प्रदेशांमध्ये जाऊन हजारो कागदपत्र त्यांनी गोळा केली. कागदपत्रांची नुसती जमवाजव करून भागणारे नव्हते तर त्या कागदपत्रांची चिकित्सकपणे छाननी करणं, विषयानुरूप वर्गवारी करणं, त्या कागदपत्रांच्या तारखा निश्चित करणं या सर्व गोष्टी राजवाड्यांनी नेटानी आणि पद्धतशीरपणे केल्या. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाची माला त्यांनी सुरू केली. 1898 मध्ये या मालेचा पहिला खंड प्रकाशित झाला. आपल्या हयातीत साधनांचे 22 खंड त्यांनी प्रसिद्ध केले आणि साधनांच्या शास्त्रीय संपादनाची दिशा ही लोकांना दाखवली. या 22 भागातून

सुमारे 5,000 पत्र ही प्रसिद्ध झालेली आहेत. राजवाडे यांच्या संपादन कार्याचं मौलिक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना होय. या मालेतील 9 खंडांना त्यांनी अभ्यासपूर्ण व्यासंगी आणि प्रदीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. राजवाडे समजून घेण्यासाठी त्या प्रस्तावना फार उपयुक्त आहेत. त्या प्रस्तावनातून त्यांनी इतिहासाचं तत्वज्ञान, इतिहासाचं स्वरूप, व्याप्ती, त्याचा हेतू, ग्रँडअपच्या मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांनी घेतलेला समाचार, इतिहासाच्या साधनांचं महत्त्व, साधन चिकित्सा, मराठी भाषेसंबंधीचे विवेचन, महाराष्ट्र धर्म या संकल्पनेचं स्पष्टीकरण, संशोधक कसा असावा आणि संशोधकाला सोसाव्या लागणाऱ्या आपत्ती, बकरींचं इतिहासाचं साधन म्हणून स्थान, संतांच्या कामगिरीचे मूल्यमापन यासारखे अनेक विषय विस्तृतपणे मांडले आहेत. साधनांचे खंड प्रकाशित झाल्यावरही राजवाड्यांचे संपादनाचं आणि संशोधनाचं कार्य, लेखन कार्य हे अविरतपणे चालू होतं. माहीमच्या मोहिमेवरील महिकावतीची उर्फ माहीमच्या बखरीचं राजवाडे यांनी संपादन करून त्या बखरीची 110 पानांची प्रस्तावना कोकणचा इतिहास समजून घेण्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. जयराम पिंडे हे शहाजीराजांच्या दरबारी कवी होते. त्यांनी रचलेल्या संस्कृतमधील राधा माधव विलास चंपू या संस्कृत काव्यास राजवाड्यांनी उत्कृष्ट प्रस्तावना लिहून शहाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया कसा रचला, मराठे लोक कोण आहेत, ते महाराष्ट्रात केव्हा आले याचे मार्मिक विवेचन केलं आहे. राजवाड्यांच्या या दोन्ही प्रस्तावना म्हणजे भारताच्या व महाराष्ट्राच्या इतिहासाचे गंभीर तत्वचिंतनच होय. राजवाड्यांची इतिहासाची संकल्पना ही व्यापक आणि सर्वसमावेशक होती. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील राजकीय घटना म्हणजे लढाया तह नाहीत, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास असं त्यांना वाटत होतं. त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, लष्करी, प्रशासकीय, तंत्रज्ञान यासारख्या मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा अंतर्भाव होतो. सकल मानव समाज हा इतिहासाचा अभ्यास विषय होय. त्यामध्ये विविध जमातींचा अभ्यास हाही राजवाड्यांना महत्त्वाचा वाटतो. राजवाड्यांचे इतिहासाचे तत्वज्ञान, ऐतिहासिक संशोधन पद्धती यावर पाश्चात्य विज्ञान आणि विचारधारा यांचा प्रभाव दिसतो. त्यामध्ये फ्रान्सचा व्हॉल्टेअर, जर्मनीचा लिओपोल्ड व्हॉन रांके, फ्रान्सचा प्रत्यक्षार्थवादी विचारसरणीचा ऑगस्ट कॉम यांचा प्रभाव विशेषत्वानं जाणवतो. राजवाडे यांच्या मतानुसार सत्य शोधनाबरोबर सत्यकथन हे इतिहास लेखनाचं उद्दिष्ट होतं. नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री हे वाक्य इतिहासकारांनी नेहमी डोळ्यासमोर ठेवावं असं त्यांचं मत होतं. ऐतिहासिक घटना जशा घडल्या तशा सादर करणं हा इतिहास लेखनाचा सर्वश्रेष्ठ सिद्धांत होय हे रांकेचे मत त्यांना शिरोधार्य होतं. राजवाड्यांचं सर्वात महत्त्वपूर्ण योगदान ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये आहे. राजवाडे यांनी समकालीन पत्र, समकालीन कागदपत्र यांचे महत्त्व प्रतिपादन केले. ऐतिहासिक कागदपत्रे खरी आहेत की बनावट हे निर्धारित करावयाचे निकष त्यांनी सांगितले, तसेच त्याची वर्गवारीही ठरवून दिली. जो कागद समकालीन असेल त्या काळातील स्थळ, तारीख, महिना, वर्ष याचा ताळमेळ ऐतिहासिक घटनेशी बसत असेल, भाषा, शब्द व लेखन पद्धती त्या काळाशी जुळत असेल, कागद मूळ असेल, कागदातील मजकुराची इतर साधनांवरून पुष्टी होत असेल, तर तो कागद विश्वसनीय मानावा असे राजवाडे सांगत.

इतिहास लेखनाचे तीन टप्पे सुद्धा राजवाडे सांगतात. कागदपत्र गोळा करून कागदपत्रांची विश्वसनीयता निर्धारित करणं, संदर्भ साधनांचं परिशीलन आणि घटनांचा अन्वयार्थ लावणं हे ते टप्पे होत. इतिहास संशोधनासाठी तसंच समग्र चर्चा आणि विचारविनिमय यासाठी संशोधन मंडळे असावीत असं राजवाड्यांना नेहमी वाटत असे. या विचारातून त्यांनी 1910 भारत इतिहास संशोधक मंडळाची पुण्यामध्ये स्थापना केली. त्यांच्या समवेत सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे हे इतिहासप्रेमी मंडळाच्या स्थापनेत सहभागी झाले होते. वार्षिक संमेलनाला सर्व संशोधक उपस्थित राहत असत आणि आपल्या संशोधन कार्याची टिपणे, गोळा केलेली ऐतिहासिक साधने यासंबंधी माहिती देऊन चर्चा करीत असत. अशा तऱ्हेने राजवाड्यांच्या प्रयत्नामुळे वेगवेगळ्या प्रदेशात भ्रमंती करून कागदपत्र गोळा करून त्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक तरुण संशोधक मंडळाच्या कार्यातून उदयाला आले आणि पुढे महाराष्ट्रात संशोधकाची परंपराच राजवाड्यांनी निर्माण केली आणि ती परंपरा आज तागायत चालू आहे. समाजाच्या निकोप विकासासाठी विविध प्रकारची मंडळं त्यांनी स्थापन केलं. भारत इतिहास संशोधक मंडळानंतर त्यांनी विज्ञान मंडळ स्थापन केलं. पुढे धुळ्याला वास्तव्यास आल्यानंतर डॉक्टर देव यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य मंडळ स्थापन केलं. धुळे, अंमळनेर या शहरांमध्येही त्यांनीही आरोग्य मंडळ. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे राजवाड यांनी इतिहासाशी संबंधित इतर ज्ञानशाखांमध्ये ज्यामध्ये भाषाशास्त्र, व्याकरण आणि समाजशास्त्र यांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो त्यामध्ये संस्मरणीय योगदान दिलेले आहे. डॉक्टर भांडारकर, राजाराम शास्त्री भागवत यांनी भाषाशास्त्राचा मराठीत पाया घातला. तसेच महादेव मोरेश्वर कुंटे यांनी हे शास्त्र व्यापक केले. त्यानंतर राजवाड यांनी भाषेसंबंधी सखोल विचार व नवीन प्रमेये मांडून भाषाशास्त्राची प्रगल्भता वाढवली. त्यांचे हे विचार मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनाच्या 8व्या खंडाची प्रस्तावना ज्ञानेश्वरीचं त्याने जे संपादन केलं आहे त्यांच्या प्रस्तावनामध्ये आणि संस्कृत भाषेचा उलगडा हा जो त्यांचा प्रदीर्घ निबंध आहे त्याच्यामध्ये दिसतात. संस्कृत भाषेचा उलगडा हा त्यांचा प्रदीर्घ निबंध, त्यामध्ये वेगवेगळ्या संस्कृत धातूंच्या आधारे पाणिनीचा कालनिर्णय निश्चित करण्याचा प्रयत्न राजवाड यांनी केला. व्याकरणाचा उपयोग इतिहास संशोधनासाठी होऊ शकतो हे राजवाड्यांनी सप्रमाण दाखवलं. राजवाड्यांनी व्याकरण व व्युत्पत्ती या दोन शाखांकडे अधिकाधिक लक्ष देऊन काही महत्वपूर्ण सिद्धांत मांडले. धातुकोशाबरोबर व्युत्पत्ती कोशही त्यांनी तयार केला. मराठी भाषेचा धातुकोश हे राजवाड्यांचे चिरस्मरणीय कार्य समजलं जातं. भाषाशास्त्राप्रमाणेच राजवाड यांचा समाजशास्त्राचा व्यासंग व्यापक व दांडगा होता. मराठी लोकसाहित्यामधील राजवाड्यांचे योगदान अचंबित करणारे आहे. मराठी लोकसाहित्याच्या खऱ्या प्रतिष्ठापनेचा जो काळ आहे तो आहे 1916 ते 1938 हा असून विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी केलं. लोकसाहित्याच्या कक्षा, त्याचे आधार आणि महत्व त्यांनीच लोकांच्या मनावर बिंबवलं. लोकगीतं हा शब्दही राजवाडे यांनीच रूढ केला व त्याला पूरक असा लोककथा हा शब्द त्यांनीच प्रथम वापरला. इथे अजून एक महत्वाच्या कार्याचा उल्लेख मला करावासा वाटतो. महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय हे सांकेतिक लिपींमध्ये लिहिलेले आहे. बहुतांश महानुभाव वाङ्मय सकळा नावाच्या सांकेतिक लिपीमध्ये आहे. त्यानंतरची लिपी म्हणजे सुंदरा. अशा सुमारे 40 सांकेतिक लिपी आहेत. त्यामधील जी सकळा लिपी आहे तिचा उलगडा सर्वप्रथम राजवाड्यांनी केला आणि

त्यामुळे त्यातील वाङ्मय वाचनासाठी आणि अभ्यासासाठी सर्वांना खुलं झालं. एक ध्येयनिष्ठ निस्वार्थपणे इतिहासाच्या ज्ञानशाखेला वाहून घेतलेला आणि महाराष्ट्रातील इतिहास लेखनाला शास्त्रीय दिशा देणारा स्वयंप्रज्ञ इतिहास संशोधक व इतिहासकार म्हणून त्यांचे इतिहास क्षेत्रातील स्थान अढळ आहे. राष्ट्रीय भावनेपोटी आणि मातृभाषेच्या प्रेमापोटी इंग्रजी भाषा चांगली अवगत असूनही त्यांनी आपलं सर्व लिखाण जिद्दीनं मातृभाषेत म्हणजे मराठी भाषेत केलं. आज इतिहासाची नवीन नवीन मांडणी पुढे येत आहे, त्यामुळे राजवाड्यांच्या लिखाणातील त्यांच्या सर्व मतांशी, त्यांच्या सर्व सिद्धांताशी, त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करून आपण सहमत होऊ शकत नाही. आजच्या काळात राजवाड्यांच्या कार्याची प्रस्तुतता काय आहे, राजवाडे का अभ्यासायचे याचे विवेचन करून मी थांबते. इतिहास त्यासंबंधित इतर ज्ञानशाखांमधील नवीन वाट पाडण्याचे आणि ती वाट दाखवण्याचे काम राजवाड्यांनी केलं. राजवाड्यांचे काम मूलभूत स्वरूप असे आहे. आज इतिहास राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र, भाषाशास्त्र, शब्दकोश लेखन, व्याकरण ज्यामध्ये राजवाड्यांनी पायाभूत कार्य केले आहे ते ती खूप प्रगत झाली आहेत. परंतु या सर्व ज्ञानशाखांमध्ये राजवाड्यांनी मांडलेल्या मूलभूत संकल्पना या कायम राहतील. राजवाड्यांचे मोठेपण त्यांनी मांडलेल्या संकल्पना आणि सिद्धांतापुरतच मर्यादित नाही, तर त्यांनी ठरवलेला आदर्श, लक्ष, त्यांना गाठावयाचे ध्येय आणि ते साध्य करण्यासाठी ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं ते तरुण पिढीला मार्गदर्शक आहे. त्याचबरोबर आपलं ध्येय गाठण्यासाठी हाल अपेष्टा सोसण्याची त्यांची तयारी आणि त्यांच्यामध्ये असलेली विलक्षण अन्वयार्थ क्षमता ही सुद्धा तरुण पिढीला वाट दाखवणारी आहे. संशोधक कसा असावा, यासाठी संशोधकाच्या अंगी कोणते गुण असावेत हे राजवाड्यांनी सांगितले आहे. प्रथम त्याला विषयाच्या संबंधित भाषा अवगत असाव्यात, इतिहासाशी संबंधित इतर ज्ञानशाखांचा त्याचा अभ्यास असावा व संशोधन पद्धती ही सुद्धा चांगली अवगत असावी असं म्हटलं आहे. आजच्या तरुण संशोधकांनी हे खरोखरीच लक्षात घेण्याजोगे आहे. आज 24 जून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाड्यांचा जन्मदिन म्हणून त्यांचा केलेला हा आठव. राजवाड्यांचं इतिहास आणि इतिहास विषयासंबंधित केलेलं कार्य तरुण संशोधकांना आणि इतिहासकारांना निश्चितपणे दीपस्तंभासारखे मार्गदर्शन निरंतर करत राहील.

आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दोन खूप वेगवेगळ्या धाटणीचे पण महत्वाचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवता आले याचा निश्चितच आनंद आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण आत्ता ऐकलात वनिता मंडळ हा कार्यक्रम. या अंतर्गत लिव्हिंग विल महत्वाचं याविषयी डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. सूत्रसंचालन केलं होतं प्राची परांजपे यांनी. तसंच इतिहासाचार्य व्ही का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण आपण ऐकलं. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम सुरीला सफर बस शुरू होगा कुछ ही देर के बाद.

0: हम सुन रहे थे मोहम्मद रफ़ी सुमन कल्याणपुर की आवाज़ में हसरत जयपुरी के बोलों को, और हमने आपसे पूछा ये प्रश्न कि ये किस फिल्म का गीत है, तो आपने तो बहुत जल्दी
1: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो 3 दिवसांच्या दौऱ्यावर. इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना. महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्र्यांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल, असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्जी शोइगो यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. दिल्लीत आयोजित 16व्या ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली. भारत रशिया यांच्यातील विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारीनुसार विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो 3 दिवसांच्या दौऱ्यावर निघाले आहेत. प्रथम ते संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं भेट देणार असून नंतर कुवैत आणि बहरीनला जाणार आहेत.

नंतर ते आखाती देशांच्या सहकार्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गे जाणाऱ्या जहाजांवर इराणला कर लावू दिला जाणार नाही असं रुबियो यांनी स्पष्ट केलं. इराण आणि अमेरिकेदरम्यान स्वित्झर्लंड इथं चर्चेची पहिली फेरी समाधानकारक आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. इराणमधली परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी किंवा ज्यांना इराणला जाणं अत्यावश्यक आहे अशा नागरिकांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, चालू घडामोडींची माहिती ठेवावी अशा सूचना इराणमधल्या भारतीय दूतावासानं जारी केल्या आहेत. आवश्यक काम नसेल तर इराणला जाणं टाळावं असं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे. इराणमध्ये राहणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या भारतीय नागरिकांनी दूतावासाकडे नोंदणी करावी, तसंच माहिती आणि सूचना पाहण्यासाठी दूतावासाचं संकेतस्थळ आणि समाज माध्यम खातं पाहत राहावं असंही दूतावासानं म्हटलं आहे. कोणतीही मदत हवी असल्यास 9891281909 या क्रमांकावर किंवा cons.tehran@mea.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे. काश्मीरचा मुद्दा पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर उपस्थित करण्यावर भारतानं तीव्र आक्षेप घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या कार्यगटात सहअध्यक्ष म्हणून स्थान मिळाल्याचा पाकिस्तान गैरफायदा घेत असल्याचं भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्याविषयीचे सर्व मुद्दे देशाचे अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी कार्यगटाच्या बैठकीत स्पष्ट केलं. पारपत्र सेवा कार्यक्रम 2.0 अंतर्गत चीप असलेल्या ई पारपत्राची सुरुवात नवीन पारपत्र केंद्र आणि टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्र सुरू करणं अशा विविध उपक्रमांमुळे प्रवासात सुलभता तसंच जागतिक संधीची उपलब्धता वाढत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं. 14व्या पारपत्र सेवा दिनानिमित्त त्यांनी आपल्या समाज माध्यमाद्वारे देशभरातल्या तसंच परदेशातल्या सर्व पारपत्र प्राधिकरणांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुरक्षित पारपत्र, सुगम सेवा, सशक्त नागरिक या ध्येयानुसार पारपत्र सेवांची अंमलबजावणी अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं जयशंकर यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचं लांगूल चालन करणं आणि चीनसमोर शरणागती पत्करणं हेच मोदी सरकारचं अर्थकारण आहे अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे केली आहे. भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 2024-25 $40 अब्ज जास्त होती, ती 2025-26 $34 अब्ज इतकी झाली तर चीनसोबतची व्यापारी तूट $112 अब्ज झाली आहे असं जयराम रमेश म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण देशात 20.1% तर राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला आहे. मुदतपूर्व जन्म, जंतू संसर्ग, न्यूमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या.

0: मुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देशानं नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहे याकडेही त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फिडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. हा ग्रीड सपोर्ट चार्ज यावर्षीच्या 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. वर्ष 2029-30 पर्यंत राज्याची 52% वीज ही नवीकरणीय असेल असं त्यांनी सांगितलं. ग्राहकांवर बोजा पडता कामा नये हीच सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर रितू तावडे यांनी किंग सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसापंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटर पर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ 3 दिवसांच्या दौऱ्यावर. इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना. महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. शिवराज्याभिषेक जल्लोषात संपन्न, माथेरानची राणी सुट्टीवर आणि लहानगीनं घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत. या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्ह्याच्या प्रतिनिधी शोभना देशमुख.
4: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर 6 जून रोजी इतिहास, परंपरा आणि शिवभक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या सुविद्य पत्नी संयोगिता राजे भोसले आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यासाठी राज्यभरातून तसेच देशभरातून हजारो शिवप्रेमींनी उपस्थिती लावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्णपणे रायगड दुमदुमून गेला. स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचे स्मरण करून देणारा हा सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळी 7 वाजता नगारखान्यात युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजारोहण झाले. राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम पार पडला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजसदरावर आगमन झाले. तेथे युवराज

0: संभाजी छत्रपती महाराज आणि युवराज शहाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. सुवर्ण मुद्रांचा हा अभिषेक झाल्यानंतर पोलीस दलाने शासकीय मानवंदना दिली. दुपारी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, कीर्तन, शिवचरित्रावर आधारित व्याख्याने, लोककलांचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम पार पडले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमांना शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यटकांचं आकर्षण असलेली माथेरानची मिनी ट्रेन अर्थात माथेरानची राणी 15 जून पासून सुट्टीवर गेली आहे. आता 15 ऑक्टोबर पर्यंत नेरळ माथेरान रेल्वे सेवा बंद राहणार आहे. नेरळ ते माथेरान हे अंतर 21 किलोमीटर आहे. या मार्गावरून वळण घेत माथेरानची राणी झोकात धावत असते. मात्र पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने 15 जून ते 15 ऑक्टोबर या काळात नेरळ माथेरान रेल्वे सेवा बंद ठेवली जाते. या वर्षी पावसाचं आगमन लांबलं असलं तरी दरवर्षीप्रमाणे मध्य रेल्वेने नेरळ माथेरान सेवा बंद केली आहे. तथापि अमन लॉज ते माथेरान या दरम्यानची शटल सेवा सुरूच राहणार असल्याने पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेत झुकझुक गाडीतून प्रवास करता येणार आहे. महाराष्ट्रातील शाळा नुकत्याच सुरू झाल्या. त्यानिमित्त रायगड जिल्ह्यातील वहाळ येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित प्रवेशोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते डिजिटल लॅबचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री 4थीच्या वर्गात गेल्यानंतर तेथे यशस्वी मिठू घुले या 4थीतील मुलीने त्यांची मुलाखत घेतली. यशस्वीने अत्यंत धाडसानं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले. तुम्हाला काम करण्याची प्रेरणा कोठून मिळते? या यशस्वीने विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी तेवढेच प्रभावी उत्तर दिले. लोकांचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील समाधान, सामान्य माणसाच्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल या गोष्टी मला काम करण्याची ऊर्जा देतात असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुलाखत संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीच्या धाडसाचे कौतुक केले. थेट मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेणारी वहाळ सारख्या छोट्या गावातील यशस्वी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड.
1: याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. टीसीएस धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातले बालविवाहाचे प्रमाण आता 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यात हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी बीड धुळे सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारने लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म जंतुसंसर्ग न्युमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारने विधानसभेत लेखी उत्तरात दिली. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निन्योसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहेत, याकडे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व विजेच्या 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावाने लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 पर्यंत ते 7.43 रुपये इतका खाली येईल, जे 20 वर्षांच्या कलानुसार 14 रुपये असायला हवं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकनाथ खडसे, नीलम गोऱ्हे

0: यांनीही या प्रश्नावरच्या चर्चेत भाग घेतला. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण हे डोळे उघडणारं असून राज्यातल्या अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये असे प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे. अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत आज केली. चित्रा वाघ यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT ने या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर ऋतू तावडे यांनी किंग सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसापंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटर पर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
0: रत्नागिरी जिल्ह्यालाही हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे APMC बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचलं आहे. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण असून सध्या हलक्या सरी पडत आहेत. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. पेरणीसाठी अनुकूल पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कालचा दिवस मुसळधार पावसाचा होता. सगळ्या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस बरसला. सर्वाधिक 134 मिलीमीटर पाऊस दापोलीत तर त्याखालोखाल मंडणगड आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी 116 मिलीमीटर पाऊस पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळणं, पाणी साचणं अशा प्रकारांसह काही किरकोळ अपघातही घडले. रत्नागिरी तालुक्यात आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसू लागल्यानं बळीराजा सुखावला आहे. येत्या 4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस होईल असाही अंदाज आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे. रखडलेल्या खरीपातल्या पेरण्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्ष सोडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतींकडे करतील असं सांगितलं जात आहे. 22 जूनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. 2023-24 आणि 2024-25 चे राज्य शासनाचे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिडाम यांना जाहीर झाला आहे. तर 2024-25 साठी पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. 46,000 रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई इथं 1 जुलैला होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं

कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात ग्वालेर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक, संगीत शिक्षक, संगीत तज्ज्ञ पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे गायत्री सुतार यांनी. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टेडियम या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो,

आज 24 जून प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्मदिन, आणि त्याच निमित्ताने आपण ऐकणार आहोत कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष. वंदे मातरम हे दोन शब्द कानावर पडतात आणि नकळत अंगावर शहारे येतात. मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित होते आणि सुरांच्या त्या दिव्य प्रवाहातून जणू भारत मातेचं दर्शन घडतं. या गीताला आपल्या स्वरांनी अमरत्व बहाल करणारा एक गंधर्व होता, ज्याचा आवाज केवळ संगीत नव्हता तर तो एक अनुभव होता, एक साधना होती, एक राष्ट्रभावना होती. आजच्या या विशेष कार्यक्रमातून आपण भेटणार आहोत त्या अद्वितीय गायकाला, ज्यांच्या स्वरांनी वंदे मातरम या गीताला इतिहासात अजरामर स्थान मिळवून दिलं. अशा स्वरसम्राटाच्या जीवनाचा आणि संगीत साधनेचा मागोवा घेणारा हा विशेष कार्यक्रम. पंडित ओंकारनाथ ठाकूर, जे दिसायला आणि वावरायला राजेशाही रेशमी वस्त्रे परिधान केलेले आणि खांद्यापर्यंत लांब पांढऱ्या केसांची सिंहासारखी केशभूषा असलेले असत, त्यांच्यासोबत 4 तानपुरा, 2 गायक आणि अनेकदा 2 वाद्यवृंद असत. हे हिंदुस्थानी संगीतातील गेल्या शतकातील एक अजरामर व्यक्तिमत्व आहे. रंगमंचावर ओंकारनाथ म्हणजे जणू जिवंत नाट्यच होते, पण ते केवळ एक संगीतकार नव्हते, एक शिक्षक, प्रशासक, सिद्धांतकार, राजकीय कार्यकर्ते आणि संस्था निर्माते म्हणून त्यांना प्रतिष्ठा आणि लोकप्रियता यांचा दुर्मिळ संगम लाभला होता. 1930 पासून सुरू होऊन जवळपास 3 दशके हिंदुस्थानी संगीतात त्यांचे एक अढळ स्थान होते. उस्ताद फयाज खान आणि केसरबाई केरकर यांसारख्या दिग्गज प्रतिस्पर्धकांसोबत मंच सामायिक करून ते राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आणि उस्ताद बडी गुलाम अली खान, उस्ताद अमीर खान यांसारख्या पुढच्या पिढीतील गायकांनी मोठा चाहता वर्ग मिळून अफाट प्रतिष्ठा निर्माण केली असताना त्यांनी आपले स्थान टिकवून ठेवले. ग्वाल्हेर घराण्याचे विद्वान संगीतकार यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेले असूनही ओंकारनाथ परंपरेपासून मोठ्या प्रमाणात विचलित झाले आणि एक धाडसी नवप्रवर्तक बनले. ज्या काळात खयाल अजूनही ध्रुपद परंपरेच्या औपचारिक अलिप्ततेच्या बंधनात अडकलेला होता, त्या काळात ओंकारनाथांनी एक भावनिक आणि अगदी नाट्यमय सादरीकरण शैली स्वीकारण्याचे धाडस दाखवले. त्यांनी खयाल सादरीकरणात टप्पा आणि ठुमरीचे घटक मुक्तपणे समाविष्ट केले. कधी कधी या शैलींमधील सीमा पुसून टाकल्या. ज्या काळात व्याकरणकार संगीताच्या ज्ञानाच्या मांडीवर वर्चस्व गाजवत होते, त्या काळात त्यांनी गूढ पैलूंवर भर दिला आणि रागांच्या उपचारात्मक शक्तींवरही प्रयोग केले. 1970 कुमार गंधर्व आणि जसराज यांच्या उदयानंतर खयाल गायनात उदयास आलेल्या प्रणयवादी चळवळीचे ओंकारनाथ यांना अनेकदा अग्रदूत मानले जाते. एक कलात्मक विचार प्रणाली म्हणून प्रणयवाद म्हणजे संगीताच्या संरचनात्मक पैलूंबाबत सापेक्ष उदासीनतेसह भावनिकदृष्ट्या भारलेल्या व्यक्तिमत्वाला दिलेली प्राधान्य होय. ओंकारनाथांनी त्यांच्या संगीतमय व्यक्तिमत्वात अभिजातवादाचा भरपूर प्रभाव दर्शवला, परंतु खयालच्या माध्यमातून भावनिक मूल्यांच्या स्पष्ट संप्रेषणावर भर देऊन त्यांनी नंतरच्या प्रणयवाद्यांसाठी मार्ग मोकळा केला. पंडित ओंकारनाथ यांचा जन्म 24 जून 1897 रोजी गुजरातच्या खंभात जिल्ह्यातील जहाज येथे झाला. त्यांचे आजोबा आणि वडील दोघेही पेशवा शासकांच्या सेवेत सैनिक होते. एका संताच्या प्रभावामुळे ओंकारनाथांचे वडील गौरीशंकर यांनी सांसारिक गोष्टींमधील सर्व रस गमावला. आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजांकडे दुर्लक्ष करून ते एकांतवासी झाले आणि त्यांनी आपले जीवन प्रणव साधनेला समर्पित केले, म्हणजेच आद्य नाद असलेल्या ओमच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी. याच आध्यात्मिक साधनेमुळे त्यांनी आपल्या शेवटच्या मुलाचे नाव ओंकार ठेवले. वयाच्या 5व्या किंवा 6व्या वर्षापासून ओंकारनाथांनी घरकामगार, स्वयंपाक्याच्या मदतीनीस, कापड गिरणीत मजूर आणि स्थानिक नाट्यप्रयोगांमध्ये अधूनमधून गायक अभिनेता म्हणून काम करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहात हातभार लावण्यास सुरुवात केली. ओंकारनाथ किशोरवयात असताना त्यांचा भरूच येथील एक दानशूर व्यक्ती सेठ शहापूरजी डुंगाजी यांच्याशी संपर्क झाला. त्या श्रीमंत व्यापाराने त्याची संगीतातील प्रतिभा आणि आवड ओळखली आणि त्यांना मुंबईतील गंधर्व महाविद्यालयात पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडे प्रशिक्षणासाठी प्रायोजित केले. 1910 ते 1916 या काळात ओंकारनाथांनी ग्वाल्हेर घराण्याची गायनकला आणि पखवाज शिकले, प्रमाणभूत संगीत शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास केला आणि आपल्या गुरूंची निष्ठेने सेवा केली. जेव्हा त्यांच्या गुरूंनी लाहोरमध्ये आपल्या संगीत शाळेची शाखा उघडण्यास

0: निर्णय घेतला तेव्हा विशीच्या सुरुवातीच्या वयातच ओंकारनाथांना तिथे प्राचार्य म्हणून पाठवण्यात आले. लाहोरच्या शाळेत शिक्षक आणि प्रशासक म्हणून अथकपणे काम करत असतानाच त्यांनी एक व्यावसायिक संगीतकार म्हणूनही आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. लाहोरमध्ये 3 वर्षे घालवल्यानंतर ते संगीत शाळा सुरू करण्यासाठी आणि राजकीय कार्यात सक्रिय होण्यासाठी भरूचला परतले. त्यांची संगीत शाळा नंतर 1934 मध्ये मुंबईला आणि त्यानंतर 1942 मध्ये सुरतला हलवण्यात आली. त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांना लहानपणी शाळेत जाणे शक्य झाले नव्हते. पण त्याच्या सुरुवातीच्या काळात कुटुंबाला हातभार लावण्यासाठी संघर्ष करत असताना त्यांनी एक जैन धार्मिक संस्थेत काम केले होते, जिथे भिक्षूंनी त्यांना वाचायला आणि लिहायला शिकवले. पुढे त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत, बंगाली, पंजाबी, उर्दू आणि नेपाळी अशा अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. स्वतःलाच आपला एकमेव गुरु मानून ओंकारनाथ हे 20व्या शतकातील संगीतकारांमध्ये सर्वात प्रभावी वक्ते आणि सर्वात सखोल सिद्धांतकार म्हणून घडले. 1918 मध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या दरबारात आणि जालंधर येथील हरबल्लभ संगीत संमेलनात सादर केलेल्या प्रभावी संगीत मैफिलींमुळे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. काही वर्षांनंतर त्यांनी नेपाळला भेट दिली आणि राजाची प्रशंसा मिळवली. पण राजा ओंकारनाथांना आपला आश्रय स्वीकारण्यास पटवू शकला नाही. 1930 पर्यंत ओंकारनाथांची कीर्ती दूर दूर पर्यंत पसरली होती आणि ते भारतातील प्रत्येक प्रमुख संगीत महोत्सवाचे मुख्य आकर्षण बनले होते. 1931 मध्ये त्यांना इटलीतील फ्लॉरेन्स येथील आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेत आमंत्रित करण्यात आले. तेथून त्यांनी जर्मनी, हॉलंड, फ्रान्स, इंग्लंड, वेल्स आणि स्वित्झर्लंड प्रवास केला, जिथे त्यांनी कार्यक्रम आणि व्याख्यान प्रात्यक्षिके सादर करून युरोपियन श्रोत्यांना हिंदुस्थानी संगीताच्या सौंदर्याची ओळख करून दिली. हा तो काळ होता जेव्हा पाश्चात्य जग भारताला केवळ गांधी, टागोर आणि उदयशंकर यांची भूमी म्हणून ओळखत होता. भारतीय शास्त्रीय संगीत ही एक अज्ञात गोष्ट होती. ज्येष्ठ डागर बंधू पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खान यांना ऐकण्याच्या 3 दशकांपूर्वीच ओंकारनाथांनी पाश्चात्य विद्वान आणि श्रोत्यांमध्ये हिंदुस्थानी संगीताविषयी गंभीर रुची निर्माण केली होती. एक संगीतकार म्हणून कीर्ती मिळवतानाच पंडित ओंकारनाथ स्वातंत्र्य लढ्यातही सक्रियपणे सहभागी झाले होते. ते भरूच काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि गुजरात प्रांतीय काँग्रेस समितीचे सदस्य म्हणून निवडून आले. 14-15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री जेव्हा भारताने आपले नियतीचे मिलन साधले तेव्हा जवाहरलाल नेहरू पंडित ओंकारनाथ ठाकूर यांना संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगीत गाण्यासाठी आमंत्रित केले, जिथून त्याचे राष्ट्रीय स्तरावर प्रसारण करण्यात आले. पुढील काळात त्यांच्या मागणीनुसार त्यांची वंदे मातरम ही रचना त्यांच्या सार्वजनिक संगीत मैफिलींचा जवळजवळ एक कायमस्वरूपी भाग बनली. जेव्हा पंडित मदन मोहन मालवीय बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना करत होते तेव्हा त्यांनी संगीत विभाग स्थापन करून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पंडित ओंकारनाथ यांना आमंत्रित केले. मालवीयांच्या हयातीत हे शक्य झाले नाही, परंतु 1950 मध्ये ते घडले आणि ओंकारनाथ संगीत विद्याशाखेचे पहिले अधिष्ठाता म्हणून बनारसला स्थायिक झाले आणि सेवानिवृत्तीपर्यंत तेथेच कार्यरत राहिले. BHU मध्ये त्यांनी एक उत्कृष्ट केंद्र उभारण्यासाठी अनेक उत्कृष्ट संगीतकार आणि विद्वानांना प्रशिक्षित केले. त्यांच्या सर्वात प्रतिष्ठित विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर प्रेमलता शर्मा ज्यांना त्यांनी एक प्रख्यात संगीतशास्त्रज्ञ म्हणून घडवले आणि डॉक्टर N. Rajam ज्यांना त्यांनी एक उत्कृष्ट व्हायोलिन वादक म्हणून तयार केले यांचा समावेश होता. BHU मधील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 2 प्रमुख संगीतशास्त्रीय ग्रंथांच्या कामाला गती दिली. 1956 मध्ये प्रकाशित झालेला प्रणव भारती हा संगीताच्या सैद्धांतिक पैलूवरील स्वर, राग आणि रस एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. 1938 ते 1962 दरम्यान प्रकाशित झालेली संगीतांजली ही राग व्याकरण आणि सौंदर्यशास्त्र यांसह संगीत सादरीकरणाच्या व्यावहारिक पैलूंवरील एक मार्गदर्शक पुस्तिका आहे. 1938 ते 1961 या काळात पंडित ओंकारनाथ यांनी HMV कंपनीसाठी 78 RPM, 45 RPM आणि लॉंग प्लेइंग फॉर्मॅटमध्ये 20-1 पेक्षा जास्त रेकॉर्ड्स ध्वनिमुद्रित केले. यापैकी बहुतेक ध्वनिमुद्रणांमध्ये त्यांना सारंगीवर सारंगी वादक पंडित रामनारायण यांनी साथ दिली होती. पंडित ओंकारनाथ यांचे अनेक रेडिओ कार्यक्रम त्यांच्या मृत्यूनंतर ऑल इंडिया रेडिओच्या संग्रहालयाने प्रकाशित केले.
1: आपका तो सारा जीवन संगीत की साधना में बीता है जी, तो इस विद्या की ओर, इस शास्त्र की ओर आपका

0: झुकाव कब और कैसे भूला, संक्षेप में बताएं।
1: मैं कुछ बचपन से ही संगीत के प्रति आकृष्ट था।
0: ये
1: मेरे स्कूल लाइफ में भी नई नई कविताएं जो पाठ्य पुस्तकों में आती थी उनका ट्यूनिंग करना और शिक्षकों को देने का कार्य भी मुझसे ही हमारे जो हेडमास्टर थे वो किया करवाया करते थे।
0: बचपन ही में
1: जब मैं घर या फौज चलना पड़ता था तब भी यही हालत थी। कोई गायक कोई गायिका कहीं से मंच में आ जाए मैं भागा हुआ जाता था और कष्ट सहन करके भी मैं सुनने का यत्न करता था। सीखने का यत्न बहुत किया, सीखने की तमन्ना बहुत रही, लेकिन उस जमाने के संगीत शिक्षक संगीत गायक किसी को सिखाते नहीं थे। बड़ा कष्ट का सामना करना पड़ता था। एक बार एक भैंस से करीब पांच छह माइल दूर गुलांदे नाम के एक छोटे से ग्राम में एक साधु गायक आया। पास में पैसे नहीं थे, घर वालों से मांग नहीं सकता था। नर्मदा नदी तैर करके पार करके गीले कपड़े से उनके पास गया, प्रार्थना की, किंतु उन्होंने इनकार किया कि बेटा हम किसी को सिखाते नहीं है, सुनो और गा सको तो गाओ। क्या कहें, उनके पीछे पीछे न जाने कहां कहां मैं घूमा। वैसे ही जितने और कलाकार आते थे मैं उनके पीछे हो लेता था और जितना भी संप्राप्त होता था प्राप्त कर लेता था। सो बच्चे ही से मेरी ये लगन रही, यहां तक कि मुझे एक बार एक पारसी सदगृहस्थ जो अभी नंदी भाई उसके ओल्ड हैं, जीवित हैं, शंकर जी मंचे जी मंदा जी मेरे गुरु के समीप में वे मुझे ले गए। यूं तो यज्ञ तो हो चुका था किंतु वास्तव में संगीत के प्रति जो हमारा चाव था उसका उपनयन संस्कार के लिए उसी दिन हुआ जिस दिन मुझे व्यापार से सम्मान सर्वहस्त मेरे गुरु के सम्मित मुझे ले गए।
2: त्यांच्या ध्वनी मुद्रणांमधील सांगीतिक भांडारात खयाल, भजने आणि देशभक्तीपर गीतांचा समावेश आहे। परिणामी लोकांच्या मनात ओंकारनाथ हे त्यांच्या दोन मीरा भजनांमुळे आणि राष्ट्रगीत वंदे मातरमच्या सादरीकरणामुळे सर्वाधिक ओळखले जातात। बीएचयूमध्ये असताना ओंकारनाथ यांना हृदयविकाराचा झटका आला, ते त्यातून बरे झाले आणि त्यांनी आपले कार्यक्रम सुरूच ठेवले। 1965 त्यांना पक्षाघाताचा झटका आला ज्यामुळे 1967 त्यांचे निधन झाले। ओंकारनाथ हे काही प्रमाणात ग्वाल्हेरमध्येच प्रशिक्षित झालेले आणि एक बंडखोर औलिया रहमत खान यांच्या शोकाकुल आणि मधुर शैलीने प्रभावित होते, परंतु ग्वाल्हेरच्या परंपरेपासून त्यांचे स्वतःचे विचलन अधिक मूलगामी होते। त्यामुळे समीक्षकांच्या मते ग्वाल्हेरच्या गायन परंपरेत घट्टमुळे रुजलेली असली तरी ओंकारनाथ हे एक मौलिक संगीतकार मानले जातात। नंतरच्या रोमॅन्टिक गायकांप्रमाणे पंडित ओंकारनाथांच्या गायन संचयात केवळ खयाल आणि भजनांचाच समावेश होता। त्यांच्या काळात ग्वाल्हेरच्या गायन संचयात तराणा, टप्पा किंवा ठुमरी यांचा समावेश असूनही त्यांनी ते कधीही सार्वजनिकरित्या गायले नाहीत। त्यांच्या खयाल गायन संचयात मालकंस, देसी, शुद्ध कल्याण आणि कोमल ऋषभ, आसावरी यांसारख्या प्रचलित रागांचा लक्षणीय समावेश होता, तर देवगिरी बिलावल, सुघराई आणि शुद्ध नट यांसारख्या अपरिचित रागांचे प्रमाण माफक होते। त्यांनी काही कर्नाटकी रागांना इतक्या सहजतेने स्वीकारले की त्यांच्यातील कर्नाटकी मूळचे सर्व अंश जवळजवळ नाहीसे झाले। त्यांनी त्या रागांची निवड आणि त्यांच्या भावनिक आशयासाठी केली आणि ते आपल्या स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादर केले। एक संगीतकार म्हणून ओंकारनाथांच्या व्यक्तिमत्वाला स्पष्टपणे तीन पैलू आहेत। पहिली गोष्ट म्हणजे संगीताच्या गूढ पैलूंबद्दलची त्यांची आवड, जी त्यांना त्यांच्या वडिलांकडून वारसा म्हणून मिळाली होती। त्यांच्या वडिलांनी ओम या आद्य ध्वनीचे रहस्य उलगडण्यासाठी जगाचा त्याग केला होता। दुसरी गोष्ट म्हणजे प्राचीन संगीतशास्त्रीय ग्रंथांमध्ये खोलवर रुजलेला त्यांचा विद्वत्तापूर्ण पैलू, ज्यातील ज्ञानाला त्यांनी सादरीकरणात उतरवण्याचा प्रयत्न केला। तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या नाट्यमय किंबहुना रंगमंचीय पैलू, ज्याद्वारे ते आपल्या श्रोत्यांवर प्रभाव पाडण्याचा स्पष्टपणे प्रयत्न करत होते। हे सर्व पैलू एकाच व्यक्तीमध्ये किती सहजपणे नांदत होते हा एक मताचा विषय आहे। तथापि या संयोगाने त्यांना एक रंगतदार आणि काही प्रमाणात वास्तवग्रस्त संगीतकार बनवले। पंडित ओंकारनाथ यांनी आवाजाची तीव्रता, आवाजाची व्याप्ती आणि लवचिकता या बाबतीत एक भव्य आवाज विकसित केला होता। त्यांच्या निर्दोष तंत्रामुळे ते संगीताच्या मूल्याशी

कोणतीही तडजोड न करता अडीच सप्तके गाठू शकत होते. आपल्या सादरीकरणातील भावनिक तीव्रता वाढवण्यासाठी त्यांनी आवाजाची तीव्रता आणि नादगुण यांचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. प्रत्येक रागाच्या भावनिक व्यक्तिमत्वाविषयी त्यांची ठाम मते होती. या धारणांनुसार त्यांनी प्रणव रंग या टोपण नावाने विविध रागांमध्ये मोठ्या संख्येने बंदिशी रचल्या. त्या त्यांच्या संगीतांजली या 6 खंडांच्या ग्रंथात प्रकाशित केल्या आणि मैफिलींमध्ये नियमितपणे सादर केल्या. त्यांनी प्रत्येक रागाच्या सादरीकरणाचे सर्व पैलू प्रामुख्याने प्राचीन आणि मध्ययुगीन संगीतशास्त्रीय ग्रंथांमधून घेतलेल्या आपल्या धारणेनुसार घडवले. या दृष्टिकोनामुळे कधी कधी अपारंपरिक रचना किंवा सध्याच्या समजल्या जाणाऱ्या रागांचे वरवर पाहता उदारमतवादी अर्थ लावले जाऊ शकत होते, परंतु बहुतेक वेळा ते एक प्रभावी संगीत होते. रागांच्या स्वरात्मक आणि भावनिक व्यक्तिमत्वातील त्यांचे अन्वेषण त्यांच्या गैरसंगीतीय उपयोगांवरील त्यांच्या प्रयोगांमधून प्रेरित होते. उदाहरणार्थ संगीतांजली, यामध्ये ते वर्णन करतात की सूर्यास्ताच्या वेळी एका आठवड्यासाठी सतत पुर्या रागाच्या खालच्या सप्तकातील विलंबित आलाप गाऊन त्यांनी एका मुलाच्या निद्रानाश कसा बरा केला. जरी ओंकारनाथांनी अशा यशांना वैज्ञानिक वैधतेचा दावा केला नसला तरी असे दावे केल्याबद्दल त्यांची विनाकारण निंदा करण्यात आली. या प्रयोगांच्या वैज्ञानिक मूल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते, परंतु यात शंका नाही की त्यांच्याद्वारे ओंकारनाथांनी रागांच्या रहस्यांविषयीची आपली स्वतःची अंतर्दृष्टी समृद्ध केली.

ओंकारनाथांमध्ये त्यांच्या खयालांतील काव्याचे विविध प्रकारे आणि विविध परिणाम साधण्यासाठी उपयोग करण्याची एक दुर्मिळ क्षमता होती. बंदिश सादर करताना ते त्यातील काव्यात्मक घटकाला साहित्याप्रमाणे अत्यंत आदराने वागवत असत. मात्र लयबद्ध खेळात ते शब्दांची मोडतोड करू शकत, त्यांना प्रभावीपणे अर्थहीन व्यंजनांचे समूह म्हणून वापरत आणि भावपूर्ण अभिव्यक्ती म्हणून ते त्यांचा वापर अक्षरशः संभाषणात्मक पद्धतीने करू शकत. निवडक शब्दसमूहांचा उच्चार करण्याच्या त्यांच्या विविध पद्धती स्वरांच्या विविध रूपांसह जवळजवळ ठुमरी प्रकारातील काव्यात्मक परिष्कृततेच्या जवळ पोहोचल्या होत्या. त्यांच्या मोठेपणाला साजेसे ओंकारनाथांची खयाल रचना निर्दोष होती. फक्त निलंबरीसारखे काही राग वगळता ज्यात रागातील भावनिक आशय केवळ मंदगतीची रचना आणि उत्स्फूर्त वादनासाठीच योग्य होता. त्यांचे कौशल्य अफाट होते. त्यांचे ताण हे सहज चपळाई आणि गुंतागुंतीचे मूर्तिमंत उदाहरण होते, जे त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्टांचे तोडीचे होते. रेकॉर्डिंग कंपन्यांनी त्यांना योग्य ते महत्व दिले, पण त्यांची बहुतेक प्रकाशित रेकॉर्डिंग्स LP फॉर्मॅटच्या आगमनापूर्वी प्रसिद्ध झाली. त्यांच्या उपलब्ध असलेल्या मैफिलींच्या रेकॉर्डिंग्सपैकी बऱ्याचशा त्यांच्या मृत्यूनंतर ऑडिओ कॅसेट आणि CD प्रकाशित झाल्या आहेत. ऑल इंडिया रेडिओ आर्काइव्ज मधील अप्रकाशित रेकॉर्डिंग्स वगळता त्यांच्या संपूर्ण रेकॉर्डिंगचा वारसा आता सार्वजनिक डोमेनमध्ये आहे. पंडित ओंकारनाथ यांना 1955 भारताच्या राष्ट्रपतींनी पद्मश्री देऊन आणि प्रतिष्ठित सांस्कृतिक संस्थांकडून अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. ठाकूर यांनी 1954 युरोपमध्ये कार्यक्रम सादर केले आणि 1963 संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. ते अशा काही मोजक्या संगीतकारांपैकी एक होते ज्यांच्या स्मरणार्थ सरकारने टपाल तिकीटही जारी केले होते. त्यांना बनारस हिंदू विद्यापीठ आणि विश्वभारती विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळाली. त्यांच्या अनेक पुरस्कारांपैकी एक म्हणजे संगीत मार्तंड ही उपाधी, जी संगीत क्षेत्रात त्यांच्या नावापुढे सर्वाधिक वापरली जात असे. मित्रांनो, कल्पना करा, देश स्वातंत्र्य झाला नव्हता. आशा आणि अस्वस्थता यांच्यामध्ये एक संपूर्ण पिढी उभी होती आणि अशा वेळी कोणीतरी वंदे मातरम गातं. फरक इतकाच असतो की बहुतेक जण ते गाणं गातात, पण काही जण त्या गाण्याला इतिहास बनवतात. पंडित ओंकारनाथ ठाकूर हे त्यापैकीच एक नाव.

सीना बड़ी खूबसूरत है तू मुझ।

0: है
1: आशिक,
0: इश्क करता हूँ आशिक मेरा नाम है, ऐश करना मेरी

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राजस्थानात बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथं विशेष मोहीम राबवली जात आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी बीड धुळे सोलापूर जिल्ह्यात बालविवाह

0: चं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालच्या 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,569 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म, जंतू संसर्ग, न्यूमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली. गेल्या 3 वर्षांपासून राज्यात कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहितीही सरकारनं दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावले असून एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 पर्यंत तो 7.43 रुपये इतका खाली येईल असं ते म्हणाले. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT ने या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
0: माहिती अधिकार कायद्यातला प्रस्ताव

0: बदलाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन आलो नव्हतो, आंदोलनाबाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे, असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभात संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयी सहिष्णुता, योग्य प्रकारे मतं मांडणं आणि लोकशाही जीवनशैली संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय महाविद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. पालघर जिल्हा परिषदेने पालघर जिल्हा शिक्षण रूपांतरण कार्यक्रमाअंतर्गत मोतीलाल ओसवाल फाउंडेशनशी बहुभागीदार सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी आणि युवकांच्या विकासासाठी विविध स्तरांवर काम केलं जाणार आहे. या कार्यक्रमात लीडरशिप फॉर इक्विटी, लर्निंग लिंक्स फाउंडेशन, क्वेस्ट आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन या संस्थांचा सहभाग असून त्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि युवकांना लाभ मिळणार आहे. शिक्षणासोबतच रोजगार आणि व्यक्तिमत्व विकास या उपक्रमातून चालना मिळणार आहे. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीने स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21, 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीत त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याबरोबर होणार आहे. पुरुष एकेरी प्रकारात रौनक चौहान यानं मुख्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्याने सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगॅट रॉयचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपेईच्या कुओ कुआन लिनवर 13-21, 21-14, 21-10 अशी मात केली. हवामान. राज्याच्या इतर भागात मान्सूनची घोडदौड सुरूच राहील, तसंच येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात आजपासून 30 जूनपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात आज आणि 26 आणि 27 जूनला जोमदार पाऊस पडेल. तसंच मराठवाड्यातही आजपासून 26 जूनपर्यंत चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:15 होत आहेत. सादर करीत आहोत विधिमंडळाचं समालोचन. सुरुवातीला आपण ऐकूया विधानसभेचं समालोचन. याचं लेखक केलंय गौरीशंकर घाले यांनी आणि वाचक स्वर आहे रश्मी पाटकर यांचा.
2: तांत्रिक चुका आणि लहान फॉन्टमुळे शोकप्रस्ताव वाचताना घडला प्रकार. विधानसभा अध्यक्षांकडून दिलगिरी. 2019 कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही लाभ देण्याचा मानस. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. कर्जमाफीसाठी विरोधकांचा सभात्याग. लग्नपत्रिकेत जन्मतारीख बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा मानस. गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्यात सुधारणा करू. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात शोकप्रस्ताव वाचत असताना झालेल्या चुकांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज खुलासा केला. शोकप्रस्तावाच्या छापील प्रतींमधील तांत्रिक चुका आणि बारीक फॉन्टमुळे वाचनादरम्यान हा अनपेक्षित प्रकार घडला. या घटनेमुळे जर सभागृहातील किंवा राज्यातील कोणत्याही व्यक्तीचं मन दुखावलं गेलं असेल तर मी त्याबद्दल

याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. मराठी भाषेबद्दल या सभागृहातील सदस्यांना आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाला जेवढा जाज्वल्य अभिमान आहे तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक अभिमान मला स्वतःला मराठी भाषेबद्दल आहे. आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा किंवा भावना दुखावण्याचा विचार कोणी स्वप्नातही करू शकत नाही. जे घडलं ते निव्वळ तांत्रिक चुकीमुळे घडलं आहे, त्याचा कृपया कोणीही वेगळा राजकीय अर्थ काढू नये. तरीही यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो असं नार्वेकर यांनी सांगितलं. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील 12,71,000 शेतकऱ्यांनाही यंदाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीनं घेतला आहे. मुख्यमंत्री

0: यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीनं घेतला आहे. मुख्यमंत्री लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करतील अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सत्ताधारी पक्षाने 293 अन्वये आणलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना कृषी मंत्री बोलत होते. दरम्यान कृषीमंत्र्यांच्या या भाषणात सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा समावेशच करण्यात आला नसल्याचा आक्षेप भाजप सदस्य रणधीर सावरकर यांनी घेतला. तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. तत्पूर्वी सर्वपक्षीय सदस्यांनी कर्जमाफीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी केली. मात्र कृषीमंत्री भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफी योजनेचं समर्थन करत वारंवार कर्जमाफीचा प्रसंग उद्भवू नये यासाठी परदेशी समितीनं सुचवलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं. राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेत वधू आणि वर यांच्या जन्मतारखेची नोंद करणं बंधनकारक करण्याचा विचार शासन करत आहे. राजस्थानमध्ये ही व्यवस्था असून राजस्थान सरकारकडून यासंदर्भातील माहिती मागवण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहात दिली. सदस्य अतुल भातखळकर यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान गेल्या 3 वर्षापासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याचंही तटकरे यांनी सांगितलं. गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून या संदर्भातील आवश्यक कार्यवाही केली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. बोगस डॉक्टरांवरील कारवाईबाबत भाजप सदस्य विजय देशमुख यांनी या संदर्भातला तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सदस्य राहुल कुल यांनी गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली होती. दरम्यान राज्यातील बोगस डॉक्टर रोखण्यासाठी राज्य सरकारनं QR कोड प्रणाली विकसित केली असून त्याद्वारे डॉक्टरांच्या योग्यतेबाबत पडताळणी करता येईल. तसंच बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठीच्या तालुका जिल्हा स्तरावरील समित्यांमध्ये लोकप्रतिनिधींचाही समावेश करण्यात येईल असंही मुश्रीफ यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,05,596 घरकुलांची कामं पूर्ण झाली असून देशभरामध्ये एखाद्या राज्यानं नोंदवलेला हा विक्रम आहे. या घरांपैकी 5,00,000 घरांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. भाजप सदस्य समीर कुणावार यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. मध्यंतरीच्या काळात केंद्र सरकारच्या स्पर्श या प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे या घरकुलांचा निधी देण्यामध्ये अडचणी आल्या. मात्र आता त्या दूर करण्यात आल्या असून निधीची कोणतीही कमतरता सध्या नाही. आजपर्यंत 19,237 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून निधीची कोणतीही कमतरता विभागाकडे नाही अशी माहिती देखील गोरे यांनी यावेळी दिली. या घरकुलाला BDO मार्फत मोफत वाळू उपलब्ध करून द्यायची आहे. त्याने ती देण्यात कुचराई केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. येत्या वर्षभरात 15,00,000 घरकुलांचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं गोरे यांनी सांगितलं. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं RTO कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे घेण्यात आला असून राज्यातील परिवहन विभागाचं कामकाज पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. विभागातील कार्यालयीन अधीक्षक आणि वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम लवकरच अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले असून लिपिक टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या पदनामांमध्ये बदल करून अनुक्रमे परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ परिवहन समन्वयक सहाय्यक अशी पदनामं देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
1: श्रोते हो, आता आपण ऐकूया विधान परिषदेचं समालोचन. याचं लेखन केले अरुणा कांबळे यांनी आणि वाचक स्वर आहे रश्मी पाटकर यांचा.
0: सामान्य वीज ग्राहकांच्या हितासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महिला सुरक्षेसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज शासनाने मिळवला, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची सभागृहात माहिती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही, वनमंत्री गणेश नाईक यांचं स्पष्टीकरण. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण येतो. या ताणामुळे

निर्माण होणारा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये यासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज आकारण्यात आला आहे. हे शुल्क केवळ 13% ग्राहकांवर लागू होतं. हा कोणताही तोटा नसून काही ग्राहकांच्या अतिरिक्त नफ्यात झालेली मर्यादित कपात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी वीज विक्री कराच्या वाढीबाबत विधान परिषद सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ग्रीड सपोर्ट चार्ज 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू करण्यात आला असून तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलेला नाही. राज्यातील सर्व फीडर्सवर स्मार्ट मीटर बसवण्याचं काम पूर्ण झालं असून वीज वापराच्या आकडेवारीत आता कोणत्याही प्रकारचा अंदाजाधारित हस्तक्षेप राहिलेला नाही. महाराष्ट्रातील औद्योगिक वीज दर अनेक राज्यांच्या तुलनेत कमी आहेत. 2025-26 मध्ये महाराष्ट्रातील दर प्रति युनिट 8.19 रुपये असून ते तमिळनाडू, तेलंगणा आणि मध्य प्रदेशपेक्षा कमी आहेत. बहुवर्षीय दरनिश्चिती अंतर्गत 2029-30 पर्यंतचे दर निश्चित करण्यात आले असून त्या कालावधीत महाराष्ट्रातील वीज दर देशातील सर्वात स्पर्धात्मक राहतील असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच सामान्य वीज ग्राहकांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा हेच शासनाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षाअखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सदाभाऊ खोत यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते. 3 वर्षात 10 शेतकऱ्यांनी सौर पंप बसवल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारशींची अंमलबजावणी करेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. नाशिक येथील TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक आणि मानसिक शोषण केल्याबाबत विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक आणि मानसिक शोषणाच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित महिलेच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई न करणाऱ्या व्यवस्थापकाचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेवर लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप आहेत. या संपूर्ण चौकशीत TCS कंपनीने पूर्ण सहकार्य केलं असून या कंपनीचा या घटनेत कोणताही सहभाग आढळलेला नाही. राज्य शासन सुचवेल त्या सर्व उपाययोजना राबवण्याची तयारी कंपनीनं दर्शवली आहे, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. एका घटनेच्या आधारे TCS सारख्या देशातील अग्रगण्य भारतीय IT कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य ठरणार नाही. IT क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात आणि रोजगार निर्मितीत कंपनीचं मोठं योगदान आहे, हेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केलं. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. मंत्री शेलार यांनी केलेल्या निवेदनात म्हटलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशांतर्गत जे संघर्ष झाले, ज्या चळवळी झाल्या, त्यामध्ये सर्वात अभूतपूर्व असा लढा म्हणता येईल तो म्हणजे एकसंघ मराठी भाषक राज्याच्या निर्मितीसाठी झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. महाराष्ट्रातील सर्व पक्षीय दिग्गज नेते, साहित्यिक, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता, कामगार या चळवळीमध्ये प्रत्यक्ष उतरले होते. त्यांच्या भक्कम आणि सक्रिय सहभागामुळे या चळवळीला प्रचंड धार आली. या चळवळीमध्ये 106 जणांनी हौतात्म्य पत्करलं, असंख्य जायबंदी झाले, सारी मराठी भूमी हेलावून गेली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही देशातील एक ऐतिहासिक घटना म्हणून नोंदवली गेली. या चळवळीमुळे तत्कालीन केंद्र सरकारला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करणं भाग पडलं. आज वयाची 60 पार केलेल्या पिढीला हा इतिहास ज्ञात असला तरीही भावी पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचणं आवश्यक आहे.

0: महाराष्ट्राच्या निर्मितीशी निगडीत असलेल्या या साऱ्या चळवळीचा इतिहास देशाला ज्ञात झाला पाहिजे या हेतूने सांस्कृतिक कार्य विभागाने ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळी विषयीच्या महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारने आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही. तसंच उद्यान परिसरात विद्यापीठ किंवा एकात्मिक गृहसंकुल उभारण्याचा विचार नाही असं वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. उद्यानाचं नामांतर करण्याचे तसंच विद्यापीठ आणि इतर सुविधा उभारण्याची निवेदनं सरकारला प्राप्त झालेली आहेत, परंतु वन कायदे आणि इतर नियमांचा विचार करता कायदेशीररित्या ते शक्य नसल्यानं अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव स्वीकारणं शक्य नसल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विधिमंडळाचं समालोचन ऐकलं.
2: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
3: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
2: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
4: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडला जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
2: पण मग अशा वेळी करायचं काय?
5: असा एक फोन नंबर तुमच्या जवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
2: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
6: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
7: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.

0: शोध हो कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

एफ एम 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं नाशिक केंद्र. रसिक हो, संध्याकाळचे 7:30 होत आहेत. आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत, माझं शिवार माझा परिसर.

0: माझं शिवार माझा परिसर सादर करते कृष्णा शिंदे. नमस्कार मंडळी, आजच्या माझं शिवार माझा परिसर कार्यक्रमात मी विनया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 3 आषाढ 1948 अर्थात 24 जून 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत माझे शेतीतील अनुभव. या मालेत सेंद्रिय पद्धतीनं सोयाबीन, मधुमका आणि गव्हाचं विक्रमी उत्पादन घेणाऱ्या भगूर इथल्या प्रगतिशील महिला शेतकरी सविता विलास करंजकर यांच्या आरती शिरवाडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध. तेव्हा चला तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या आपल्या कार्यक्रमाला आणि जाणून घेऊयात हवामान वृत्त. निफाड इथल्या कृषी संशोधन केंद्राच्या वेधशाळेकडून प्राप्त झालेलं हे आहे हवामान वृत्त. तापमान कमाल 32.6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस. आर्द्रता सकाळची 89% तर संध्याकाळची आर्द्रता 92% इतकी नोंदली गेली. हे होतं हवामान वृत्त. आता ऐकूयात माझे शेतीतील अनुभव. या मालेत सेंद्रिय पद्धतीनं सोयाबीन, मधुमका आणि गव्हाचं विक्रमी उत्पादन घेणाऱ्या भगूर इथल्या प्रगतिशील महिला शेतकरी सविता करंजकर यांच्या आरती शिरवाडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझा शिवार माझा परिसर या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्या भेटीला शेतकरी बांधवांमधले जे प्रयोगशील प्रगतशील शेतकरी असतात, शेतकरी महिला शेतकरी असतात, त्यांना आपल्या भेटीला आणत असतो. त्याचबरोबर तज्ज्ञही या स्टुडिओमध्ये येतात आणि आपल्याला त्या त्या हंगामामधल्या पिकाविषयी, पिकांवरती आलेल्या कीड रोग याच्याविषयी, असं एकूणच संपूर्ण शेतीशी संदर्भात असलेले

0: जे काही प्रश्न असतील त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन होत असतं. या मालिकेमध्ये आज आकाशवाणी नाशिक केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत भगूरच्या प्रयोगशील प्रगतशील महिला शेतकरी सविता विलास करंजकर. सविताताई, आकाशवाणी नाशिक केंद्राच्या स्टुडिओमध्ये माझं शिवार माझा परिसर या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सोयाबीन, त्यानंतर मका आणि ऊस हे तुमचं,
1: ऊस आहे आणि गहू
0: हे तुमचं मुख्य तुम्ही पीक, आणि त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून काय घेता?
1: आंतरपिकात आता मिरच्या जर लावल्यामध्ये तर मध्ये थोडा भाजीपाला जोपर्यंत झाड छोटे आहे तोपर्यंत करतो. विद्यापीठाची शिफारस आहे की सोयाबीन आणि तूर, पण काय होतं सोयाबीन काढल्यानंतर तुरीला जास्त दिवस लागतात, मग ते वावर अटकून राहत. कारण सोयाबीन काढल्यानंतर आम्हाला गहू करायचा असतो, मग दुसरं आंतरपीक नाही घेता आम्ही. आता मी भुईमुग केला होता, चारच किलोचा केला, जास्त नाही चारच किलोचा केला. त्याच्या बाजूने तीळ लावले होते, तर म्हणजे त्याच्यात मला चांगले 5-6 किलो तीळ, म्हणजे घरचं भागवल तीळ पण झाले, तीळ पण झाले, उडीद मूग म्हणजे थोडं थोडं हे करीत असते. आणि भाजीपाला म्हणजे रेग्युलर 2-2 वाफे जरी केला तर आपला घर खर्च त्याच्यावर चालू शकतो.
0: अच्छा,
1: एकाच व्यवसाय न ठेवता आपलं रोजचं जे आहे डेली मार्केट जवळ आहे, मग मेथी, कोथिंबीर, तांदुळका, असे मिरच्या, हिरव्या मिरच्या नेहमी असतात त्याला आधार. हो, भाजीपाला रोजचं मार्केट.
0: मुख्य पिकामध्ये म्हणजे तुम्ही सोयाबीनचं जे तुम्ही आता उल्लेख केला, मग ते सोयाबीनचं कुठलं वाण तुम्ही घेता?
1: फुले संगम केडी असं 726.
0: मग हे कसं म्हणजे कशासाठी चांगलं आहे तुम्हाला?
1: म्हणजे त्याचा दाणा पण चांगला आहे आणि रोग किडीला म्हणजे प्रतिकारक आहे आणि उत्पन्न पण चांगलं निघतं.
0: तुमचं हे पूर्ण एकर सोयाबीनच आहे?
1: सोयाबीन.
0: आता ह्यावेळेस तुमची कशी तयारी चालू आहे ह्या हंगामात?
1: तयारी आहे, आता माती परीक्षण केलं बी, आता काल आम्ही एकत्रित, आणि आमचा बचत गट आहे, तर बचत गटाच्या माध्यमातून आम्ही काय करतो, एखाद्या महिलेला जर खूप अडचण येते की तिला मजूर मिळत नाहीये, तर आम्ही सगळे मिळून एकमेकींना फोन करून आज आपल्याला हिला अडचण आहे, आज माणसाने भेटत ते चला आपण, किमान जास्त वेळ नाही, पूर्ण दिवस नाही, ज्याला जसं शक्य होईल तेवढं 1-2 तास तिच्याकडे जाऊन आम्ही ती मदत करतो.
0: अच्छा,
1: मग वेळेवर मजुराच्या अडचणीचा प्रश्न आहे, आम्ही एकत्र सोडवतो थोडक्यात. आज मजुरी खूप महाग झाली आणि ते पण वेळेवर मिळत नाही.
0: त्याच्यानंतर तुम्ही जे बचत गटाचं जे सांगितलेलं आहे, तर मग किती जणींचा बचत गट
1: आहे? जवळपास आमचं आहे ना मॅडम 25 आहेत, पण जवळपास 19 कृषी सखी म्हणून गट आहे आमचा. 15 जणी जर एकाच वावरात गेल्या तर 2 तासात खूप काम होत. 5 मजूर जे दिवसभर करणार नाही तेवढ्या 15 महिला 2 तासात काम करून मोकळ्यात, आणि एकत्र येण्याचा आनंदही तो वेगळाच
0: आहे. तो
1: खूप म्हणजे मजा मस्ती, हसत खेळत पटकन काम होऊन जातं, म्हणजे थकल्यासारखं पण वाटत नाही जेव्हा सगळे एकत्र येते. आणि विचारांची देवाणघेवाण होते, कधी कधी मग वावरात आलाय, समजा सोयाबीन असेल तर अशी अशी आळे दिसते बर का, मग दुसरी परतीच्या वावरात गेल्यानंतर त्याचं निरीक्षण करणार, माझ्या ह्याच्यात पण दिसते का, मग फोन करून सांगायचं अगं माझ्याकडे पण आहे, मग त्याच्यावर मग सरांना फोन करायचं किंवा याच्यावर फवारणी कोणती करायची, किंवा याचा महाविस्तारचा ऍप आहे तो आम्ही सगळ्यांनी डाऊनलोड केलाय, त्याच्यावर आम्ही आमचं सोल्युशन शोधतो.
0: तुम्हाला
1: प्रश्न विचारला की उत्तर मिळून जातं. कृषी विभागाचा महाविस्तार ऍप आहे, त्याच्यावर खूप म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. आपण युट्यूबवर काय बघतो की कधी कधी खूप चॅनल असतात यांनी असं बनवलं, पण माझं एक म्हणणं आहे की युट्यूबवर फक्त एकमेकांचं बघून हे करण्यापेक्षा तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग घ्या. जे आपले कृषी अधिकारी आहेत किंवा जे तुम्हाला ट्रेनिंग देतात त्यांच्याकडे जाऊन ट्रेन घ्या. आता मशरूमचं मध्ये मध्ये ना खूप होतं की महिन्याला लाखो कमवा असे खूप जाहिराती असतात, तर अशा जाहिरातींवर विश्वास ठेवू नका, कारण ते तुम्हाला प्रॉपर शिकवलं जात नाही. आता माझा अनुभव म्हणजे आम्ही माग दिंडोरीला पण माझा एक कार्यक्रम होता, तिथं गेलो, तिथं महिलांनी मशरूम बद्दल मी त्यांना सांगितलं की असं असं बनवायचं. त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी मला पुन्हा फोन आला, म्हणे मॅडम तुम्ही ते माहिती सांगितली म्हणे मशरूमसाठी सोयाबीनचा भुसा, पण आम्ही भाताच्या तांसावर पण बनवलेले. म्हटलं बनतं तांसावर पण बनतं, पण म्हणे आम्ही बनवलं पण मग ते फेल गेलं म्हणे आमच्याकडून का गेलं. मग त्यांना विचारलं म्हणा तुम्ही भुसा कसा भिजवला किंवा कसं काय केलं, कारण तो बारीक भुसा स्वच्छ धुवायला लागतो, नंतर त्याचं
0: लागतं
1: उकळून घ्यायचं, स्टरलायझेशन महत्वाचं आहे ते. तर म्हणे आम्ही तो भुसा धुतला, त्याच्यात गरम पाणी ओतलं वरून आणि ते काढलं आणि त्याच्यातच आम्ही ते बेड भरले. मग ते सुकवणं गरजेचं आहे, तुम्हाला फक्त दाखवता की ती गरम पाण्यातून काढायचं आणि त्याचे बेड भरायचे, ते सुकवलं पाहिजे, इतकं सुकवायचं की पूर्ण वाळलं पण नाही पाहिजे, हात दाबल्यानंतर हाताला पाणी नाही लागलं पाहिजे. त्यामुळे मॅडम

0: आम्ही त्याच्यातून काढलं आणि बेड भरले. म्हटलं मग याच्यासाठी तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग घेतलं पाहिजे. तुम्हाला कुठलाही व्यवसाय जर करायचा असेल, जे करताय ना त्यांचा अनुभव घ्या. तिथं एखादा व्यवसाय असेल तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट असेल, क्षेत्र भेटी द्या, प्रत्यक्ष तिथं जाऊन माहिती घ्या. युट्यूबवर विश्वास ठेवण्यापेक्षा, म्हणजे मी असं म्हणत नाही की ते सगळं चुकीचं असतं,
1: पण थोडं प्रॅक्टिकल,
0: पण थोडं प्रॅक्टिकली जाऊन तिथपर्यंत बघा. प्रॅक्टिकली आपण जेव्हा स्वतः बनवतो ना किंवा कुणाचं बघतो बनवताना, तेव्हा आपण ते लक्षात राहत
1: व्यवस्थित,
0: फक्त कुणाचं ऐकून किंवा असं बघून नाही बनवू शकत. त्याच्यात आपलं नुकसान होण्याचे चान्सेस जास्त असतात.
1: म्हणजे मशरूमचं पण तुम्ही,
0: मशरूमचं पण ट्रेनिंग घेतलं. मशरूमचं पण मी 60 रुपयाला 200 ग्रॅम बॉक्स बनवून,
1: कोणतं
0: ऑयस्टर ऑयस्टर आहे, बटनच चालू आहे मागं पुढं, पण मग त्याच्यात जरा खर्च जास्त आहे. मग आपल्याला कसं आहे की कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं काढता येईल हे बघायचं
1: पाहिजे.
0: आणि उत्पन्न झिरो म्हटल्यावर मग ते याच्यातच आपलं कुठं आर्थिक गणित बसत नाही, मग शेतकरी तोटात जाता.
1: मग दुसरा जो तुमचा मधुमका, जो तुम्ही स्वीट कॉर्नचं तुम्ही सांगितलेलं होतं, तर त्याच्यासाठी काय आहे म्हणजे जमीन नंतर कशी तुम्ही तयार करता, म्हणजे पीक पालट करणं हे गरजेचं असतं.
0: मकानी काय होतं, मका जमिनीतले जास्त हे म्हणतात अन्न शोषून घेता, त्याच्यानंतर उगण क्षमता म्हणजे थोडी कमी होती. मग त्याच्यात गहू आपण करणार आहे मका काढल्यानंतर, तर त्याच्या आधी वावर पलटी करून द्यायचं, वाळू द्यायचं थोडस, त्याच्यात शेणखत टाकायचं आणि तयार केल्यानंतर पीक उगवलं की 1 दिवसाच्या नंतर जीवामृत ची स्लरी भरायची, जीवामृत वापरायचं. म्हणजे तुमचे जेवढे ते जमिनीतले जीवाणू कमी झालेले असतात ती संख्या परत वाढायला सुरुवात होते, अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थित हो. आणि जीवामृत तुम्ही प्रत्येक पिकाला 2 वेळा वापरा, 3 वेळा वापरा, ते ऑर्गॅनिक आहे, त्याचा काही साईड इफेक्ट नाही. रासायनिकचा जसा साईड इफेक्ट होतो तसा जीवामृतचा काही साईड इफेक्ट नाही, त्याच्यात तुमचं उत्पन्न वाढतच राहत.
1: हो हो हो. आता आपण जसं म्हणतोय की सेंद्रियकडे किंवा आपण हे सगळं नैसर्गिक शेती करतो, पण त्याच्यामध्ये पण हवामानामध्ये थोडे जरी बदल झाले की कीड रोगांचा अटॅक होतो त्याच्यात, मग अशा वेळी तुम्ही कशी काळजी घेता
0: हवामानाचे? म्हणजे आपण समजा सोयाबीनचं पीक केलं तर आपण चिकट सापळे जर लावले तर जो सुरुवातीला जे मावा तुडतुडे आहेत त्याचं प्रमाण कमी होतं. फेरोमोन ट्रॅप जर लावले, आता आम्ही मकाला सुद्धा त्याचा यावर्षी प्रयोग केला, मकासाठी पण फेरोमोन ट्रॅप लावले. जोपर्यंत मका छोटा आहे म्हणजे मुख्य पिकाच्या 1 फुटाच्या वर ते फेरोमोन ट्रॅप लावले जातात, त्याच्यात मादी पतंगाचा स्नेल दिला जातो याचा, मग ते नर कीटक नर पतंग आकर्षित होतात. मग ते खूप प्लास्टिकच्या पिशव्या जे असतात आज म्हणजे खूप त्याच्यात गोळा झाले होते, म्हणजे एक जरी आपण अटकलं त्याची पुढची पिढी तेवढी थांबते.
1: हो,
0: त्याला आपण अटकाव करू शकतो. एकात्मिक कीड व्यवस्थापन जे म्हणतो आपण ते आपण करू शकतो याच्यात. आणि जर समजा आपण ऑर्गॅनिक करतोय, बाजूचा रासायनिक करतोय, आपण बाजूच्याला त्याचं मन वळवणं गरजेचं आहे, कारण त्याचं रासायनिक एकट्याने करून होत नाही. आपण किती ऑर्गॅनिक केलं त्याचा रासायनिकचा आपल्या शेजारीच जर असलं तर आपल्या ऑर्गॅनिकचा उपयोग होत नाही. आता म्हणजे आमचा गट जो आहे बऱ्यापैकी आता सगळ्याच महिलांना त्याचा अनुभव आला, त्याच्यामुळे आता सगळ्यात जवळपास आमचं ऑर्गॅनिकचं सर्टिफिकेट पण आलं 1 वर्षासाठीचं. आणि खूप म्हणजे महिला आता ऍक्टिव्ह झाल्या, प्रत्येक शेतकऱ्याला हे कळायला लागलंय की शाश्वत शेती ही काळाची गरज आहे आता. सेंद्रिय शेती म्हटलं तर खूप अनुभव आहे. आता रासायनिकचं वापरून वापरून मॅडम जर पाणी भरलं तर पूर्ण असा क्षारांचा थर जमा होतोय, इतकं रासायनिकचा वापर, पाणी जिरतच नाही. जोपर्यंत तुम्ही ऑर्गॅनिकचा वापर जर वाढवला, हे एका दिवसात शक्य नाहीये मॅडम, पण एक दिवस नक्की होईल.
1: किती वर्ष लागले साधारण?
0: 5-4 वर्ष लागतात मॅडम.
1: धीर धरावा लागतो,
0: धीर धरावा लागतो. असं नाही की आपण डॉक्टर कडे जरी गेलो तर डॉक्टर किमान 3 दिवसाचा कोर्स आपल्याला देतातच, 3 दिवस आपल्याला वाट बघायला लागते. तसं शेतीचं पण तसंच आहे की आपण लगेच औषध टाकलं आणि लगेच रिझल्ट येईल असं नाही.
1: तूप खाल्लं की रूप,
0: हो तूप खाल्लं की रूप येत नाही बरोबर. तसं आपल्याला किमान 3 वर्ष तरी आपल्याला वाट बघायला लागते. 3 वर्षानंतर आपोआप त्या जमिनीला पण सवय होऊन जाते की कमी खतामध्ये रासायनिक मध्ये पण आपण तेवढं उत्पन्न काढू शकतो. म्हणजे आता मकाला आम्ही दरवर्षी 8 गोण्या टाकायचो खताचे, यावर्षी 4 गोण्या टाकल्या तरी मागच्या वर्षीपेक्षाही मका चांगली यावर्षी.
1: जे हा
0: 50% फरक जाणवला, म्हणजे की रासायनिकचा वापर आपण कमी करू शकतो. आज खतांची एवढी माग आहे, त्याच्यात टंचाई पण त्याच्यात. आता ह्यावर्षी युरिया म्हणजे नाहीच आहे शक्यतो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना ते मिळाले असणे. पण ते युरियाला पर्याय पण आपण जीवामृत

0: ते हवेत मिसळला जातो विषारी वायू आणि तोच माका आपण जनावरांना खाऊ घालतोय. ते जे कण असतात ना तर ते शेंड्यामध्ये तसेच असतात. मग त्याचं जेव्हा तुम्ही कुट्टी करता, कुठे दाबून ठेवता मुरगास वगैरे, तर त्याचं ते विष तयार होतं मध्ये. तोच चारा आपण जनावरांना खाऊ घालतो, त्याची जनावरांना पण विषबाधा होऊ शकते. मग किमान ज्या शेतकऱ्याला स्वतःसाठी चारा ठेवायचा आहे त्यांनी तरी हे रासायनिकचं प्रमाण कमी करायला पाहिजे. आम्ही सुरुवातीला दशपर्णी फवारला, म्हणजे हे जे तीन वेळा वापरायचंय, किमान एक वेळा वापरलं ठीक आहे, पण तुम्ही तीन तीन वेळा वापरूनही आळी जात नाही. तर दशपर्णीमध्ये काय असतं मॅडम की 10 प्रकारच्या वनस्पती असतात. त्या 10 प्रकारच्या तुमच्या आळींच्या अंड्यांवर परिणाम करतात. एक नाही दोन, कधी एका अंडीला त्याचं काय, म्हणजे एका किडीला एका वनस्पतीचं काही फरक पडत नाही, पण दुसऱ्या वनस्पती तिला ती चालत नाही. ह्या ज्या 10 वनस्पती आहेत तर त्या कोणती ना कोणती तिला एक घातक ठरू शकते. असं 10 वेळा औषध मारण्यापेक्षा एकच औषध प्रभावी ठरत
1: ते. गव्हाची पेरणी करताना तुमची कशी पद्धत आहे, म्हणजे कुठल्या?
0: गव्हाची पेरणी आम्ही टोकणनी करतो, म्हणजे आता जवळपास हो पहिल्यांदा, म्हणजे हा प्रयोग मी माझ्या शेतीत केला होता की पहिल्यांदा ऊसामध्ये गहू लावून बघितला होता. ऊसाची 5 फुटाची सरी होती. मग एवढी जागा, आता नवीन शेती करायला लागलं म्हटल्यावर कसं नवीन नवीन अनुभव काहीतरी आपल्याला शिकायचं. मग 5 फुटाची सरी म्हटलं एवढी जागा मध्ये रिकामी राहते. दोन दोन लाईन लावल्या मी प्रत्येक याच्यात. त्याचं खूप म्हणजे ते बुड खूप जाड जाड झाले असे. एका याच्यामध्ये जवळजवळ 50-60 फूट वे निघाली.
1: अच्छा.
0: मग म्हटलं नाही आपण पुढच्या वर्षी असा गहू लावून बघू. तो गहू लावला, मग आम्ही पहिल्या वर्षी हाताने लावला, जसे आपण धने लावतो बुचके लावतो असे, तर अशी गई पाडून एका ओळीमध्ये 7 ते 8 बुचके लावले. त्याचा गहू खूप छान झाला. मग मी आधी लावला, त्याच्यानंतर माझ्या शेजारच्या माझ्या मैत्रिणी एक दोन आता गटातल्या असल्यामुळं मग त्यांनी पण, मग आम्ही काय करायचो, आज माझा लावला ना, माझं एक वावर लावलं, उद्या तिचं एक वावर लावायचं, मग असं करून तो मजुरीचा खर्च वाचवला. आम्ही 4-5 जणी आम्ही एक दिवसात 1 बिघा गहू लावायचं. ते पहिल्या वर्षी हाताने लावला, नंतर मग आता टोकन मशीन आहे. 2 वर्षापासून आम्ही टोकन यंत्राने करतो, ते हाताचं जे मशीन आहे त्याने. त्याच्यात काय होतं, टोकननी जर गहू लावला किंवा सोयाबीन सुद्धा तेच आहे की तुम्ही जर टोकननी लावलं तर याच्यात तुमचा महत्वाचा फायदा, तुम्हाला बी कमी लागतं, बियाचा खर्च आपण वाचवू शकतो, बियाचा खर्च वाचतो. आणि प्लस मोकळी जागा जी असते ना तर हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश व्यवस्थित भेटतो आणि रोगाचं प्रमाण कमी होतं. आणि मागं पुढे समजा यदा कदाचित तुम्हाला मध्ये फवारणीची वेळ आली तर दोन्ही बाजू मोकळ्या असल्यामुळे तुम्हाला मोकळं चालता येतं. कधी कधी समजा गहू वाढलाय खूप आणि एखादा रोग आला तर तुम्हाला फवारायचं असलं तर मध्ये तुम्हाला चालता येत नाही, मग मध्ये कसं घुसायचं, मग फवारणी होत नाही. रासायनिक म्हणा ऑर्गॅनिक म्हणा जरी करायची कुठलीही करायची असली तर मध्ये चालता नाही आलं तर आपण जात नाही मध्ये, मग ते राहून गेल्यामुळे आपलं नुकसान होतं. फवारणी करता येत नाही किंवा पाणी भरणं, आता आपलं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पाटपाणी असतं गव्हाला, पाटपाण्याने मग कधी आता पाणी लावून दिलं शेतकरी काय करतात, पाणी लावून दिलं तिथपर्यंत गेलं पाणी बघायला जाता येत नाही, मध्ये जातच नाही कोणी, कधी कधी कोरडं राहून जात. तर मग असं मोकळं असलं आपण कडेपर्यंत बिंदास, आणि शिवाय जनावरांची भीती असते. पावसाळ्यात काय होतं, सापाची खूप भीती असते. सोयाबीनला सुद्धा आता तुम्ही रुंद सरी वारंभा पद्धत सध्या सगळ्यांना तेच आम्हाने कृषी विभागाने पण सांगितलंय की कमी पाऊस आहे आपल्याकडे, आता ते एल निनोचं संकट आहे. तर तुम्ही जर यांनी पेरणी केली
1: टोकन पद्धतीने,
0: टोकन पद्धत किंवा रुंद सरी वारंभा पद्धत, त्याच्यात काय होतं मध्ये गादीवा पाणी बाजूनी पाणीला चर राहते. जरी जास्त पाणी झालं तर ते मधल्या सरीतून निघून जातं आणि कमी पाणी जरी भरलं तर मध्ये ते गादीवाप्यावर ओलावा धरून टिकून राहतं. म्हणजे पाणी कमी जरी झालं तरी फायदा आणि जास्त जरी झाला तरी रुंद सरी वारंभ्याचा फायदा आहे. हे शेतकऱ्यांनी आता शक्यतो पेरणी करताना ह्या पद्धतीचा अवलंब केला तर आपलं पुढचं नुकसान आपण टाळू शकतो.
1: तरी दुसरं अजून एक असं आहे की शेतीमध्ये निरीक्षण हे खूप महत्वाचं असतं. तुमचं कसं, तुमचं म्हणजे रुटीन तर तुम्ही सांगितलेलं आहे, सकाळी अगदी 5 वाजेपासून ते रात्री 11 वाजेपर्यंत. मग याच्यामध्ये तुमचं कसे टप्पे कसे असतात सगळे?
0: सकाळी 5 वाजता उठलं की आपलं गोठ्यात लावरायचं. गोठ्यात म्हणजे सकाळी उठलं त्यांना चारा टाकायचा, शेण काढायचं, दूध काढायला मिल्किंग मशीन घेतलेलं आहे.
1: अच्छा.
0: दूध काढायचं मशीन, गायींचं आवरलं की शेळ्यांचं आवरायचं. 8 वाजेपर्यंत गोठ्यातलं काम आवरायचं.

0: पासून मला आमचा 3 किलोमीटर लांब आहे. मजुराच्या भरुजावर बसण्यापेक्षा आपण स्वतः केलेलं कधी चांगलं. तर आपण कोणावर अवलंबून राहत नाही, वेळच्या वेळी कामं होतात.
1: हो,
0: मजुरीवर अवलंबून राहिलं तर आपले कोणतेच काम वेळेवर होत नाही.
1: खरोखरच म्हणजे मजुरांचा प्रश्न हा आहेच आहे खूप मोठा. पण घर एकत्र कुटुंब असेल आणि मदतीला घरातून हात असतील तर नक्की शेती ही आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो.
0: आम्ही संध्याकाळी जेवायला बसलो तर 1 तास आम्हाला जेवायला लागतो, कारण सगळे घरातले मेंबर आल्याशिवाय एकही माणूस जेवत नाही.
1: अच्छा,
0: सगळे सोबत जेवायला बसतात. कारण काय होतं, तुमच्या विचारांची जेव्हा देवाणघेवाण होते आणि प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगून जेव्हा करतो तर म्हणजे एक समाधान असतं माणसाला की नाही मला विचारल्याशिवाय कोणी काही.
1: आणि शेती ही अशी की निसर्गावरती जास्त अवलंबून आहे पूर्ण. एखाद्या वेळेला आपल्याला खूप चांगलं खूप फायदा पण देऊन जाते, कधी कधी तोटा पण होतो, नुकसानही होतं. अशा वेळी आपल्याला घरातनं आधार असावा लागतो.
0: खूप आधार असतो. आधार असा असतो की जेव्हा आपण एकटा असतो आणि समजा आपल्या गहू काढायला आला आणि अवकाळी पाऊस झाला, गहू जर सपाट झाला तर टेन्शन येतं आपल्या डोक्याला एकट्याला की काय करायचं आता, मी एवढा खर्च केला. पण हेच जर तुमचं कुटुंब सोबत असलं ते किमान आपल्या डोक्यावरून हात फिरवलं ना, जाऊ दे, कुठं आपल्या एकट्याच नुकसान झालं, बाकीच्यांचंही झालं नाही ह्या पिकात तर पुढच्या पिकात निघाल. म्हणजे एक खंबीर आधार जेव्हा कुटुंबाचा आपल्याला सोबत असतो तेव्हा आपण कुठल्याही संकटांवर सहजपणे मात करू शकतो.
1: तुमची एवढी छान तुमचं शेती आहे, त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळे प्रयोगही करता आहात शेतीमध्ये, तर तुमच्यापर्यंत पुरस्कारही नक्कीच चालून आलेले
0: असतात,
1: तर त्या संदर्भात सांगा ना आमच्या शेतकरी बांधवांना.
0: खूप खूप म्हणजे मला आत्माकडून पण आदर्श महिला शेतकरीचा पुरस्कार भेटला. त्यानंतर आता ह्या वर्षीचा कृषी माऊली पुरस्कार जो दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राकडून दिला जातो तो पण भेटला. राज्यस्तरीयचा गव्हाच्या पीक स्पर्धेत पण भेटला. आणि असं आहे की मागच्या वर्षीचा जिजामाता पुरस्कार आमचे कृषी अधिकारी मॅडम ते सगळे म्हणे वहिनी तुम्ही फॉर्म भरा. पण मग असं आहे की माझ्या नावावर शेती नाहीये किंवा शेतीत माझं नाव नाही उतरत, ती एक अट मात्र म्हणजे नाही. मी पण अर्ज केला नाही कारण त्या नियम अटी आहेत. बाकी सगळ्या सगळ्या नियमांमध्ये बाकी विषयाला मला पूर्ण 90 मार्क होते. 10 मार्क फक्त शेतीत नाव पाहिजे त्याला होते. तर तेवढ्या एका कारणावरून मी फॉर्म नाही भरला. मग एकत्र कुटुंब हीच आमची खरी संपत्ती.
1: खरंच आहे, म्हणजे पुरस्कार आणि हे जे काही आपल्याला बक्षीस मिळतात ते आपल्याला प्रेरणा म्हणून असतं.
0: प्रेरणा म्हणून
1: तेवढं म्हणून आपण पाहावं. मुख्य काम तर आपल्याला शेतीमध्ये करायचं आहे, उत्पादन काढायचं आहे, उत्पन्न काढायचं आहे. ताई, शेवटी जाता जाता तुम्ही आपल्या शेतकरी बंधूंना आणि महिला शेतकरींना तुम्ही काय सांगाल बरं?
0: शेतकरी बंधूंना एकच सांगेल की सेंद्रिय शेतीचा वापर वाढवा. आणि एकत्र कुटुंब महिलांना हे सांगेल की तुम्ही एकत्र कुटुंब टिकून ठेवा. एकमेकींच्या जरी घरात असतील, 3 असतील 4 असतील किंवा एकटी असेल तर प्रश्न नाही, पण आपली सासूबाई असतेच घरामध्ये, किमान त्यांनाही समजून घ्या. आणि ज्या सासूबाई आहेत त्यांना पण सुना जर कुठं पुढे जात असतील तर त्यांना प्रोत्साहित करा, कारण त्या काहीतरी करू शकतात. आज माझ्या सासूबाई मला कुठं बाहेर जायचं म्हटलं तर डबा भरून ठेवता, तुला जायला उशीर होईल, तिथं जेवायला आहे का नाही, डबा घेऊन जाय. जाऊबाई म्हणते काम राहिलं तर राहू दे, माझी मी यावरून तुला जाय. आज त्या मला सपोर्ट करते म्हणून मी आज कुठंतरी पुढे. मग घरात जर प्रत्येकीने ही मानसिकता ठेवली की आपल्याच घरातून मी नाही गेले असं म्हणू नका की मला पुढे जायचं होतं, मी नाही गेले पण ती तरी जाते ना तर तिला जाऊ द्या पुढे. पुरुषांनी पण आहे ना, महिला करते ना, असं नाही. पुरुषांनी पण स्वाभिमान नाही बाळगला पाहिजे की मी पुरुष आहे, तू महिला असून पुढे जाते, मी मागे हे नाही केलं पाहिजे. आज माझ्या घरात तेच आहे, मी आज इथे मळ्यात पाणी भरते, मी आज इथे. एक जर घरातून जर पाठिंबा असेल तर एक स्त्री नक्कीच पुढे जाऊन काहीतरी करू शकते.
1: खरंच आहे.
0: आणि शेतकरी बांधवांनी ना शेती एकाच व्यवसायावर अवलंबून राहू नका, कारण कसं एक पूरक व्यवसाय म्हणून निवडला तर नैसर्गिक आपत्तीचं सांगू शकत नाही काय, तर ते आपल्याला वाचवू शकतो. काहीतरी पर्याय निवडला
1: पाहिजे त्याच्या.
0: पंजाब प्रादेशिक नैसर्गिक शेती मिशनची जैवदुर्ग एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाली, त्या कंपनीची संचालिका पण मी आहे आता.
1: काय छान आहे, खूपच सुंदर सुंदर. म्हणजे की आपलं शेती, आपलं घर हे सगळं सांभाळून तुम्ही बाकीचंही गोष्टींमध्ये सक्रिय राहता आहात. ही खरोखरच आमच्या महिला भगिनींसाठी, शेतकरी भगिनींसाठी एक आदर्शवत अशी गोष्ट आहे. आणि नक्कीच तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन अनेक अशा महिला तयार होतील, आज गरज आहे या सगळ्या गोष्टींची. सोयाबीन लागवड असेल, त्याला शेतीला पूरक असलेले तुम्ही जे काही आंतरपिकं जे घेत आहात त्या संदर्भात तुम्ही माहिती सांगितली. सेंद्रिय पद्धतीने जी काही यशस्वी शेती करत आहात त्याचंही आवाहन तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना केलं. आज तुम्ही आकाशवाणी नाशिक केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात. आमच्या शेतकरी

0: बंधुभगिनींना खूप छान मार्गदर्शन आणि तुमचं एक हितगुजच साधलं गेलं एकूण या सगळ्या मुलाखतीतून. त्याबद्दल तुमचे आकाशवाणीच्या वतीनं आणि त्यांच्या आमच्या बांधवांच्या वतीनं मनापासून
1: धन्यवाद मानते मॅडम की मला एक संधी मिळाली की माझे दोन शब्द इतकर महिलांपर्यंत पोहोचवण्याची आज मला संधी मिळाली. आणि केलं पाहिजे महिलांनी, पुढे गेलं पाहिजे. शेतकरी महिला पण मागे राहून चालणार नाही, आपल्यालाही कुठेतरी पुढे गेलं पाहिजे. धन्यवाद मॅडम तुमचे, तुम्ही बोलवल्याबद्दल.
2: मंडळी, माझं शिवार माझा परिसर या कार्यक्रमात आताच आपण माझे शेतीतील अनुभव या मालेत सेंद्रिय पद्धतीनं सोयाबीन, मधुमका आणि गव्हाचं विक्रमी उत्पादन याविषयी भगूर इथल्या प्रगतिशील महिला शेतकरी सविता विलास करंजकर यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आताच आपण ऐकलात. कार्यक्रमात आता एक आठवण आमच्या हॅलो किसानवाणी कार्यक्रमाविषयीची.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, 30 जूनला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसानवाणीचा विषय आपण घेतला आहे खरीप पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन. याविषयी आपल्या शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तरं देतील प्राध्यापिका पुष्पांजली शिंदे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा. आमचे फोन नंबर 234-27-73 आणि 295-07-72. करा मग फोन.
2: तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, अवश्य फोन करा आणि सहभागी व्हा आमच्या हॅलो किसानवाणी या कार्यक्रमात.

0: मंडळी शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या लोकगीताबरोबरच आजचा माझं शिवार माझा परिसर कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होतोय. पुन्हा आपली भेट आहेच उद्या संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत मी विनया आपला निरोप घेतेय. नमस्कार. माझा शिवार माझा परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. सादर करते होते कृष्णा शिंदे. रात्रीचे 8 वाजलेले आहेत.
1: आइए सुने कार्यक्रम हवा महल.

इस अंतराल के बाद आप सभी का फिर से स्वागत है। अब बदल

प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया हिंदीतून बातम्या ठीक 11 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.